नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. 229 अंश मीटर अर्थात 385 किलोहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आज भारतीय सौरतिथी 1 अश्विन शके 1948 म्हणजेच 23 सप्टेंबर 2026. आमच्या प्रथम प्रसारण सभेमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पहाटेची 5:56 झाली आहेत. श्रोते हो, एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारणही आपण ऐकू शकता. आणि आता आमचं प्रसारण आपण ऐकू शकता प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. आमच्या प्रथम सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करीत आहोत सनईच्या मंगल सुरांनी.

सनीवर वाजवलेल्या गजरी तोडी रागाचे मंगल सूर श्रोतेहू आपण ऐकत आहात. कलाकार आहेत उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहू यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून दिले जातील, त्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: ची शक्ती जिच्याद्वारे आपण आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवू शकतो. माणसाला एखादे स्वप्न पाहायला, त्या स्वप्नांसाठी प्रयत्न करायला, अपयशानंतर पुन्हा उभे राहायला आणि स्वतःच्या मर्यादा ओलांडायला जी अंतशक्ती प्रवृत्त करते तिला व्यापक अर्थाने प्रेरणा म्हणतात. प्रेरणा ही केवळ उत्साहाची भावना नाही, उत्साह क्षणिक असू शकतो. प्रेरणा मात्र ध्येयाशी जोडलेली सातत्यपूर्ण ऊर्जा असते. म्हणूनच प्रेरणा म्हणजे मनात निर्माण झालेली अशी सकारात्मक चेतना जी विचारांना कृतीची दिशा देते आणि कृतीला सातत्य देते. माणूस काहीतरी का करतो, तो अभ्यास का करतो, एखादा शेतकरी संकटातही शेती का करतो, एखादा विद्यार्थी अपयशानंतर पुन्हा पुन्हा प्रयत्न का करतो, एखादा समाजसेवक स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून इतरांच्या मदतीला का धावून जातो, असंख्य वारकरी आषाढी एकादशीला विठुरायाच्या भेटीसाठी का आसुसलेले असतात, या प्रत्येक प्रश्नातील का चे उत्तर प्रेरणेच्या मुळाशी दडलेले आहे. गरज, इच्छा, ध्येय, मूल्य, आदर्श, प्रेम, जबाबदारी, आत्मविश्वास, कर्तव्य भावना आणि सामाजिक जाणीव या अनेक गोष्टी माणसाला कृती करण्यास प्रवृत्त करतात. खऱ्या प्रेरणेची परीक्षा सुखात होत नाही, तर ती संघर्षात होते. सर्व काही आपल्या मनासारखे घडत असताना प्रयत्न करणे सोपे असते, पण परिस्थिती प्रतिकूल असताना, अपयश मिळाल्यावर, लोकांनी टीका केल्यावर आणि मार्ग कठीण झाल्यावरही प्रयत्न सुरू ठेवणे ही खरी प्रेरणा होय. प्रेरणा व ध्येय यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. ध्येय नसलेली प्रेरणा दिशाहीन असते आणि प्रेरणा नसलेले ध्येय निष्क्रिय राहते. ध्येय माणसाला सांगते कुठे जायचे, प्रेरणा सांगते का जायचे, प्रयत्न सांगतात कसे जायचे. माणूस जीवनात स्पष्ट ध्येय निश्चित करणे आणि त्या ध्येयामागील कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रेरणा माणसाच्या जीवनात अनेक प्रकारे परिवर्तन घडवते. ती आत्मविश्वास वाढविते, संकटाचा सामना करण्याची मानसिक ताकद देते, अपयशातून शिकण्याची दृष्टी देते, आळस आणि निष्क्रियता कमी करून कृतिशील बनवते, ध्येयाकडे जाण्यासाठी सातत्य निर्माण करते, व्यक्तीच्या सुप्त क्षमतांना जागृत करते, निराशेच्या काळात आशेचा किरण दाखविते, व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडवते. अपयश देखील प्रेरणेचा मोठा स्रोत असू शकते. अपयश म्हणजे शेवट नव्हे, आपल्या प्रयत्नांमध्ये काय बदल करायला हवा याचा संकेत आहे. मी अपयशी आहे असे मानण्याऐवजी माझी पद्धत अपयशी ठरली, मला दुसऱ्या पद्धतीचा अंगीकार करावा लागेल याचा विचार करणे अनिवार्य आहे. ज्या जीवनात संघर्ष नाही त्या जीवनात प्रगतीची तीव्रता अनेकदा कमी असते. अडचणी माणसाची परीक्षा घेतात, परंतु त्याचवेळी त्याच्यातील सामर्थ्याची जाणीवही करून देतात. प्रेरणा ही जीवनातील एक अदृश्य परंतु अत्यंत प्रभावी शक्ती आहे. शेवटी असे म्हणता येईल की जिथे ध्येय स्पष्ट असते, प्रयत्न प्रामाणिक असतात आणि मनात प्रेरणेची ज्योत तेवत असते, तिथे अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी यशाची वाट निर्माण होते. धन्यवाद.
1: नमस्कार. परभणी अंतर्गत विचारशिलका या कार्यक्रमात प्रेरणा याविषयी अजय महाजन यांचे विचार आपण ऐकलेत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम 6:10 झालेत. प्रसारित करत आहोत मंगल प्रभात भक्तिसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीचा स्वर आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात हे भक्तिगीत.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात भक्तिगीत आपण ऐकलत. मंगल प्रभात भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोरी आमोणकर यांच्या स्वरात हे भक्तिगीत.

किशोरी आमोणकर यांच्या स्वरात भक्तिगीत आपण ऐकलं. तर कार्यक्रमात यानंतरचा स्वर आहे कृष्णा शिंदे यांच्या स्वरात. गीतरचना आहे के टी शिंदे यांची, तर संगीतबद्ध केलं आहे मधुकर पाठक यांनी.

देशभक्ति पर समूह स्वर गीत आपण ऐकलत. मंगल प्रभात या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बेला सुलाखी यांच्या स्वरात हिंदी भक्तिगीत.

देशभक्ति पर समूह स्वर गीत आपण ऐकलत. मंगल प्रभात या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बेला सुलाखी यांच्या स्वरात हिंदी भक्तिगीत.

0: बेला सुलाकी यांच्या स्वरात हिंदी भक्तिगीतामध्ये ऐकलत. या गीतवृत्त आजचा आपला मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकतात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो. 6:40 झाले प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी. आज ऐकूयात सोयाबीनवरील पिवळा मोझॅक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांनी दिलेली माहिती आम्ही आता प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी छोटीशी जाहिरात.
1: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
2: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
1: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
2: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
1: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
2: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
1: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर, विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आपण सोयाबीन हे एक आपल्या भागातलं महत्वाचं पीक आहे आणि त्यामध्ये आपल्याला सोयाबीनमध्ये पानं पिवळी पडलेली आढळण्याचं शेतकऱ्यांकडून तक्रारी येत आहेत, तर त्याविषयी आपण आज माहिती घेऊया. सोयाबीनवरील पिवळा मोझॅक विषाणू, तर हा विषाणूमुळे पानं पिवळी पडतात. पानाच्या मुख्य शिरांपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे किंवा अनियमित पट्टे दिसतात आणि पानं जसं जसं परिपक्व होत जातात तसे त्यावर तांबूस रंगाचे सुद्धा चट्टे दिसतात. काही वेळेला जास्त प्रादुर्भाव असल्यावर पानं अरुंद होतात आणि मुरगळतात सुद्धा. लहान अवस्थेत प्रादुर्भाव जर झाला तर पूर्ण झाड पिवळं पडतं. अशा झाडांना कालांतराने फुलं आणि शेंगा ह्या कमी लागतात आणि आपल्या उत्पन्नामध्ये घट येऊ शकते. तसंच

पाण्यामधलं तेलाचं प्रमाण घटतं, प्रथिनाच्या प्रमाणात परिणाम होतो आणि विषाणू हा पानातील रसामार्फत पसरतो. आता हा कशामुळं पसरतो? एक पांढऱ्या माशी नावाची एक कीड आहे, छोटे छोटे बारीक पांढरे किडे त्या भोवताली उडत असतात, तर याद्वारे याचा प्रसार होतो. मग अशा या पिवळ्या मोजॅक विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपण काय करावं? तर आपण एकात्मिक पद्धतीने याचं व्यवस्थापन करू शकतो. यामध्ये आपण रोगग्रस्त झाडं उपटून एका जागेवर जमा करून ते नष्ट करू शकतो. नत्रयुक्त खताचा संतुलित वापर करणं गरजेचं आहे. अतिवापर झाला की ही कीड वाढते आणि मग विषाणू वाढतो. पांढऱ्या माशीसाठी पिकामध्ये हेक्टरी 10 ते 15 पिवळे चिकट सापळे आपण लावल्यावर पांढरी माशी त्याला चिटकून बसते आणि नॉन केमिकल पद्धतीने खूप चांगला त्याचा आपल्याला परिणाम मिळतो. पांढऱ्या माशीचं प्रमाणच कमी होतं चिकट सापळ्यांच्या मुळे. आणि वाटलास 8 दिवसाला परत त्याच्यावर त्या चिकट सापळ्यावर थोडासा ग्रीस किंवा ऑइलचा एक आपण हात फिरवू शकतो, परत आणखी त्याच्यावर ती चिटकून बसतात. असं 1-2 वेळा फिरवलं की आपला हंगामातलं ते पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आपण चांगल्यापैकी थांबवू शकतो. यासोबतच 5% लिंबोळी अर्काची देखील यामध्ये शिफारस आहे, जी की जैविक पद्धतीने आपण याचा मित्रकिडींचा नाश न होऊ देता, त्यांना इजा न पोहोचू देता त्याचा उपयोग करू शकतो. व्हर्टिसिलियम लिकॅनी नावाची एक जैविक बुरशी आहे, ही 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात या पांढऱ्या माशीला व्यवस्थापन करण्यासाठी खूप उपयोगाची आहे. आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये देखील या जैविक बुरशी बायोमिक्सच्या माध्यमातून व वेगळ्या देखील मिळतात. तर अशा प्रकारे एवढं सगळं करूनही जर किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर जात असेल ETL-च्या वर, तर रासायनिक औषधाचा आपण शेवटचा पर्याय म्हणून वापर करू शकतो. याच्यामध्ये ॲसिटॅमिप्रिड प्लस बायफेंथ्रिन हे 0.5 ग्रॅम हे प्रति लिटर पाण्यामध्ये, फ्लोनिकॅमिड 50% WG वेटेबल ग्रॅन्युल्स हे सुद्धा 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये, काही मिक्स औषधं आहेत त्याच्यामध्ये बायफेंथ्रिन प्लस क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये आणि पायरीप्रॉक्झिफेन प्लस बायफेंथ्रिन 2 मिली. तर हे प्रमाण साध्या किंवा नॅपसॅक पंपासाठी आहे. पेट्रोल पंपासाठी आपण हे प्रमाण 3 पट करू शकतो. फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरणं आवश्यक आहे आणि शेतात या कीडनाशकांचा वापर करताना हातमोजे, तोंडावर मास्क, डोळ्यावर चष्मा आणि अंगावर पूर्ण कपडे वापरून आपल्या सुरक्षिततेची काळजी घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण या पिवळ्या मोजाकचं आपण व्यवस्थापन करू शकतो.

कृषीवाणी या कार्यक्रमात सोयाबीनवरील पिवळा मोझॅक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आपण ऐकत आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून दिले जातील. 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. त्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मधुमेहातील आहार, याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश असला पाहिजे?
2: तर सुपर फूड्स आपण जसं व्यक्तींसाठी वापरतो की सुपरमॅन, की त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्वालिटीज आहेत आणि खूप जास्त शक्ती आहे, तर तो सुपरमॅन. तसं सुपर फूड्स ह्यांना म्हणतात की ज्याच्यामध्ये खूप जास्त क्वालिटीज आहेत. तर डायबिटीजसाठी आपण कन्सिडर केलं तर प्रोटीन्स हे सुपर फूड आहेत. मग त्याच्यासाठी मी असं एखादा पदार्थ आपण म्हणू शकत नाही की हा सुपर फूड आहे, कारण सगळ्याच पदार्थांमध्ये ते क्वालिटीज असतात. सुपर फूड्स आहारात घेण्यापेक्षा डायबिटीज लोकांनी ते कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅटचा बॅलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. मग सुपर फूड्सपेक्षा ना फंक्शनल फूड फार महत्वाचे आहेत. फंक्शनल फूड्स म्हणजे काय असतात? तर जसं

0: सांगितलं की सुपर फूड्स म्हणजे खूप सारे क्वालिटीज असलेलं. तसं फंक्शनल फूड्स मध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात, म्हणजे ते पदार्थ जे आहेत हे डायबिटीसवर जसं औषधं ऍक्ट करतात ना, त्या पद्धतीने औषधी गुण देतात. तर डायबिटीससाठी त्याच्यामध्ये मेथी दाणे आले, कारलं आलं, आवळा आला, दालचिनी पावडर आली, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फंक्शनल फूड्स आहेत डायबिटीससाठी. मिलेट्सचा वापर करताना तुम्ही दिवसभरातनं एखाद्या वेळेस तुम्ही ते घेऊ शकता किंवा दोन्ही वेळा घेऊ शकता, डिपेंडिंग ऑन की तुम्हाला ग्लूटन सेन्सिटिव्हिटी आहे का. तुमच्यामध्ये जर का ग्लूटन इंटॉलरन्स असेल तर तुम्ही पूर्ण वेळ प्रत्येक वेळी तुम्ही मिलेट्सच खाण्यामध्ये म्हणजे तृणधान्य खाण्यामध्ये घेतली तर चालतात. पण जर का तुम्हाला ग्लूटन इंटॉलरन्स नसेल तर तुम्ही गहू देखील खाण्यामध्ये ठेवलं तर चालतं. पण गहू असू दे किंवा कोणतंही धान्य असू दे, हे आपल्याला चालतंय म्हणून तो पदार्थ खूप जास्त खाणं म्हणजे डायबिटीस. लोक मेन चूक काय करतात मी सांगते तुम्हाला की ते मला साखर चालत नाही म्हणून ते चहाचा साखर बंद करतात, पण ते गुळ घालायला सुरू करतात. पण साखर आणि गुळामधून आपल्याला तेवढीच ग्लुकोज मिळत असते, त्यामुळे ते केल्यामुळे तुमच्या डायबिटीसमध्ये काय किंवा ब्लड शुगर लेवल्स कमी करण्यात काही फरक पडत नाही. मग त्यांना काय वाटतं की ठराविक गोष्टी साखर वाढवणाऱ्या आहेत माझ्या रक्तातल्या आणि त्या मला बंद करायच्या आहेत. जसं की भात आला, साखर आली, गूळ आला, मध आला, तसंच जी साखर आपल्याला मिळते ती फक्त या सगळ्या गोष्टींमधून मिळत नाही तर ती बऱ्याच गोष्टींमधून मिळते. सगळी धान्य जी असतात ती शेवटी ना त्याचं ग्लुकोजमध्येच रुपांतर होतं आपल्याला ती मिळते. मग ते ह्या गोष्टी अवॉइड करतात. पण गहू असेल जसं तुम्ही मिलेट्स म्हणाला तर ते मिलेट्स असतील, दूध असेल, फळं असतील हे खूप जास्त प्रमाणात खातात. मग त्याने मिळणारी साखर ती खूप जास्त होऊन तुमचं ब्लड शुगर कंट्रोलमध्ये मग राहत नाही. त्यामुळे मिलेट्सचा जरी तुम्ही वापर केला चांगली गोष्ट आहे ती, पण तिचा वापर सुद्धा फार प्रमाणात करायला पाहिजे. म्हणजे दिवसातून एकदा, ते पण किती तर आपली बशी जी असते बशीच्या साईजची एक भाकरी किंवा दीड भाकरी.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण मधुमेहातील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास। लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी।

0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अशफाक अत्तार यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील जलसंपत्तीचा महत्त्वाचा आधार असलेल्या चांदोली धरणाची माहिती जाणून घेणार आहोत. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात वारणा नदीवर उभारलेलं चांदोली धरण हे या परिसरातील एक महत्त्वपूर्ण जलस्रोत आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेलं हे धरण केवळ पाणीसाठ्यासाठीच नाही तर पर्यावरण, शेती आणि पर्यटन या तिन्ही दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या धरणाचं बांधकाम 20व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्ण झालं. वारणा खोऱ्यातील पाणी अडवून शेतीसाठी शाश्वत सिंचन व्यवस्था

0: निर्माण करणं हा या धरणामागचा मुख्य उद्देश होता. आज या धरणामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा होतो आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली आहे. पावसाळ्यात चांदोली धरण परिसराचं रूप अतिशय मनमोहक दिसतं. सह्याद्रीच्या डोंगर रांगांवरून वाहणारे धबधबे, हिरवीगार झाडी आणि दाट धुके यामुळे हा परिसर जणू स्वर्गभूमीच वाटतो. धरणाच्या विस्तीर्ण जलाशयात आकाशाचं प्रतिबिंब दिसतं आणि निसर्गप्रेमींसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरतो. चांदोली धरण हे केवळ जलसाठा नाही तर ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या परिसरात घनदाट जंगल असल्यामुळे येथे विविध वन्यजीवांचं अस्तित्व आढळतं. बिबट्या, गवा, सांबर, अस्वल आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती येथे मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यामुळे हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीनेही अत्यंत समृद्ध आहे. या धरणाच्या जलाशयामुळे परिसरातील हवामानावरही सकारात्मक परिणाम होतो. पर्जन्यमानाचे संतुलन राखण्यात आणि भूजल पातळी वाढवण्यात या धरणाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्याही काही प्रमाणात दूर झाली आहे. चांदोली धरणाची साठवण क्षमता ही 34.40 TMC इतकी आहे. धरणाच्या बांधकामापासून 2015 अपवाद सोडला तर धरण दरवर्षी 100% भरले आहे. येथील पावसाचं प्रमाण हे 3 ते 5 हजार मिलीमीटर इतकं आहे. अलीकडच्या काळात चांदोली धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीनेही लोकप्रिय होत आहे. शांत वातावरण, निसर्ग सौंदर्य आणि डोंगर रांगांचा विहंगम देखावा यामुळे अनेक पर्यटक येथे भेट देतात. मात्र हा परिसर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील क्षेत्रात असल्यामुळे येथे वनविभागाचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. स्थानिक ग्रामस्थांचे जीवनही या धरणाशी घट्ट जोडलेलं आहे. मासेमारी, शेती आणि पर्यटन सेवा यामधून अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो. त्यामुळे हे धरण केवळ पाण्याचा स्रोत नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ ठरलं आहे. निसर्ग, विकास आणि वन्यजीव संवर्धन यांचा सुंदर संगम असलेलं चांदोली धरण हे पश्चिम महाराष्ट्राच्या प्रगतीचं एक महत्त्वाचं प्रतीक आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी अश्पा कत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: इयम् आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका रचा झा. अथ वार्ताः. राष्ट्रपति पदासीना द्रौपदी मुर्मुः अद्य गुजरातस्य वडोदरा नगरे महाराजा सयाजीराव विश्वविद्यालयस्य 75वें वार्षिके दीक्षांत समारोहे भागं भजिष्यति. समारोहावधौ राष्ट्रपति पदासीनया मुर्मू वर्यया 600-1200 विद्यार्थिभ्यः उपाधयः प्रदास्यति. स्नातक स्नातकोत्तर कार्यक्रमेषु शैक्षणिकोपलब्धिभ्यः सा विद्यार्थिभ्यः सुवर्ण पदकानि अपि प्रदास्यति. तदनन्तरम् असौ वडोदरा नगरे ब्रह्मकुमारीज इति संस्थायाः ग्लोबल स्पिरिचुअल पैलेस रिट्रीट सेंटर इत्यस्य उद्घाटनं करिष्यति. कार्यक्रमस्य अन्तर्गते सा विश्वस्य नवनिर्माणाय आध्यात्मिक जागरणम् इति परियोजनायाः उद्घाटनं करिष्यति तथा विकसित भारताय युवा राष्ट्र निर्माणाय आन्तरिक शक्तेः जागरणम् इति अभियानस्य दृश्य श्रव्य परान्तर्जालीय माध्यमेन शुभारम्भं करिष्यति. राष्ट्रपतिः गुजरातस्य 3-दिवसीय यात्रायामस्ति. राष्ट्रपती

0: 10 मिनिटांनी लखलख चंदेरी हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:35 उर्दू कार्यक्रम आम्ही छत्रपती संभाजीनगर इथून दिला जाईल, तो आम्ही सहक्षेपित करू. 10 राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त डॉक्टर सिद्धी सुहास जोशी यांचं भाषण आम्ही प्रसारित करू, सहनिवेदन वैशाली जोशी यांचं. त्यानंतर मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:15 एक ए फिल्मके गीत जीने की राह या चित्रपटातील गीत आम्ही प्रसारित करू. गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत पेरेलाल. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 हॅलो आकाशवाणी, सहभाग सुमेधा कुलकर्णी यांचा, निर्मिती सहाय्य भास्कर थोरात यांचं, सादर करते सदानंद कांबळी.
1: नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा यावेळीचा विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला. श्रोते हो, मधुमेहाची लक्षणं कोणती, मधुमेहामुळे शरीराच्या कोणत्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो, आहार व्यायाम दैनंदिन जीवनशैली आणि औषधोपचारातून मधुमेहावर नियंत्रण कसं ठेवता येईल आणि मधुमेहाच्या गुंतागुंतीपासून स्वतःचा बचाव आपण कसा करू शकतो, या आणि मधुमेहाशी संबंधित असणाऱ्या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आकाशवाणी परभणीच्या लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर मध्ये जरूर दूरध्वनी करा. 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर सागर चौलवार यांना. तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न. हॅलो डॉक्टर, विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला.

0: आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।
1: अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणारं आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर। तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण।
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम। तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून। प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी। तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
3: श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर इथून दिल्या जातील, त्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत। तोपर्यंत आनंद घ्या या वाद्यसंगीताचा।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक तसंच पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान, अभिनेते अनंत नाग यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्ण पदक. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासंदर्भात आजपासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: गेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांप्रमाणे आता जवळपास जो प्राथमिक डेटा आहे तो सगळा कलेक्ट करण्यात आलेला आहे आणि त्याच्या आधारावर दुष्काळाच्या संदर्भातली पहिली आपली जी अधिसूचना आहे ही शनिवारपूर्वी आम्ही काढणार आहोत, ज्याच्यामध्ये दुष्काळ कुठे आहे आणि त्याच्या काय उपाय

0: योजना आहेत या संदर्भातली ही अधिसूचना असेल. एखादा भाग सुटला तर तो भाग त्यानंतर समाविष्ट करता येईल अशा प्रकारची तजवीज ठेवण्यात आलेली आहे.
1: दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. या संदर्भात वेळोवेळी घ्याव्या लागणाऱ्या निर्णयाचे सर्वाधिकार या उपसमितीला देण्यालाही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना आपलं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही देत शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहाची जबाबदारी आपला पक्ष पार पडेल असं सांगितलं. ते म्हणाले,
2: पिण्याच्या पाण्याचं नियोजन, चाऱ्याचं नियोजन, या सगळ्या जे काही त्याच्यावर देखील चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये जे काही दुष्काळाला सामोरं जावं लागेल याची तजवीज जी आहे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केली जाईल. ज्या शेतकऱ्यांच्या मुलींची लग्न धरली असतील त्याचं देखील जबाबदारी शिवसेना घेईल. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही.
1: कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करून वर्ष 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरता कायम ठेवण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर जिल्ह्यात दुष्काळ सदृश भागाची पाहणी करणार आहेत. निलंगा तालुक्यात तसंच औसा तालुक्यातल्या खरोसा इथं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची ते पाहणी करतील. या दौऱ्यात मुख्यमंत्री प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक नुकसानीची आणि पाणी उपलब्धतेची परिस्थिती जाणून घेणार आहेत. पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात तातडीनं दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. त्यांनी काल जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेऊन या मागणीचं निवेदन सादर केलं. लातूर जिल्हा परिषदेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत पावसाअभावी आणि पाण्याच्या टंचाईमुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षातल्या सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. लातूर जिल्हा तातडीनं दुष्काळग्रस्त जाहीर करावा, पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीनं मार्गी लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. सेवा संकल्प अभियानांतर्गत शेतकरी आणि ग्रामस्थांनी जलसंधारण कामांचे प्रस्ताव सादर करावेत असंही सांगण्यात आलं. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात 60 कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येईल. या कार्यालयांमध्ये शासकीय अधिकारी असतील, मात्र पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या व्यवस्थेसाठी खासगी आस्थापनांचा सहभाग घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक तसंच पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघांसाठी येत्या 23 ऑक्टोबर रोजी मतदान तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना काल प्रदान करण्यात आला. गुजरातमध्ये केवाडिया इथं झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अनंत नाग यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आर्टिकल 370 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ, तर श्रीकांत या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट

0: हिंदी चित्रपटाचा रौप्य कमळ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामी गौतम हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर कार्तिक आर्यन तसंच मामुटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचं रौप्य कमळ देऊन गौरवण्यात आलं. वीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडायाला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्म, तर गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. स्टार्टअप इंडिया हा उपक्रमही याचाच एक भाग आहे. याविषयी जाणून घेऊ.
1: केंद्र सरकारनं नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया उपक्रमाची जानेवारी 2016 मध्ये सुरुवात केली. देशात नाविन्यपूर्ण व्यवसायांना चालना देणं, रोजगार निर्मिती वाढवणं आणि उद्योजकतेसाठी पोषक वातावरण तयार करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधानांनी या उपक्रमाचं यश अधोरेखित केलं. ते म्हणाले,
2: आज भारत में एक स्टार्टअप रिवॉल्यूशन हो रहा है. 2 लाख के अधिक स्टार्टअप और 120 से अधिक यूनिकॉर्न्स के साथ भारत आज ग्लोबल सॉल्यूशंस का हब बन रहा है. हमारे स्टार्टअप एआई, एजुकेशन और हेल्थ केयर को ट्रांसफॉर्म कर रहे हैं, ग्रीन हाइड्रोजन और बैटरीज पर काम कर रहे हैं और डिफेंस और स्पेस में भी नए फ्रंटियर्स पार कर रहे हैं.
1: स्टार्टअप इंडिया हा देशातील उद्योजकता आणि नवोपक्रमाच्या परिसंस्थेतील महत्त्वाचा सरकारी उपक्रम म्हणून पुढे आला आहे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघानं श्रीलंकेचा 147 धावांनी पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं दिलेल्या 217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 16व्या षटकात केवळ 69 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात 79 धावा करणारी भारताची स्मृती मंधाना ही 11,000 धावा काढणारी जगातली पहिली महिला फलंदाज ठरली आहे. या स्पर्धांमध्ये कबड्डीत भारतीय पुरुष संघानं दक्षिण कोरियाला 63-31 असं पराभूत केलं. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं थायलंड संघाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरणात 100 मीटर मेडले प्रकारात भारतीय पुरुष संघानं 4थं स्थान मिळवत अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं. तर बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष संघानं यजमान जपान संघाचा 3-0 पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हवामान. संपूर्ण मराठवाड्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आजपासून पुढचे 4 दिवस विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, आमची कार्यक्रमाची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
2: श्रोतहो, अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणारं आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.
3: नमस्कार श्रोतहो. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचा यावेळीचा विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला. श्रोते हो, मधुमेहाची लक्षणं कोणती, मधुमेहामुळे शरीराच्या कोणत्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो, आहार, व्यायाम, दैनंदिन जीवनशैली आणि औषधोपचारातून मधुमेहावर नियंत्रण कसं ठेवता येईल आणि मधुमेहाच्या गुंतागुंतीपासून स्वतःचा बचाव आपण कसा करू शकतो, या आणि मधुमेहाशी संबंधित असणाऱ्या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आकाशवाणी परभणीच्या लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर मध्ये जरूर दूरध्वनी करा. 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय मधुमेह तज्ञ डॉक्टर सागर चौलवार यांना. तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न. हॅलो डॉक्टर, विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला.

श्रोते हो, आपण ऐकत आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम ज्यानंतर ठीक 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम. आम्ही आता मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत.

अजून 25 मिनिटं होत आहेत, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमध्ये

0: मुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे.
1: सर नमस्कार.
2: सर्वांना माझा नमस्कार.
1: सर, समृद्धी महामार्गाचं जेव्हा तुम्ही प्लॅनिंग केलं, नियोजन केलं, तर तेव्हा ह्या दोन गोष्टींचा समतोल कशा पद्धतीने साधला गेला, निसर्ग आणि विकास?
2: नाही, निश्चितच. म्हणजे आता कुठलाही मोठा प्रकल्प करताना एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स हे पहिले लागतं त्या प्रोजेक्टसाठी. समृद्धी महामार्गाच्या बाबतीत सुद्धा आम्ही एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आधीच घेतले, त्यांनी पण अटी टाकल्या होत्या. काय काय म्हणजे मेजर्स घ्यायला पाहिजे, मिटिगेशन मेजर्स काय काय करायला पाहिजे, त्याबद्दल आम्ही मिटिगेशन मेजर्स केलेले आहेत. या ठिकाणी एव्हेन्यू प्लांटेशन आणि जे काही मिडियन प्लांटेशन असं म्हणून साधारणतः 33 लाख एवढ्या म्हणजे रोपटे प्लस तुमची काही एव्हेन्यू प्लांटेशन आहे असं प्लांटेशन 33 लाखाचं, 33 लाख सॅपलिंग्स त्यावेळेस आम्ही या महामार्गासाठी वापरले गेले आहेत. प्रत्येक 500 मीटरवरती रेन वॉटर हार्वेस्टिंग पण आम्ही केलेलं आहे, म्हणजे एव्हरी 500 मीटरवरती रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेलं आहे. शेततळी आता मी मगाशी शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने शेततळी आम्ही निर्माण करतोय, तशी 1000 पेक्षा जास्त शेततळी पण या ठिकाणी समृद्धी महामार्गावरती आम्ही केलेले आहेत बाजूनी. दुसरे 100 ठिकाणी असे चेकडॅम्स पण केलेले आहेत, ज्यायोगे म्हणजे त्या चेकडॅमच्या मध्ये तिथे पण वॉटर सोर्सेस होऊन पाण्याची पातळी तिथे वाढलेली आहे, ते केलं आहे. पर्यावरणाच्या म्हणजे संवर्धनासाठी आम्ही फ्लॅग्सचा पण वापर केला आहे महामार्गाच्या बांधकामामध्ये. जे पॉन्डॅश असते म्हणजे वेगवेगळे जे काही हे थर्मल पॉवर स्टेशन आहे, त्यातनं जे काही वेस्ट अशी ती ऍश असते, त्याचा वापर पण आम्ही बांधकामामध्ये केलेला आहे, म्हणजे नागपूरच्या पट्ट्यामध्ये त्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. दुसरं सोलार पॉवर एनर्जी, त्याचं पण आम्ही उद्दिष्ट ठेवलं आहे समृद्धी महामार्गावरती. एक साधारणतः 211 मेगावॅटचं आमचं उद्दिष्ट आहे, त्यापैकी 9 मेगावॅट आम्ही आता ऍक्टिवेट केलं आहे, 30 मेगावॅटचं काम सुरू आहे. 44 मेगावॅटचे टेंडर्स आता आम्ही अलॉट केले आहेत. साधारणतः 83 मेगावॅटचं जे आहे हे मार्गी लागलेलं आहे, आणि 1400 मेगावॅटचा एक नवीन आम्ही आता प्लॅन तयार केला.
1: अच्छा.
2: म्हणजे समृद्धी महामार्गाच्या बाजूने 1400 मेगावॅटचं एवढं म्हणजे रिन्युएबल एनर्जी निर्माण करण्याचं आमचं एक नवीन उद्दिष्ट आम्ही ठेवलं आहे. त्यामध्ये एक इनोव्हेटिव्ह असा कन्सेप्ट आम्ही राबवतो आहे. त्या ठिकाणी आता सोलार पॅनल जे आहेत, जेवढे हाय एम्बँकमेंट्स आहेत, त्या हाय एम्बँकमेंटच्या स्लोपवरती आम्ही सोलार पॅनल्सचा वापर करू, आणि अलॉंग द एक्सप्रेस वे म्हणजे एक्स्ट्रीम एजला दोन्ही साईडला असे विंड टर्बाईन्स बसवणार आहे. म्हणजे विंड टर्बाईन्स सर्टन डिस्टन्सवरती थ्रू आउट विंड टर्बाईन्स असतील असे. म्हणजे जेव्हा पावसाच्या दिवसामध्ये सोलारसाठी तुम्हाला म्हणजे जे काय म्हणजे हे पाहिजे, म्हणजे तुम्हाला सूर्य वगैरे पावसाळ्यामध्ये कमी विजिबल असतो, तेव्हा त्यामुळं त्यांना ते पॉवर जनरेट करता येत नाही म्हणजे सोलार पॅनल्सना. अशा वेळेस हे विंड टर्बाईन जे आहेत म्हणजे 700 किलोमीटर लांबी दोन्ही साईडने हे विंड टर्बाईन्स असतील, हे थ्रू आउट म्हणजे अगदी रात्रीला सुद्धा पावसात सुद्धा ते पूर्ण विंड टर्बाईन्स ऑटोमॅटिकली हवेने फिरत राहतील. त्यायोगे सुद्धा एक पॉवर जनरेशन या महामार्गावरती केलं जाईल. तर 1400 मेगावॅटचं असं आम्ही एक प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे, आणि नजीकच्या भविष्यकाळामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही हे पूर्ण करू, आणि हे BOT मध्ये करण्याचं आमचं नियोजन आहे.
1: अच्छा.
2: म्हणजे महामंडळाला या प्रोजेक्टसाठी लागणारा खर्च जो आहे तो महामंडळाला टाकायची गरज भासणार नाही. आम्ही BOT वरती हा फिजिबल होतो आहे, फिजिबिलिटी रिपोर्ट आमचा याचा पूर्ण झाला आहे, आणि लवकरच हे मोठ्या प्रमाणात 1400 मेगावॅट रिन्युएबल पॉवर जनरेशनचं उद्दिष्ट आम्ही या महामार्गावरती पूर्ण करू.
1: नक्कीच सर, आणि याद्वारे खूप मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही काय सांगाल सर, कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतर आज वाहतुकीमध्ये किती फरक पडलाय आणि किती फायदा लोकांना होतोय?
2: कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यामुळे खूप मोठा फरक पडलाय. मुंबई पुण्यात जे काही अंतर आहे ते पूर्वी 94 किलोमीटर अंतर होतं दोन पॉईंटमध्ये, म्हणजे कळंबोली ते वेस्टर्ली बायपास जिथे हा एक्सप्रेस वे मिळतो तिथपर्यंत जे अंतर हे 94 किलोमीटर होतं. आता कनेक्टिंग लिंक झाल्यामुळे ते अंतर 6 किलोमीटरनी कमी झालंय, म्हणजे 88 किलोमीटरचा प्रवास झालाय, आणि वेळेमध्ये बचत झाली आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा घाट रस्त्याने आम्ही प्रवास करायचो, म्हणजे जुना नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस वे एकत्रित त्या 19 किलोमीटरमध्ये जेव्हा एकत्रित रन व्हायचे तर तिथे वाहनाची कोंडी व्हायची, त्या ठिकाणी 16 असे शार्प कर्ज होते असे वळणे होते.

0: काही ठिकाणी तर 60 मीटर डायमीटरचेच असे कर होते, शार्प कर होते, उतार होते, स्टीप उतार, म्हणजे 7% असे स्टीप उतार होते, म्हणजे जास्तीत जास्त 3 ते 3.5% उतार असायला हवा आयआरसी कोड प्रमाणे. 7% असे उतार त्या घाट पोर्शन मध्ये होते, त्यामुळे त्या ठिकाणी जी वाहतूक कोंडी होती त्या वाहतूक कोंडीमधनं आता सुटका झालेली आहे. आणि 30 ते 45 मिनिट एवढी वेळेची बचत आता या कनेक्टिंग लिंकमुळे झालेली आहे. आणि सोबतच फ्युएल बचत पण झालेली आहे. दररोज आपण जे काही वाहनांचा प्रवास या महामार्गावरनं होतोय त्यामुळे 1 कोटी रुपयाची इंधन बचत ही दररोज होते आहे.
1: 1 कोटी रुपयांची
0: इंधन बचत होते आहे असा एक फायदा झालाय. आणि दुसरं कसं झालंय की अंतर कमी झाल्यामुळं, प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळं आता उद्योगधंदे पण आता त्या ठिकाणी झपाट्याने वाढीस लागलेले आहेत.
1: बरोबर आहे सर. हा कनेक्टिंग लिंक च्या विस्तारीकरणाचा काही उपक्रम सुरू आहे का?
0: नाही आता हा एक्सप्रेसवे जेव्हा त्या काळामध्ये बांधला गेला 2002 मध्ये तेव्हा 3+3 लेन 6 लेनचा असा एक्सप्रेसवे बांधला गेला. आता जेव्हा आपण या घाट पोर्शन मध्ये येतो, घाट पोर्शन मध्ये सुद्धा 3+3 6 लेनचा आता एक्सप्रेसवे प्लस हायवे ट्रॅफिक असं घाट पोर्शन मध्ये आहे. मिसिंग लिंक आता कनेक्टिंग लिंक जो झाला आहे तो कनेक्टिंग लिंक आहे तो 4+4चा आहे. आणि त्या ठिकाणी एक इमर्जन्सी लेन आहे, म्हणजे एज गुड एज 5+5 लेनचा हा कनेक्टिंग लिंक आहे. आता या ठिकाणी घाट पोर्शनमध्ये 5+5ची म्हणजे 5+5ची लेनची सुविधा आहे आणि 3+3ची ती सुविधा आहे. म्हणजे तसं आता 3+3 आणि 5+ 8+8ची सुविधा आता घाट पोर्शनमध्ये झालेली आहे. आणि हायवे जो आहे आता 3+3चा आहे. आता आम्ही हायवेचं एक्सपान्शन करायचं ठरवलं आहे. 3+3 वरून आम्ही आता 5+5चा एक्सप्रेसवे जो रुंदीकरण करायचं ठरवलं आहे. आणि आता काँक्रीट रस्त्याचं जे लाईफ आहे ते 30 वर्ष असतं. म्हणजे जेव्हा आम्ही त्याचं संकल्पन करतो, जेव्हा डिझाईन करतो रस्त्याचं, तर 30 वर्ष त्याचं लाईफ कन्सिडर करून आम्ही त्याचं डिझाईन करत असतो. आणि 2000 ते 2002 या काळामध्ये हा महामार्ग पूर्ण झाला आहे, म्हणजे 2030 पर्यंत या महामार्गाचं लाईफ संपलेलं असेल. म्हणून संपूर्ण महामार्ग जो आहे त्याचे जे काही काँक्रीट पॅनल्स आहेत ते पूर्ण आम्ही रिप्लेस करणार आहोत. म्हणजे नव्याने काँक्रीटचा रस्ता होईल, 3+3 लेनचा जुना असलेला सुद्धा, आणि सोबतच आणखीन 2 लेनचं वाईडनिंग होईल. आणि त्या 2 लेनच्या बाजूला 3 मीटरचा परत पेवड साईड शोल्डर त्या ठिकाणी असेल. म्हणजे ऍज गुड ऍज तो 5+5चा जरी मी म्हणालो तरी 3 मीटरची एक पेवड साईड शोल्डरची लेन असल्यामुळे तो 6+6चा असा एक्सप्रेसवे या ठिकाणी होईल. आणि त्यामुळं परत आणखीन जी कनेक्टिव्हिटी आहे मुंबई पुण्यातली आणखीन फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी होईल आणि जे सर्व्हिस लेवल आहे रस्त्याची ती इम्प्रूव्ह झालेली असेल.
1: महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणजे नागपूर, तर समृद्धी महामार्ग हा देखील एक खूप चांगला असा महामार्ग आहे ज्याने अनेक भाग जोडले गेलेले आहेत. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की शेतीमध्ये, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये, पर्यटनामध्ये देखील फरक पडलेला आहे, तर समृद्धी महामार्गाबद्दल आम्हाला आवडेल.
0: समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाच्या दृष्टीने एक माइलस्टोन प्रोजेक्ट आहे. हा एक गेम चेंजर प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र राज्यासाठी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि 2019 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली. आणि जेव्हा या प्रकल्पाला सुरुवात झाली तेव्हा लँड एक्विजिशन हे मोठं चॅलेंज होतं त्या काळामध्ये. तेव्हा विभागाचे आमचे माननीय मंत्री एकनाथजी शिंदे साहेब विभागाचे मंत्री होते, ते प्रत्यक्ष मैदानात उतरले लँड एक्विजिशनसाठी. आणि लोकांचा विरोध होता अशा ठिकाणी कन्सेंट बेसवरती जे आम्ही लँड एक्विजिशन केलं, लोकांच्या संमतीने जे लँड एक्विजिशन केलं, म्हणजे 94% आसपास लँड एक्विजिशन आम्ही कन्सेंट बेसवरती केलं.
1: अच्छा.
0: कन्सेंट बेसवरती केल्यानंतर त्यांना आम्ही एरिएक्टरच्या किंवा जो काही मार्केट रेट असेल त्याच्या पैकी जो हायएस्ट रेट असेल त्याच्या 5 पटीमध्ये मोबदला दिला आणि 94% लोकांनी कन्सेंट दिले. तर अशा ठिकाणी पहिलं जे सेट झालं समृद्धी महामार्गाचं त्याच्यावरती साक्षीदार म्हणून आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिली स्वाक्षरी केली आहे. आणि तिथून खऱ्या अर्थाने लँड एक्विजिशनला सुरुवात झाली. लँड एक्विजिशनमध्ये आम्ही कुठे थांबलो नाही, नॉनस्टॉप लँड एक्विजिशन आम्ही 10 महिन्यामध्ये पूर्ण केलं. 2-3 ठिकाणी विरोध होता.
1: बरं.
0: म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं जवळचं पळशी गाव आहे आणि सिन्नर जवळचं शिवरी आणि घोरवड हे गाव आहेत.
1: अच्छा.
0: शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन त्यावरती आम्ही उपाययोजना करून त्या भागातलं पण ज्ञान एक्विजिशन केलं. आणि हा महाकाय प्रकल्प जो आहे तो 2019 आम्ही सुरू केला आणि 2022 म्हणजे 701 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. तर 520 किलोमीटर हा जो महामार्ग आहे म्हणजे नागपूरला शिवमडक्याला हा सुरू होतो रिंग रोडवरनं,

0: ते शिर्डीपर्यंत 520 किलोमीटर शिर्डीचं चेंज आहे, त्या ठिकाणी इंटरचेंज आहे शिवमडक्याचं. तर तो जो पोर्शन आहे 520 किलोमीटरचा, तो आम्ही डिसेंबर 2022 वाहतुकीस खुला केला. म्हणजे साधारणतः एक 3 वर्षाच्या टप्प्यामध्ये 520 किलोमीटरचं काम आम्ही महामार्गाचं पूर्ण केलं. आणि पुढचे जे टप्पे आहेत, म्हणजे शिर्डीनंतरचा पुढचा टप्पा जो होता भरवीर होता, भरवीर 600 किलोमीटरला आहे, भरवीर 625 किलोमीटरला इगतपुरी आहे, तो नंतर पुढच्या टप्प्यामध्ये. आणि शेवटचा टप्पा जो आहे 701 किलोमीटर आमना, म्हणजे जिथं हा महामार्ग संपतो, ते आम्ही जून 2025 शेवटचा टप्पा ओपन केला. तर हा महाकाय प्रकल्प याच्यासाठी म्हणतोय की याच्यामध्ये 1903 पुलाची बांधकाम आम्ही केली या काळामध्ये. 1903 छोटी मोठी पुलं या काळामध्ये बांधली. आणि 7 याच्यामध्ये बोगदे आहेत.
1: अच्छा.
0: 7 बोगद्यापैकी सर्वात मोठा बोगदा जो आहे कसारा घाटामधला, 7.8 किलोमीटरच्या अशा ट्यूब्स आहेत त्या ठिकाणी. तर तो सगळ्यात मोठा बोगदा आणि सगळ्यात जास्त रुंदीचा त्यावेळेस, म्हणजे आता मिसिंग लिंक बोगदा हा देशातलाच नाही तो जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचा.

0: या काळामध्ये बांधली आणि सात याच्यामध्ये बोगदे आहेत.
1: अच्छा.
0: सात बोगद्यापैकी सर्वात मोठा बोगदा जो आहे कसारा घाटामधला, तो 7.8 किलोमीटरच्या अशा ट्यूब्स आहेत त्या ठिकाणी. तर तो सगळ्यात मोठा बोगदा आणि सगळ्यात जास्त रुंदीचा त्यावेळेस, म्हणजे आता मिसिंग लिंक बोगदा हा देशातलाच नाही तो जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचा, आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण झालेली आहे. तसं प्रमाणपत्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने येऊन लोकार्पणाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्र पण सुपूर्द केलं आहे. पण त्या काळामध्ये, म्हणजे याच्या आधी, हा 17.50 मीटरचा असा सगळ्यात रुंद देशातला हा बोगदा होता समृद्धी महामार्गाचा कसारा घाटातला. आणि तो सगळ्यात सुरक्षित, म्हणजे ते बांधकाम जेव्हा केलं ते एकही ऍक्सिडेंट त्या बोगद्यामध्ये झाला नाही आणि त्या बोगद्याला सेफ्टीचे 17 अवॉर्ड्स मिळालेले आहेत.
1: बरं.
0: ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलने पण त्याला अवॉर्ड दिलेला आहे. इतक्या सुरक्षितपणे ते बोगद्याचं काम आम्ही केलेलं आहे. तर म्हणजे बोगद्याची कामं असतील, पुलाची कामं असतील, आणि काँक्रीटचा रस्ता आहे थ्रू आउट 701 किलोमीटर मध्ये.
1: बरोबर. आणि तो खूप लांबीचा देखील,
0: 701 किलोमीटर लांबीचा आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट जरी वेगवेगळे असले तरी एकाच काळात झालेला हा लॉंगेस्ट एक्सप्रेस वे आहे देशातला.
2: श्रोते हो, रस्ते आणि महामार्ग हे केवळ प्रवासाचे माध्यम नसून राज्याच्या आर्थिक प्रगतीचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत. आधुनिक दळणवळण व्यवस्था निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती आजच्या भागातून आपल्याला मिळाली. या प्रकल्पांच्या माध्यमातून प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ करण्यासोबतच महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देण्याचा प्रयत्न केला जातोय. या महत्वपूर्ण संवादासाठी माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात या विकास प्रवासातील आणखी काही महत्वपूर्ण पैलू जाणून घेऊया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचंही परभणी केंद्र आहे. श्रोतेहो 7:40 झालीत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष मालिका हृदय स्पंदन भाग 4. निर्मिती संकल्पना सिमंतिनी कुंडीकर यांचं.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णूनगर, वसमत रोड, परभणी. नमस्कार श्रोते हो. हृदय आपल्या जीवनाचा अविरत ठोका. जागतिक हृदय दिनानिमित्त आकाशवाणी परभणी केंद्राची विशेष आरोग्य मालिका हृदय स्पंदन. मेंदू असो किंवा हृदय, आरोग्याच्या गंभीर समस्यांवर आता मिळणार तज्ज्ञ उपचार एकाच छताखाली. अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ आणि विश्वासार्ह उपचारांसाठी मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर अजय चव्हाण आणि हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर रमेश राठोड यांचे रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णूनगर, वसमत रोड, परभणी. कॉन्टॅक्ट 7666253504. ऐका हृदय स्पंदन. नमस्कार श्रोते हो. हृदय स्पंदन या चौथ्या भागामध्ये आपण ब्लड प्रेशर याबद्दल जाणून घेणार आहोत. यासाठी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओत आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड. डॉक्टर, सर्वप्रथम आजच्या भागामध्येही आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद. हृदय

0: स्पंदन ही मालिका सुरू केली आहे, त्यामध्ये बरीच उपयुक्त माहिती आपण श्रोत्यांना देत आहोत आणि मला आनंद आहे की मी वेगवेगळ्या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधू शकतो.
1: नक्कीच डॉक्टर, प्रत्येक व्यक्तीला हल्ली या ब्लड प्रेशरनी परेशान केलेलं आहे. अर्थात उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर असं देखील म्हटलं जातं, तर ते का म्हटलं जातं?
0: हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर यासाठी म्हटलं जातं कारण या उच्च रक्तदाबाची सहसा लक्षणे नसतात. बऱ्याचदा पेशंटचा ब्लड प्रेशर 160, 170, 180 परसिस्टंटली जास्त असतो, तरी पण त्याला सहसा लक्षणे नसतात किंवा मग ती लक्षणं अशी सटल कमी तीव्रतेची की ते पेशंटच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळं पेशंट जाऊन ब्लड प्रेशर चेक करत नाही. परसिस्टंट ब्लड प्रेशर जर जास्त असेल तर बाकीचे जे सगळे अवयव आहेत बॉडीमधले त्यांना डॅमेज होतं. जसं किडनीला डॅमेज होऊ शकतं, हृदयाला डॅमेज होऊ शकतं, ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. त्यामुळे ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब याला सायलेंट किलर याच्यासाठी म्हटलं जातं की ह्या सगळ्या अवयवावर त्याचा परिणाम होतो आणि लक्षणंसुद्धा अर्ली डिटेक्ट होत नाहीत, त्यामुळे त्याला सायलेंट किलर म्हणतात. त्यामुळे उच्च रक्तदाब टाळणं किंवा रक्तदाब असेल तर तो वेळोवेळी चेक करणं आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. उच्च रक्तदाब जर आपल्याला टाळायचं असेल तर एकच मेथड आहे, तो ब्लड प्रेशर आपण चेक केलं पाहिजे जाऊन. एक तर हॉस्पिटलमध्ये चेक केलं पाहिजे किंवा घरी चेक केलं पाहिजे. आणि ब्लड प्रेशर चेक केलं आणि ब्लड प्रेशर जर आपलं 140/90 ज्याला आपण एक सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो, सिस्टोलिक म्हणजे वरचं ब्लड प्रेशर, डायस्टोलिक म्हणजे खालचं ब्लड प्रेशर, अशा दोन रिडिंग असतात. आणि नॉर्मली 120/80 म्हणजे वरचं ब्लड प्रेशर 120, खालचं ब्लड प्रेशर 80 हे आपण नॉर्मल पकडतो. पण तेच ढोबळ मनाने 120 ते 140 पर्यंत सुद्धा आपण वर नॉर्मल रेंजमध्ये पकडतो आणि खालचं 80 ते 90 पर्यंत नॉर्मल पकडतो. पण जर आपण ब्लड प्रेशर चेक केलं आणि 140/90 वर असेल तर आपल्याला रेग्युलरली ब्लड प्रेशर मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. कारण ब्लड प्रेशर जर अतिशय जास्त असेल तर हृदयाच्या ज्या करोनरी आर्टरीज म्हणतो आपण, ज्या हृदयाला ब्लड सर्क्युलेशन करतात, त्यामध्ये जर प्रेशर वाढलं तर बऱ्याचदा मध्ये क्लॉट्स तयार होतो आतमधून डॅमेज झाल्यामुळे. म्हणजे त्या ज्या नसा असतात हृदयाला सप्लाय करणाऱ्या, त्याच्या आतमधला जो पार्ट आहे त्याला एंडोथिलियम म्हणतो, त्याला डॅमेज होतं आणि त्या एंडोथिलियमला डॅमेज झाल्यामुळे त्या साईडला रक्ताच्या ज्या गुठळ्या असतात त्या बनायला चालू होतात आणि त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. त्यामुळे ब्लड प्रेशर फक्त वाढलं आणि ब्लड प्रेशरची काही लक्षणं नाही आहेत म्हणून आपण त्या आजाराकडे दुर्लक्षित करता कामा नये, तर ब्लड प्रेशरमुळे बाकीचे जे ऑर्गन आहेत त्याला एंड ऑर्गन डॅमेज म्हणतो, ते ऑर्गन डॅमेज व्हायला चालू झाले आणि कॉम्प्लिकेशन चालू झाले तर ते आपल्याला न परवडणारं असतं. म्हणजे त्यामुळे हार्ट अटॅक होऊ शकतो, ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो, रुग्णाला आंधळेपणा येऊ शकतो म्हणजे जे डोळ्यावर परिणाम होतो, त्यासोबत किडनी फेल्युअर होऊ शकते, फुफ्फुसामध्ये पाणी साठू शकतं ज्याला आपण पल्मोनरी इडेमा म्हणतो, अचानक ब्लड प्रेशर वाढल्यामुळे. त्यामुळे ब्लड प्रेशर जो आहे तो इनिशियल स्टेजला जरी सायलेंट किलर असला म्हणजे त्याची लक्षणं नसली तरी पण जर तो एखाद्या ऑर्गनला डॅमेज करायला चालू झालं तर मग त्याची लक्षणे पण असतात आणि ती बरेचसे ऑर्गन तो निकामी करू शकतो. त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये असणं किंवा उच्च रक्तदाबाला कंट्रोल करणं अतिशय महत्त्वाचं आहे.
1: बरं, मग हे सायलेंट किलरला नियंत्रणात कसं ठेवायला पाहिजे आपण थोडक्यात काय सांगा?
0: निश्चितच ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला ब्लड प्रेशर आहे किंवा नाही आहे किंवा हायपरटेन्शन आहे किंवा नाही आहे त्याचं निदान होणं आवश्यक आहे. आणि ते निदान कसं होणार तर ब्लड प्रेशर तुम्हाला चेक करावं लागेल. आता तो सर्वांनीच चेक करावा का? जरुरी नाही आहे. यंग पेशंटमध्ये जरुरी नाही, पण तुम्ही जर 40-50 पार करत असाल आणि तुम्हाला बाकीचे रिस्क फॅक्टर असतील किंवा तुम्हाला बऱ्याचदा माइल्ड सिम्पटम असतात जसं की मान दुखणे किंवा थोडीशी चक्कर येणे किंवा दोन दोन डोळ्यांना दिसणे किंवा ब्लरिंग म्हणतो किंवा सिंकोप या टाईपचे जर काही सिम्पटम असतील तर आपण ब्लड प्रेशर जाऊन चेक केलं पाहिजे. जर आपलं ब्लड प्रेशर 140/90 वर असेल तर आपण ते रेग्युलरली मॉनिटर केलं पाहिजे पहिल्यांदा. आणि जर पहिल्यांदाच ब्लड प्रेशर चेक केलं आणि ते 160/100 वर असेल तर गोळी चालू करायलाच लागेल आपल्याला. पण ती जर त्याच्यापेक्षा कमी असेल तर आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणतो आपण त्याला, ते लाईफस्टाईल मॉडिफिकेशन अर्ली करू शकतो आणि बीपीला कंट्रोल करू शकतो. त्यामध्ये आपलं जे रेग्युलर वॉकिंग आहे ते वॉकिंग ठेवलं पाहिजे किंवा वॉकिंग किंवा एरोबिक एक्झरसाईज कमीत कमी 150 मिनिटे पर वीक किंवा 30 मिनिट्स पर डे एरोबिक ब्रिस्क वॉकिंग सायकलिंग स्विमिंग जे आहे या टाईपमध्ये केलं पाहिजे. त्यासोबत डॅश डायट जो आहे तो डायट आपण घेतला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला जास्तीची फळं कडधान्य हे आपल्या डायटमध्ये जास्त ठेवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मीठ.
1: बर,
0: मीठ जे आहे ते आपल्या

0: आहारामध्ये अतिशय कमी असलं पाहिजे.
1: अच्छा
0: म्हणजे जास्तीत जास्त ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांनी 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ 24 तासात खाऊ नये
1: बरं.
0: किंवा आपल्या डाएटमध्ये असू नये. आणि हे मीठ जे आहे फक्त आपण जे भाजीमध्ये टाकतो तेवढंच नसतं, आपण बऱ्याचदा अशा गोष्टींमधून मीठ खात असतो ज्याची आपल्याला कल्पना पण नसते. जसे की आपण लोणचं घेतो किंवा पापड घेतो किंवा फरसाण घेतो, वेफर्स घेतो, ह्या असे जे स्टोअर्ड फूड आहेत त्यांना प्रिझर्व करण्यासाठी बऱ्याचदा त्यामध्ये मीठ जे आहे ते एक्स्ट्राचं असतं. आणि ते एक्स्ट्राचं मीठ आपल्या बॉडीमध्ये जात असतं आणि त्याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते आणि त्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मीठ आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या आहारामध्ये कमी असणं अतिशय महत्त्वाचं आहे जर ब्लड प्रेशर आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर.
1: डॉक्टर काय सांगाल बरं की बीपीची गोळी बंद होऊ शकते का?
0: बीपीची गोळी हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आणि हा प्रश्न खूप कॉमन आहे आणि सगळ्या ब्लड प्रेशर ज्यांना आहे त्यांना पडणारा हा प्रश्न आहे की बऱ्याचदा असं वाटतं की एकदा बीपीची गोळी चालू केली तर ती बंद होणार नाही. पण याचं जे उत्तर आहे ते इंडिव्हिज्युअलाइज आहे. म्हणजे काय, प्रत्येकाचं बीपीची गोळी बंद होईल किंवा नाही होईल याचं उत्तर प्रत्येक माणसाशी रिलेटेड आहे. म्हणजे काही लोकांना जे रिव्हर्सिबल कॉज आहेत ज्यामुळे ब्लड प्रेशर झालं असेल, जसं एखाद्याला ओबेसिटीमुळे ब्लड प्रेशर झालं असेल, लठ्ठपणामुळे झालं असेल, किंवा ज्याचा व्यायाम नाही आहे किंवा ज्याचं मीठ जास्त आहे आणि त्यामुळे ब्लड प्रेशर झालं असेल, तर ही जी कारणं आहेत ही जर कंट्रोलमध्ये केली तर ब्लड प्रेशर हळूहळू कंट्रोलमध्ये येऊ शकतं आणि त्यांची गोळी बंद होऊ शकते. पण हे मनानं गोळी बंद करायची नाही, डॉक्टर तुमचे ठरवतील. डॉक्टरांच्या रेग्युलरमध्ये कॉन्टॅक्टमध्ये असल्यानंतर ते ठरवतात की तुमची ब्लड प्रेशरची गोळी हळूहळू त्याचा डोस कमी करून बंद करता येईल किंवा नाही करता येईल. आणि काही असे पेशंट असतात ज्यांचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहत नाही इनस्पाईट ऑफ डुईंग ऑल दिस, तर त्यांना मात्र ब्लड प्रेशरची गोळी लाईफलॉंग लागू शकते. त्यामुळे हे प्रत्येकाच्या वैयक्तिक ह्याच्यावर आहे की ब्लड प्रेशरची गोळी बंद होणार किंवा नाही. सरसकटच गोळी सगळ्यांना लाईफ लॉंग लागेल हे पण नाही आहे किंवा सगळ्यांचीच बंद होईल हे पण नाही. पण बऱ्याचदा ब्लड प्रेशरची गोळी एकदा चालू झाल्यानंतर दीर्घकाळापर्यंत बऱ्याचदा ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता पडू शकते. पण जर तुम्ही तुमचं डाएट व्यवस्थित ठेवलं, डाएटमधलं मीठ कमी ठेवलं, वजन थोडंसं कमी केलं, रेग्युलर चालणं चालू केलं तर बीपीची गोळी बंद होऊ शकते.
1: हा खूप कॉमन गैरसमज आहे डॉक्टर, त्याच्यामुळे हा प्रश्न घेणं खूप महत्वाचं होतं आणि खूप छान मार्गदर्शन केलं. तर आपण मला वाटतं हा गैरसमज नक्कीच आपल्या श्रोत्यांच्या मनातला दूर होईल. खूप उपयुक्त माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: मेंदू असो किंवा हृदय, आरोग्याच्या गंभीर समस्यांवर आता मिळणार तज्ज्ञ उपचार एकाच छताखाली. अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ आणि विश्वासार्ह उपचारांसाठी मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर अजय चव्हाण आणि हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर रमेश राठोड यांचे रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी. कॉन्टॅक्ट 7666253504. श्रोते हो, आजच्या हृदय स्पंदन मधून हृदयाच्या आरोग्याविषयी महत्वाची माहिती आपण जाणून घेतली. लक्षात ठेवा, हृदय जपा, आरोग्य जपा, जीवन जपा. पुन्हा भेटूया हृदय स्पंदन सारख्या आरोग्यविषयक महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती देणाऱ्या मार्गदर्शनपर मालिकेमध्ये, कारण प्रत्येक स्पंदन अनमोल आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी.
2: श्रोतेवाद्याचा आपण प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष मालिका हृदय स्पंदन भाग 4, निर्मिती संकल्पना सिमंतिनी कुंडीकर यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आमची कार्यक्रमाची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
5: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
4: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
5: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
4: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
5: संपर्क 960-495-50-41 आणि 85-30-75-92-61.
4: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षणात

0: اونجا داری.
1: श्रोते आपण ऐकतात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम 7:53 झालेत. प्रसारित करत आहोत भावधारा अंतर्गत भावगीतं. कार्यक्रमात सुरुवातीचा स्वर आहे अनुराधा पडवाल यांच्या स्वरात. ऐकूयात हे भावगीतं.

आशा भोसले यांच्या स्वरात भावगीत आपण ऐकलेत. या गीतावरत आजचा आपला भावधारा अंतर्गत भावगीत हा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल. ते आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. तोपर्यंत आनंद घ्या या बद्दे संगीताचा.

0: आकाशवाणी पुणे 8:30 आणि 25 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गुजरातमधल्या वडोदरा इथं विविध कार्यक्रम. भारतीय उद्योगांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन. 11व्या जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमधल्या वडोदरा इथं महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या 75व्या वार्षिक पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते 12,600 अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. यानंतर राष्ट्रपती मुर्मू प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या वडोदऱ्यातील ग्लोबल स्पिरिच्युअल पॅलेसचं लोकार्पण करतील. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती सृष्टीसाठी आध्यात्मिक जागृती प्रकल्पाचं उद्घाटन आणि विकसित भारतासाठी युवा उपक्रमाचं दूरस्थ पद्धतीनंही उद्घाटन करणार आहेत. चित्रपट हा विविध भाषा, प्रादेशिकता आणि राष्ट्रीय आकांक्षामधला सेतू आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. गुजरातमधल्या एकतानगर इथं काल झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. चित्रपट उद्योगाचा कणा असलेल्या पडद्यामागच्या तंत्रज्ञ आणि कामगारांना सन्मानानं वागवलं जाणं आवश्यक आहे, असंही राष्ट्रपती म्हणाल्या. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके

पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आर्टिकल 370 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय उद्योगांनी केवळ व्यवसायाचा आकार वाढवण्याऐवजी मजबूत सुशासित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. भारताच्या विकासाचा पुढील टप्पा गुणवत्ता आधारित असला पाहिजे आणि यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राला संशोधन आणि विकासामध्ये अधिक गुंतवणूक करावी लागेल. आपली महत्वाकांक्षा केवळ मेड इन इंडियापुरती मर्यादित नसावी तर इमॅजिन्ड इन इंडिया असावी, जिथं उत्पादनं केवळ तयार केली जात नाहीत तर त्यांची संकल्पना, रचना आणि तांत्रिक विकासही इथंच केला जातो आणि त्यानंतर ती जागतिक बाजारपेठेत पोहोचवली जातात, असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. उद्योगांना सरकार आणि नियामकांसोबत संवाद कायम ठेवण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. देशातल्या मोठ्या शहरांमध्ये उद्योग व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारच्या वतीनं एकाच ठिकाणी सर्व संबंधित वाणिज्य आणि उद्योग कार्यालयं तयार केली जात असून यामुळे व्यावसायिकांना मोठा फायदा होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन विभागानं आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. यावेळी वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद हेही उपस्थित होते. आज 11वा जागतिक आयुर्वेद दिन साजरा होत आहे. यानिमित्त देशभर विविध ठिकाणी आणि जगातील अनेक देशांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये आयुर्वेद तज्ज्ञ, आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था, आयुर्वेद औषध निर्मिती संस्था सहभागी होत आहेत. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुर्वेद दिनाचा मुख्य कार्यक्रम आज नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला असून आरोग्यदायी भविष्यासाठी आयुर्वेद ही यावेळच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. आयुर्वेद दिन हा व्यापक समाज कल्याण साधण्याच्या उद्देशानं महत्वपूर्ण असून त्यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण, नवसंशोधन तसंच सर्वसामान्य नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. या कार्यक्रमात आयुष सेवा क्षेत्रावरील पहिला अहवाल देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन राष्ट्रांचा समुदाय यांच्यातील आर्थिक आणि विकासात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेसाठी एस जयशंकर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या भारत आणि कॅरिबियन राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. भारत, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन राष्ट्रांमधील व्यापार आता वार्षिक 50 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. गेल्या 10 वर्षात भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयाला आली आहे. विस्तारित होणारी बाजारपेठ, मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा, विस्तारित तंत्रज्ञान क्षमता, झपाट्यानं वाढणारं कौशल्यपूर्ण मनुष्यबळ या भारताच्या मोठ्या क्षमता असून त्याचा जागतिक व्यापार वाढीसाठी उपयोग होणार आहे, असंही एस जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि कॅनडानं यावर्षी मार्चमध्ये सुरू केलेल्या सर्वसमावेशक व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटी प्रगतीपथावर असून त्या डिसेंबरच्या मध्यावर होणाऱ्या G20 शिखर परिषदेपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी काल न्यूयॉर्क इथं सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
G20 शिखर परिषद 14 आणि 15 डिसेंबर रोजी मियामी इथं होणार आहे.

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी या सुमारास कॅनडाचा दौरा करतील, मात्र अद्याप त्याबाबतची निश्चित तारीख झालेली नाही असंही कार्निन यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनं आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 या उपक्रमांतर्गत जगभरातील 100 शेतकरी महिलांना गौरवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारतातल्या केवळ 2 महिला शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यामध्ये दक्षिण मिझोरममधील स्ट्रॉबेरी उत्पादक महिला झेड टी लाल रिथांगी यांचा समावेश आहे. ऐकूयात याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या या सन्मानासाठी 131 देशांमधून 600 अधिक महिलांचं नामांकन झालं होतं. त्यापैकी निवड झालेल्या 100 महिलांमध्ये झेड टी लाल रिथांगी यांचा समावेश आहे. मारी ई या नावानं लोकप्रिय असलेल्या लाल रिथांगी लॉंगटलाई जिल्ह्यातल्या दुर्गम अशा सांगाव गावच्या रहिवासी आहेत. स्ट्रॉबेरी लागवडीतील त्यांची निष्ठा आणि कृषी आणि ग्रामीण विकासातील त्यांचं सातत्यपूर्ण योगदान

0: करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारतातल्या केवळ 2 महिला शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यामध्ये दक्षिण मिझोरम मधील स्ट्रॉबेरी उत्पादक महिला झेड टी लाल रिथांगी यांचा समावेश आहे. ऐकूयात याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या या सन्मानासाठी 131 देशांमधून 600 अधिक महिलांचं नामांकन झालं होतं. त्यापैकी निवड झालेल्या 100 महिलांमध्ये झेड टी लाल रिथांगी यांचा समावेश आहे. मारी ई या नावानं लोकप्रिय असलेल्या लाल रिथांगी लॉंगटलाई जिल्ह्यातल्या दुर्गम अशा सांगाव गावच्या रहिवासी आहेत. स्ट्रॉबेरी लागवडीतील त्यांची निष्ठा आणि कृषी आणि ग्रामीण विकासातील त्यांचं सातत्यपूर्ण योगदान यासाठी त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्याच्या 12 ते 16 तारखेदरम्यान अन्न आणि कृषी संघटनेच्या इटलीतल्या रोम इथं होणाऱ्या वर्ल्ड फूड फोरममध्ये एका समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी हॉर्टी फेअर मिझोराम 2026 मध्ये त्यांना लॉंगटलाईच्या सर्वोत्कृष्ट शेतकरी म्हणूनही सन्मानित करण्यात आलं होतं. जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल लाल रिथांगी यांनी आनंद व्यक्त केला. या पुरस्काराचं श्रेय राज्याच्या फलोत्पादन विभागाला असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर, पुणे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं 20 षटकांच्या सामन्यांच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला नमवत सुवर्ण पदक जिंकलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान महिलांच्या नेमबाजी स्पर्धेमध्ये आज 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताची महिला नेमबाज मनू भाकर हिनं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. हवामान. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणामध्ये आज काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गोवा आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी तसंच कर्नाटक केरळमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गुजरातमधल्या वडोदरा इथं विविध कार्यक्रम. भारतीय उद्योगांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंपन्या उभारण्यावर लक्ष केंद्रित करावं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन. 11व्या जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 8:40 झालेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात चौकट राजा या चित्रपटातील

हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

आशा भोसले रवींद्र साठे अंजली यांच्या युगलस्वरात चौकट राजा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात तू तिथं मी या चित्रपटातील गीत. रूपकुमार राठोड, जयश्री शिवराम यांच्या युगलस्वरात ऐकूयात हे गीत.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया तर नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील हे गीत अनुराधा पडवाल सचिन पिळगावकर यांच्या युगलस्वरात ऐकूयात.

किशोर कुमार यांच्या स्वरात मेरे जीवनसाथी या चित्रपटातील गीतं ऐकलेत. आता ऐकूयात हाती मेरे साथी या चित्रपटातील गीत. संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

किशोर कुमार यांच्या स्वरात हाती मेरे साथी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती आनंद बक्षी यांची, तर संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आता ऐकूयात अमर प्रेम या चित्रपटातील किशोर कुमार यांच्या स्वरात हे गीत, संगीतबद्ध केलं आहे RD बर्मन यांनी.

किशोर कुमार यांच्या स्वरात अमर प्रेम या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, तर संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी. श्रोते हो, या गीतावरचा आजचा आपला लखलख चंदेरी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आमची कार्यक्रमाची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: नमस्कार श्रोतेहो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा यावेळीचा विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला. श्रोतेहो, मधुमेहाची लक्षणं कोणती, मधुमेहामुळे शरीराच्या कोणत्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो, आहार, व्यायाम, दैनंदिन जीवनशैली आणि औषधोपचारातून मधुमेहावर नियंत्रण कसं ठेवता येईल आणि मधुमेहाच्या गुंतागुंतीपासून स्वतःचा बचाव आपण कसा करू शकतो, या आणि मधुमेहाशी संबंधित असणाऱ्या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आकाशवाणी परभणीच्या लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर मध्ये जरूर दूरध्वनी करा. 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय मधुमेह तज्ञ डॉक्टर सागर चौलवार यांना. तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न. हॅलो डॉक्टर, विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
2: श्रोतेहो, अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणारं आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.
0: नमस्कार श्रोतेहो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा यावेळीचा विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला. श्रोते हो, मधुमेहाची लक्षणं कोणती, मधुमेहामुळे शरीराच्या कोणत्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो, आहार, व्यायाम, दैनंदिन जीवनशैली आणि औषधोपचारातून मधुमेहावर नियंत्रण कसं ठेवता येईल आणि मधुमेहाच्या गुंतागुंतीपासून स्वतःचा बचाव आपण कसा करू शकतो, या आणि मधुमेहाशी संबंधित असणाऱ्या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आकाशवाणी परभणीच्या लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर मध्ये जरूर दूरध्वनी करा. 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय मधुमेह तज्ञ डॉक्टर सागर चौलवार यांना. तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न. हॅलो डॉक्टर, विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला.

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ खोडकर निरागस मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारा आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।

0: श्रोतेहो, अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणारं आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.
1: श्रोते हो, आपण एकदा आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम यानंतर ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथून दिला जाईल. ते आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

خوشار خلدر بکتی ساتھ ماں زہرا کے قدموں کی خوشار

رسالہ بلاتے ہو سب کو ہی ہر سالہ کا آیا تم پہ سب میرا حالہ

0: ماہ کونکن گوا مہاراشٹر اور مغربی بنگال میں تیز بارش کا امکان ظاہر کیا ہے۔ ایشیائی کھیلوں میں آج بھارت کی نظریں جاپان کے آئچی ناگویا میں چوتھے دن اپنے تمغوں کی تعداد بڑھانے پر مرکوز ہوں گے کیونکہ بہت سے ایتھلیٹس اور ٹیمیں مختلف زمروں میں مقابلہ کریں گی۔ بھارتی تیراک بینسٹن بینیڈکشن نے مردوں کے 100 میٹر بٹر فلائی مقابلے میں فائنل کے لیے کوالیفائی کر لیا ہے۔ آخر میں خاص خاص خبریں ایک بار پھر۔ وزیر خارجہ ڈاکٹر ایس جے شنکر نے تنازعات، تجارتی دباؤ اور آب و ہوا کو درپیش چیلنجوں کے پیش نظر عالمی جنوب تعاون کے لیے کہا ہے۔ انہوں نے لاطینی امریکہ اور بحیرہ روم کے ملکوں کے ساتھ مضبوط تر تعلقات پر زور دیا کیونکہ تجارت 50 ارب امریکی ڈالر سے تجاوز کر گئی ہے۔ امریکی صدر ڈونلڈ ٹرمپ نے بھارت مشرق وسطی یورپی راہداری کی حمایت کی ہے۔ انہوں نے توانائی سے متعلق بنیادی ڈھانچے کو ایرانی چوکیوں سے دور لے جانے کی ضرورت پر زور دیا۔ آج ملک بھر میں 11واں یوم آیوروید منایا جا رہا ہے۔ چھتیس گڑھ، ساحلی آندھرا پردیش، اوڈیشا اور تلنگانہ میں آج شدید سے بہت شدید بارش کی پیشگوئی کی گئی ہے۔ اور جاپان میں ایشین گیمز میں بھارتی ملاحوں نے مردوں کے سنگلز اور ڈبلز کے چپوؤں کے مقابلے کے فائنل میں جگہ بنا لی ہے۔ اس کے ساتھ ہی خبروں کا یہ بلٹن ختم ہوا۔
1: आकाशवाणीचंही परभणी केंद्र आहे। श्रोते हो 10 वाजलेत, प्रसारित करत आहोत राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त डॉक्टर दीप्ती सुहास जोशी यांचं भाषण, सहनिवेदन वैशाली जोशी यांचं। माफ करा, डॉक्टर सिद्धी सुहास जोशी यांचं भाषण।
2: श्रोते हो नमस्कार। 23 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे। त्यानिमित्त परभणी आकाशवाणी केंद्रातर्फे सर्व श्रोत्यांना राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। चला तर मग श्रोते हो आज ऐकूयात डॉक्टर सिद्धी सुहास जोशी यांचं राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त भाषण।
3: आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार। मी डॉक्टर सिद्धी स्नेहल सुहास जोशी आज आपल्याशी आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने बोलणार आहे। यंदाची आयुर्वेद दिनाची संकल्पना आहे आयुर्वेदा फॉर अ हेल्दियर टुमॉरो, स्वस्थ भविष्य के लिए आयुर्वेद। आणि मला वाटतं या विषयाकडे आपण एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवं। आपण वैद्यकीय क्षेत्रात खूप पुढे आलो आहोत। निदानाच्या सुविधा वाढल्या आहेत, उपचार पद्धती विकसित झाल्या आहेत, अनेक गंभीर आजारांवर उपचार शक्य झाले आहेत। पण त्याचवेळी आपल्या दैनंदिन जीवनात काही नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत। आज एखादा तरुण सकाळी उठतो तेव्हा त्याला पाठदुखी असते। ऑफिसमध्ये 8-10 तास कम्प्युटर समोर बसल्यानंतर मान आणि खांदे दुखतात। दिवसभर बैठका, रात्री उशिरापर्यंत मोबाईल, झोपेची अनियमित वेळ, आहाराच्या बाबतीतही परिस्थिती वेगळी नाही। घरच्या जेवणापेक्षा बाहेरचे किंवा प्रोसेस्ड फूड वाढले आहे। वेळेअभावी नाश्ता टाळला जातो, जेवणाची वेळ ठरलेली नसते। आणि मग काही वर्षांनी लक्षात येतं वजन वाढलं आहे, रक्तदाब वाढला आहे, रक्तातील साखर वाढली आहे, फॅटी लिव्हर आहे, कोलेस्ट्रॉल वाढलं आहे। हे सगळे प्रश्न अचानक एका दिवसात निर्माण होत नाहीत। आपली दैनंदिन जीवनशैली त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते। आणि म्हणूनच मला वाटतं की 2026ची थीम आपल्याला अगदी योग्य प्रश्न विचारते। उद्या आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजच आरोग्याची दिशा बदलता येईल का? इथे आयुर्वेदाचा प्रिव्हेंटिव्ह अप्रोच महत्त्वाचा ठरतो। आयुर्वेदात आरोग्य टिकून ठेवायला विशेष महत्त्व आहे। स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजेच निरोगी व्यक्तीचे आरोग्य जपणे, हा विचार आजच्या काळात अत्यंत रेलेव्हंट आहे। पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे। आयुर्वेद म्हणजे प्रत्येक आजारासाठी एक काढा किंवा एक औषध नव्हे। आयुर्वेदाचा मोठा भाग हा व्यक्तीची जीवनशैली, आहार, झोप, दिनचर्या, ऋतूनुसार बदल आणि शरीर मनाच्या संतुलनाशी संबंधित आहे। उदाहरणार्थ आपण अनेकदा म्हणतो

0: मला वेळच मिळत नाही. पण आरोग्याच्या दृष्टीने प्रश्न असा आहे, आपल्या दिवसातील 24 तासांमध्ये आपण स्वतःसाठी किती वेळ राखून ठेवतो? 10 तास काम, 2-3 तास प्रवास, उरलेला वेळ मोबाईल आणि सोशल मीडियावर. आणि मग शरीराकडून अपेक्षा असते की ते कायम निरोगी राहावं. हे शक्य आहे का? म्हणून आयुर्वेदाची आजच्या काळातील उपयुक्तता म्हणजे मोठे अवघड नियम नव्हेत, ती आहे आपल्या रोजच्या सवयींकडे आरोग्याच्या दृष्टीने पाहण्याची पद्धत. वेळेवर जेवण, आपल्या गरजेनुसार आणि ऋतूनुसार आहार, नियमित शारीरिक हालचाल, योग्य झोप, मानसिक ताणाचे व्यवस्थापन आणि शरीरात काही बदल जाणवत असतील तर ते दुर्लक्षित न करणे. हे ऐकायला अगदी साधं वाटतं, पण आजच्या लाईफस्टाईल रिलेटेड हेल्थ प्रॉब्लेम्सच्या पार्श्वभूमीवर हीच साधी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा. आज सोशल मीडियावर आयुर्वेदाबद्दल माहितीचा प्रचंड पूर आहे. एखादा व्हिडिओमध्ये सांगितलं जातं, हा काढा रोज घ्या. दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे औषध घेतलं की डायबिटीस कमी होतो. तिसऱ्या ठिकाणी नॅचरल आहे त्यामुळे साईड इफेक्ट नाही. श्रोत्यांनो, इथे सावध राहणं गरजेचं आहे. नॅचरल म्हणजे आपोआप सेफ हा समज चुकीचा असू शकतो. आयुर्वेदिक औषध असो किंवा आधुनिक औषध, योग्य व्यक्तीला योग्य कारणासाठी योग्य मात्रा आणि योग्य कालावधीसाठीच औषध द्यायचं असतं. विशेषतः जर एखादी व्यक्ती आधीपासून डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड किंवा इतर क्रॉनिक कंडिशनसाठी औषध घेत असेल तर स्वतःहून औषध बंद करून किंवा सोशल मीडियावर पाहिलेल्या उपायाने ते बदलून चालणार नाही. डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे, कारण भविष्यातील आरोग्य म्हणजे फक्त ट्रेडिशनल मेडिसिन किंवा मॉडर्न मेडिसिन यांच्यात निवड करण्याचा प्रश्न नाही. भविष्यातील आरोग्य सेवा ही पेशंट सेंटर्ड, सेफ आणि एव्हिडन्स बेस्ड असणे आवश्यक आहे. आज आयुर्वेदासमोरची संधीही इथेच आहे. आपल्या पारंपरिक ज्ञानाकडे आपण आदराने पाहतोच, पण त्याचबरोबर त्यातील उपचार आणि संकल्पनांचं संशोधन, वैज्ञानिक पुरावे, गुणवत्ता आणि सुरक्षितता यांच्या कसोटीवर अभ्यास होणे तितकेच महत्वाचे आहे. याच दिशेने परंपरा आणि आधुनिक संशोधन यांना जोडण्यावर 2026 अधिकृत आयुर्वेदा दिवस मध्येही भर देण्यात आला आहे. आणि आता एक छोटासा प्रश्न आपण स्वतःला विचारूया. आपल्या घरात आरोग्याबद्दल चर्चा कधी होते? रक्तदाब वाढल्यानंतर, शुगर रिपोर्ट अबनॉर्मल आल्यानंतर, वजन 10 किलो वाढल्यानंतर की त्याआधी? माझ्या मते हेल्दी टुमॉरो ची सुरुवात इथूनच होते. आजचा एक चांगला निर्णय उद्याच्या औषधांची गरज कमी करण्यास मदत करू शकतो. आजची नियमित शारीरिक हालचाल उद्याच्या आरोग्यासाठी महत्वाची ठरू शकते. आजची योग्य झोप उद्याच्या कार्यक्षमतेसाठी महत्वाची ठरू शकते. आणि आज आपल्या आरोग्याबद्दल घेतलेली जागरूकता उद्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. म्हणून या आयुर्वेद दिनी मी आयुर्वेदाला केवळ आपली प्राचीन परंपरा म्हणून पाहण्याचे आवाहन करणार नाही. त्याऐवजी आपण त्याला एक प्रश्न विचारूया. आजच्या माणसाच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये तुमची भूमिका काय असू शकते? आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. परंपरा जपूया, विज्ञान स्वीकारूया आणि रुग्णाला केंद्रस्थानी ठेवूया. हीच कदाचित आयुर्वेदा फॉर अ हेल्थियर टुमॉरो या संकल्पनेची खरी दिशा आहे. आज 23 सप्टेंबर हा आयुर्वेदा डे म्हणून निश्चित करण्यात आला आहे आणि 2026 राष्ट्रीय कार्यक्रम नागपूरमध्ये होत आहे, त्यामुळे महाराष्ट्रासाठी हा दिवस आणखी विशेष आहे. चला या निमित्ताने एक छोटासा संकल्प करूया. आजार झाल्यावरच आरोग्याचा विचार करायचा नाही, आरोग्य चांगलं असतानाच ते जपायचं. आयुर्वेद समजून घेऊया, अंधानुकरण न करता योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊया. आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक ज्ञान यांच्यात संघर्ष न शोधता रुग्णाच्या हितासाठी त्यांची योग्य भूमिका समजून घेऊया. कारण शेवटी कोणत्याही वैद्यकीय पद्धतीचा अंतिम उद्देश एकच आहे, माणूस अधिक निरोगी, अधिक सक्षम आणि अधिक गुणवत्तापूर्ण आयुष्य जगावा. याच अपेक्षेसह आपणा सर्वांना आयुर्वेद दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. निरोगी रहा, जागरूक रहा आणि आपल्या आरोग्याची जबाबदारी स्वतःपासून सुरू करा. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त डॉक्टर सिद्धी सुहास जोशी यांचं भाषण ऐकलं.

श्रोतेवाताच आपण राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त डॉक्टर दीप्ती सुहास जोशी माफ करा डॉक्टर सिद्धी सुहास जोशी यांचं भाषण आपण ऐकलं. सहनिवेदन होतं वैशाली जोशी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम मिश्र संगीत. हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात हे गीत.

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात गीत आपण ऐकलं होतं, संगीतबद्ध केलं होतं सलील कुलकर्णी यांनी. श्रोते हो, आपण एकदा आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम 10:15 झालेत प्रसारित करत आहोत एक ही फलकी गीत. आज ऐकूयात जिने की राह या चित्रपटातील गीतं. गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

लता मंगेशकर यांच्या स्वरात गीत आपण ऐकलं. तर श्रोते हो, या गीतावर आजचा आपला एक ही फिल्की गीत हा कार्यक्रम इथे संपला. जीने की राह या चित्रपटातील गीत आपण आज ऐकलीत. गीतकार होते आनंद बक्षी, संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम. 10:30 झालीत. प्रसारित करत आहोत निवेदनासह सुमधुर अशा गीतांचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. या कार्यक्रमात मी श्रीपाद जोशी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो.

श्रोते हो, आज ऐकूयात उदित नारायण यांच्याविषयी. उदित नारायण झा हे भारतीय संगीतसृष्टीतील अत्यंत प्रसिद्ध दिग्गज आणि लोकप्रिय पार्श्वगायक आहेत. आपल्या अत्यंत गोड सुरेल आणि भावपूर्ण आवाजामुळे त्यांनी देश परदेशातील लाखो श्रोत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. हिंदी, मराठी, नेपाळी, भोजपुरी, तामिळ, तेलुगू, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या गायकीतील सहजता, स्पष्ट उच्चार आणि सुरांचा गोडवा हे त्यांच्या आवाजाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. श्रोते हो, ऐकूयात उदित नारायण अलका यांच्या युगलस्वरात कुछ कुछ होता है या चित्रपटातील गीत. संगीतबद्ध केलं आहे जतीन ललित यांनी.

श्रद्धेहो, उदित नारायण यांचा जन्म 1 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांना लहानपणापासून संगीताची तीव्र आवड होती. त्यांनी रेडिओ नेपाळमधून आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर मुंबईत येऊन त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आणि 1988 कयामत से कयामत तक या चित्रपटातील पापा कहते हे या सुपरहिट गाण्याने त्यांना अभूतपूर्व लोकप्रियता मिळवून दिली. ऐकूयात उदित नारायण अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात हे गीत. चित्रपट आहे अकेले हम अकेले तुम. गीतरचना आहे समीर यांची तर संगीतबद्ध केलं आहे अन्नू मल्लिक यांनी.

अकेले हम अकेले तुम यहाँ चित्रपटातील लिख गीता अपना एक लत युगल स्वर होता उदित नारायण अलका यद्दी यांचा. श्रोते हो, उदित नारायण यांनी 80 आणि 90 दशकापासून ते अस्तागायत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये विविध प्रकारची सदाबहार गाणी गायली आहेत. त्यांच्या मधुर आवाजामुळे रोमॅन्टिक गाणी, भक्तिगीतं आणि लोकगीतांना विशेष लोकप्रियता मिळाली आहे. त्यांनी भारतीय संगीतसृष्टीला अनेक अजरामर गाणी देऊन ती अधिक समृद्ध केली आहे. त्यामुळे त्यांना भारतातील सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकापैकी एक मानले जाते. ऐकूयात मोहरा या चित्रपटातील उदित नारायण, कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरात, आनंद बक्षी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे विजू शहा यांनी.

उदित नारायण, कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरात मोहरा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रद्धेहो, उदित नारायण यांना त्यांच्या उत्कृष्ट गायनासाठी 4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 5 फिल्मफेअर पुरस्कार आणि भारत सरकारतर्फे पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या प्रतिष्ठित नागरी सन्मानांनी सन्मानित करण्यात आले. ते अत्यंत मेहनती, नम्र आणि सदैव हसतमुख कलाकार म्हणून ओळखले जातात. ऐकूयात उदित नारायण अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात. समीर यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे अन्नू मल्लिक यांनी, तर चित्रपट आहे जोश.

जोश या चित्रपटातील गीतापण ऐकलं तर श्रोते हो, उदित नारायण अशा या महान गायक आणि यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या सुरील आवाजाने भारतीय संगीत विश्व समृद्ध केले आहे आणि आजही त्यांचे नाव भारतातील सर्वोत्तम पार्श्वगायकामध्ये आदराने प्रेमाने घेतले जाते. श्रोतेव ऐकूयात दिलवाले या चित्रपटातील उदित नारायण अलका याज्ञिक यांच्या युगल स्वरात. समीर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे नदीम श्रवण यांनी.

दिलवाले या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, युगल स्वरता उदित नारायण अलका याज्ञिक यांचा, गीतरचना होती समीर यांची, तर संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. श्रोते हो, या गीतावर आजचा आपला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम इथे संपला.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकतात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम. आमची कार्यक्रमाची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा यावेळीचा विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला। श्रोते हो, मधुमेहाची लक्षणं कोणती, मधुमेहामुळे शरीराच्या कोणत्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो, आहार व्यायाम दैनंदिन जीवनशैली आणि औषधोपचारातून मधुमेहावर नियंत्रण कसं ठेवता येईल आणि मधुमेहाच्या गुंतागुंतीपासून स्वतःचा बचाव आपण कसा करू शकतो, या आणि मधुमेहाशी संबंधित असणाऱ्या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आकाशवाणी परभणीच्या लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर मध्ये जरूर दूरध्वनी करा। 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय मधुमेह तज्ञ डॉक्टर सागर चौलवार यांना। तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न। हॅलो डॉक्टर, विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला।
1: श्रोतहो, अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणारं आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर। तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण।
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम। तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून। प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी। तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
0: नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा यावेळीचा विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला। श्रोते हो, मधुमेहाची लक्षणं कोणती, मधुमेहामुळे शरीराच्या कोणत्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो, आहार व्यायाम दैनंदिन जीवनशैली आणि औषधोपचारातून मधुमेहावर नियंत्रण कसं ठेवता येईल आणि मधुमेहाच्या गुंतागुंतीपासून स्वतःचा बचाव आपण कसा करू शकतो, या आणि मधुमेहाशी संबंधित असणाऱ्या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आकाशवाणी परभणीच्या लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर मध्ये जरूर दूरध्वनी करा। 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांक

0: वर आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर सागर चौलवार यांना. तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न. हॅलो डॉक्टर, विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला.
1: श्रोतेवापनिकेतात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम 11:05 झाले. प्रसारित करत आहोत कार्यक्रम हॅलो आकाशवाणी. सहभाग सुमेधा कुलकर्णी यांचा, सादर करते सदानंद कांबळी.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये मी आपण सर्वांची मैत्रीण सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आयुष्याचा नियमच आहे सुखाच्या आकाशात उडण्या अगोदर दुःखाच्या धावपट्टीवर सहनशीलतेची सीमा ही गाठावीच लागते. त्याच्याशिवाय सहज आनंदाची उंच भरारी आपण घेऊच शकत नाही. त्यामुळे आपल्यामध्ये संयम, सहनशीलता, चिकाटी, कार्य सातत्य हे गुण असणं अत्यंत गरजेचं आहे, ज्यामुळे आपण आपल्या जीवनातील आपली स्वप्न, आपली ध्येय पूर्ण करू शकू आणि यशस्वी आयुष्य व्यतीत करू शकू. या विचारासह वळूया आजच्या आपल्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमाकडे. श्रोते हो, नक्कीच हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आपले सर्वच श्रोता वर्ग अतिशय उत्सुक असतात, तेव्हा आपला फारसा वेळ घेत नाही. आजच्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमासाठी खूप सारे मित्रमैत्रिणींचे कॉल्स आलेले आहेत, तेव्हा ऐकूया आजचा आपला हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम. आजच्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये दूरध्वनीवरून संवाद साधत आहे सुमेधा कुलकर्णी ही आपली मैत्रीण. हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमासाठी आपल्यापर्यंत बहारदार अशी गीतं पोहोचवणार आहेत भास्कर थोरात आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. तेव्हा ऐकूया आजचा हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आणि बघूया आजच्या कार्यक्रमात पहिला दूरध्वनी कोणत्या श्रोता मित्रांचा आला आहे तो. हॅलो.
1: हॅलो,
0: नमस्कार. हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम, कोण बोलता बरं आपण?
1: गोपाळ नाथकर.
0: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. काय करता आपण?
1: शेती करतो.
0: सध्या कुठलं पीक घेतलेलं आहे?
1: हळद आणि कापूस.
0: शेती पारंपरिक पद्धतीने करता की आधुनिक पद्धतीने करता आपण?
1: पारंपरिक पद्धतीनेच करतो.
0: मग तुम्हाला हवं तेवढं उत्पादन आणि उत्पन्न पारंपरिक पद्धतीने शेतीमधून निघतं का बरं?
1: हो.
0: पाण्याचं नियोजन कसं केलं आहे आपण आपल्या शेतामध्ये?
1: ठिबक केलेलं आहे.
0: छान. कुठलं गीत ऐकायचं आहे बरं आजच्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये आपल्याला?
1: आज रामजानी मधलं टायटल सॉन्ग, रामजानी.
0: आवडते गायक गायिका कोण आहेत आपले?
1: आवडते गायक मोहम्मद अजीज, श्रेया घोषाल, कविता कृष्णमूर्ती.
0: बरं. आवडता हिरो कोण आहे तुमचा?
1: शाहरुख खान.
0: ठीक आहे. आजच्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमासाठी आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. आता एक आपल्या आवडीचं हे गीत.
1: धन्यवाद मॅडम.

0: सण पार पडलेला आहे.
1: हो
0: गौराई आपल्या सगळ्यांच्या घरी आली अगदी
1: हो
0: हर्षोल्लासात. आपण तिचं स्वागत केलं, पाहुणचार केला
1: हो
0: आणि तिचा
1: हो
0: निरोपही घेतला.
1: हो
0: खरं तर हा सण खूप महत्वाचाही असतो
1: महत्त्वाचा
0: आणि
1: आहे. हो
0: तितकाच तिला थकवणाराही असतो.
1: आनंदात,
0: पण खरं
1: हो
0: सांगू का, या
1: आनंदाचा पण,
0: थकण्यातही एक वेगळाच आनंद असतो, नाही का? तुमचा काय अनुभव
1: हो
0: सांगाल बरं या सणाविषयी.
1: मला म्हणजे सगळं एकटीलाच करावं लागतं. आवडताना असं उल्हासानं माणूस आवडतो, पण ज्या वेळेस लक्ष्मी विसर्जन होतं त्यावेळेस मात्र मग थकवा येतो.
0: खरंच आहे, गौराईच्या आगमनाच्या वेळी असणारा
1: किती
0: उत्साह.
1: कंटाळा आला तरी किती उत्साहानं, खूप उत्साहानं माणूस करतो, हे
0: खरंच
1: करायचंय ते करायचंय, हे
0: खरंच
1: राहिले ते राहिले, पण
0: खरंच
1: उतरायचं म्हणलं ते महालक्ष्मी विसर्जन करायचं म्हणलं की मग कंटाळा येतो.
0: खरंच गौराईचा निरोप घ्यायचा म्हटलं की आपोआप पावलं जड होतात, मन
1: हो
0: हळवं होतं आणि थकायला
1: हाँ.
0: होतं, नाही का? या 3 दिवसाच्या उत्सवामध्ये हा उत्सव साजरा करताना आनंदही खूप घेतो. कारण ना, हा सण असा आहे की आपले दूरवरचे नातेवाईक म्हणा किंवा आपले सगळे आप्तेष्ट एकत्र येतात आणि आपण
1: हो
0: एकत्रित हा उत्सव साजरा करतो, नाही का?
1: हो
0: तर तो आनंद काही वेगळाच असतो ना.
1: हो देवा हो देवा हा गाणं ऐकायचे.
0: ओके,
1: आणि माझ्या मुलाचा गणपती विसर्जनाच्या दिवशीच बर्थडे असतो.
0: किती छान. अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाढदिवस म्हणजे
1: हो
0: कायम लक्षात राहणारा दिवस, नाही का?
1: हो
0: जेवढा गौराईचा सण आपण हर्षोल्लासात साजरा करतो, अगदी
1: हो
0: तसंच गौराईच्या आधी येणारे आपले गणपती
1: गणपती
0: बाप्पा,
1: बाप्पा.
0: भगवान श्री गणेशांचाही उत्सव आपण तितकाच हर्षोल्लासात साजरा करतो, नाही का? खूप
1: हो
0: छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. आजच्या
1: चालेल.
0: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमासाठी आपण फोन केलात, त्याबद्दल खूप खूप
1: आपण
0: धन्यवाद
1: कोण
0: ताई.
1: बोलता मॅडम?
0: मी सुमेधा कुलकर्णी.
1: सुमेधा कुलकर्णी. हा मी खूप दिवसापासून फोन लावते मी.
0: हो का,
1: हा सुमेधाताई, पुन्हा प्राजक्ताताई, धन्यवाद
0: छान वाटलं आपण कॉल केलात, त्याबद्दल धन्यवाद. ऐका तुमच्या आवडीचं हे गीत.
1: धन्यवाद मॅडम.

0: हॅलो
1: हॅलो हॅलो नमस्कार.
0: हॅलो,
1: हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम, कोण बोलता बरं आपण?
0: हॅलो. मी अर्चना जोशी बोलायले.
1: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. काय करता अर्चनाजी आपण?
0: मी गृहिणी आहे.
1: बरं बरं, छंद
0: हां,
1: काय आहेत बरं आपले?
0: मला रेडिओ ऐकायला आवडतो, रांगोळी काढायला आवडते.
1: छान छान. आणि आत्ता नुकताच महालक्ष्म्यांचा

0: हॅलो.
1: नमस्कार ताई.
0: नमस्कार. हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम. कोण बोलतं बरं आपण?
1: माझं नाव नारायण शिर्के बोलतो.
0: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. काय करता आपण?
1: मी सदेशला होतो, महाराष्ट्र राज्य वक्कार महामंडळ.
0: बर.
1: 2018 रिटायर झालो.
0: बर.
1: हो.
0: आता कसं असतं, ज्यावेळी आपण सेवेत असतो, शासकीय सेवेमध्ये असतो
1: हो.
0: किंवा एखाद्या कार्यालयामध्ये सेवेमध्ये असतो, त्यावेळी कामाचा ताण असतो,

0: सोबतच घर संसारही सांभाळायचा असतो, अनेक जबाबदाऱ्या असतात, कर्तव्य पार पाडावी लागतात. मग हे सगळं करत असताना आपल्यामध्ये अनेक कलागुण असतात, आपले काही छंद असतात, ते मागे पडत जातात. आणि सेवानिवृत्तीनंतर सेवेत असणाऱ्या व्यक्तींना बराच वेळ प्राप्त होतो आणि त्या वेळामध्ये आपण आपले छंद जपण्याचा प्रयत्न करतो. मग असा एखादा छंद तुमचा आहे किंवा तुमच्यात कुठला कलागुण आहे का जो की सेवानिवृत्तीनंतर तो वृद्धिंगत करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे?
1: 50-50-60 वर्षापासून मी श्रोता आहे ताई.
0: आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम ऐकणे हा तुमचा छंद आहे मग?
1: आणि विशेष म्हणजे आकाशवाणी शेती शाळेचे मला 3 प्रमाणपत्र मिळाले.
0: क्या बात है.
1: हो, त्यामुळे माझा पहिल्यापासून छंद आहे आकाशवाणीचा.
0: छान छान. ज्ञान मनोरंजनाची खाणी आकाशवाणी आणि हे आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम ऐकायला तुम्हाला खूप आवडतात?
1: खूप आवडतो.
0: छान.
1: बालमंडळ, वैद्यकीय सल्ला असे कार्यक्रम खूप चांगले परभणी केंद्राचे.
0: धन्यवाद. कोणतं गीत ऐकायचंय आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये?
1: आजचा सरस्वती चंद्र, लता मंगेशकर यांनी गायलेलं छोड़ दे सारी दुनिया इसे के लिए.
0: ठीक आहे. आजच्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमासाठी आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐका आपल्या आवडीचं हे गीत.
1: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो
0: नमस्कार. हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम. कोण बोलता बरं आपण?
1: मॅडम, मी माधुरी जोशी बोलते, बीडवरून.
0: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. काय करता बरं आपण?
1: मॅडम, मी इंजिनिअरिंग करते यशवंतराव चव्हाण कॉलेजला.
0: कुठली ब्रांच आहे बरं तुझी अभियांत्रिकी?

0: ची?
1: माझी इलेक्ट्रॉनिक्स बेंच.
0: बर, आणि बीडलाच आहे तुझं कॉलेज?
1: हो मॅडम, यशवंतराव चव्हाण बारशुनाथ याला कॉलेज आहे आणि जवळच हॉस्टेल पण आहे राहायला.
0: बर, हॉस्टेल लाईफ विषयी काय सांगशील बरं तुझ्या?
1: हॉस्टेलवर कसं वातावरण पण व्यवस्थित असलं पाहिजे, मुलींना पण व्यवस्थित राहिलं पाहिजे, कारण किती झालं तरी आई वडील विश्वासाने ठेवतात त्यांना तिथे की बाबा तू शिक, त्यांनी त्याचा गैरफायदा नाही घेतला पाहिजे.
0: अगदी, खूप छान.
1: आणि आईला सुट्टा दिली म्हणजे आपण त्याचा काही पण नाही वापर केला पाहिजे, गैरवापर. त्यांच्या टाइमला शिक्षण वगैरे नव्हतं काही, आता त्यांना वाटतं आहे तर आपल्या मुलांनी चांगलं शिकावं, त्याचं सोनं करावं संधीचं.
0: खरोखर
1: काही मुली करतात तर काही मुली काही वैचित्र वागतात.
0: स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही ही गोष्ट नक्कीच आजच्या युवकांना कळणं खूप गरजेचं आहे, नाही का?
1: हो मॅडम.
0: तुझ्या महाविद्यालयाविषयी काय सांगशील? कसं आहे तुझं महाविद्यालय? कशा प्रकारे अभ्यासासोबतच अभ्यासेतर उपक्रमही तुझ्या महाविद्यालयामध्ये आयोजित केले जातात?
1: खूप छान आहे मॅडम माझं कॉलेज. त्याच्यामध्ये अभ्यास तर अभ्यास पण शिकवतात आणि असं वर्कशॉप वगैरे की तुम्हाला नंतर भविष्यात जे काम करावं लागणार ते आता शिकून घेतात आमच्याकडनं. वर्कशॉपचं, लाईटचं काम आणि बाकी भरपूर काही शिकवतात. जर का एखादं इव्हेंट वगैरे असेल तर त्याच्यात पार्टिसिपेट करायला लागतात सगळ्या विद्यार्थ्यांना.
0: छान,
1: सगळं छान वातावरण असतं, खेळीमेळीचं राहायचं वातावरण.
0: छान वाटलं तुझ्याशी संवाद साधून. माधुरी, आजच्या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचं आहे आपल्याला?
1: तुझे देख देख सुना.
0: ठीक आहे.
1: मला गाणे पण गायला खूप आवडतात. कॉलेजमध्ये काही कार्यक्रम वगैरे असतात तर मी हमखास गाणे गाते.
0: आजच्या कार्यक्रमातून निरोप घेण्यापूर्वी तुला गायनाची आवड आहे तर एक छानसं गीत गाशील?
1: हो हो.

0: आया है ओ तेरे संग यारा, खुश रंग बहार तू रात दीवानी मैं सर्द सितार।
1: छान, मस्त. तुला तुझ्या जीवनातील पुढील शैक्षणिक आणि करिअरच्या वाटचालीसाठी आकाशवाणी परिवारातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. फोन केलास
0: धन्यवाद
1: त्याबद्दल
0: मॅडम।
1: धन्यवाद. आता एक तुझ्या आवडीचं हे गीत.
0: हो हो चालतंय मॅडम।

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार. हॅलो आकाशवाणी, हा
1: हां,
0: कार्यक्रम कोण बोलता बरं? आपण
1: मी गायत्री देशपांडे बोलते, जाफराबादवरनं, जिल्हा जालना.
0: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. काय करता बरं
1: थँक्यू.
0: आपण?
1: मी गृहिणीच आहे मॅडम.
0: छंद काय काय आहेत आपले?
1: मला विणकाम करायला आवडते, मला आरीवर्क येते, किचनमध्ये नवीन नवीन पदार्थ करून पाहायला आवडतात,
0: छान छान.
1: पेंटिंग येते मला.
0: वा, म्हणजे कलाक्षेत्रात आपण अगदी निपुण आहात असं म्हणायला काही हरकत नाही ना.
1: हो, बरोबर आहे.
0: छान. आज आपण बघतोय की आरी वर्कची फॅशन खूप जास्त आहे
1: खूप
0: ना.
1: आहे हो, फॅब्रिक पेंटिंग प्लस आरी वर्क आजकाल म्हणजे खूप मुली पण वापरत आहे, बायका पण वापरत आहे, लग्नामध्ये तर भरपूर जणी असं म्हणजे त्यांच्या प्रत्येक विधीच्या ब्लाऊज वर त्या पेंटिंग आणि आरी वर्क दोन्ही पण करत आहे.
0: खरंच खरंच आहे. मग
1: हो,
0: तुम्ही प्रोफेशनली आरी वर्क करून देता?
1: नाही, माझी मुलगी लहान आहे त्यामुळे मी घरच्याच ब्लाऊज वर वगैरे सध्या क्लिक करते.
0: अच्छा, म्हणजे तुम्ही
1: हा
0: तुमच्यातली ही कला स्वतःपुरतीच सध्या सीमित ठेवलेली आहे,
1: हो,
0: पण
1: फॅब्रिक
0: भविष्यात
1: पेंटिंगचे
0: विचार कराल
1: सेम
0: तुम्ही
1: वॉल
0: या
1: पे.
0: प्रोफेशनमध्ये येण्याचा?
1: हो, मी क्लास पण घेणार आहे, थोडी मुलगी मोठी झाली की, आणि करून म्हणजे असे लोकांचे ब्लाऊज घ्यायचे, करून द्यायचे, ते पण
0: म्हणजे
1: करणार आहे.
0: भविष्यात
1: हा,
0: प्रोफेशनल.
1: प्रोफेशनल आरी वर्क आणि फॅब्रिक पेंटिंग दोन्ही पण करायचे मला.
0: खूप छान.
1: हा,
0: आणि करायलाच हवं, म्हणजे केवळ एक इन्कमिंग सोर्स म्हणूनच नाही, तर आपल्यामध्ये जर एखादी कला असेल तर ती कला
1: आहे
0: अधिक
1: तर ती,
0: वृद्धिंगत
1: हा,
0: करणं आणि ती इतरांपर्यंत पोहोचवणं हेही
1: पोहोचवणं
0: खरंच
1: बरोबर.
0: खूप गरजेचं आहे. ते जितकं आपल्याला आनंद देणारं असतं तितकं समोरच्या व्यक्तीला फायदेशीरही ठरतं आणि आनंद देणारंही ठरतं, नाही का?
1: हो.
0: आणि मला आणखी एक गोष्ट खूप छान वाटली की तुम्ही म्हणालात माझी मुलगी लहान आहे म्हणून प्रोफेशनली आरी वर्क वगैरे मी सध्या करत नाही.
1: करत नाही.
0: म्हणजे
1: हो,
0: तुम्ही तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मुलीला प्राधान्य देत आहात. एक आई म्हणून आज हेही करणं
1: हो,
0: तितकंच गरजेचं आहे, नाही का?
1: तितकीच गरजेचं आहे, कारण की आता जर आपण त्यांना वेळ दिला तर त्यांची जी डेव्हलपमेंट आहे ती व्यवस्थित होते.
0: अगदी अगदी खरं आहे. हां,
1: हा,
0: कारण आज कसं झालं आहे, मुलगा असो किंवा मुलगी असो,
1: मुलगी असो.
0: हे आपल्याजवळ अगदी 10वीपर्यंत असतात आणि एकदा का
1: हो ना,
0: 10वी झाली की पुढे ते त्यांचे स्वप्न
1: ते
0: पूर्ण
1: हो,
0: करण्यासाठी
1: पूर्ण
0: घराबाहेर पडतात.
1: करण्यासाठी घराबाहेर पडतात.
0: हां, म्हणजे साधारणतः एक 15 वर्षच आपल्याकडे आपल्या मुलांसाठी
1: मुलांचा आणि
0: असतात
1: आपला
0: की
1: स्वत
0: त्यांना
1: असतो.
0: आपण त्या वयामध्ये आपल्या
1: हो,
0: प्रथा, परंपरा, रूढी, त्यासोबतच आपले संस्कार आणि संस्कृती याची जाणीव,
1: संस्कृती.
0: जागृती निर्माण करू शकतो आणि ते त्यांच्यामध्ये
1: हो
0: रुजवू शकतो, पेरू शकतो, नाही का?
1: हो
0: त्यामुळे नक्कीच अगदी लहान वयापासून शालेय जीवनामध्ये
1: मुलीला
0: असताना आपण आपल्या मुलांना पूर्ण वेळ देणं खरंच आज गरजेचं
1: देणं
0: आहे, नाही
1: गरजेचं
0: का?
1: आहे. हो.
0: म्हणजे यातूनच आपले जे संस्कार आहेत, जी आपली भारत देशाची संस्कृती आहे,
1: संस्कृती
0: ती
1: आहे
0: आपण
1: ती पण
0: एका पिढीकडून
1: आपल्या
0: दुसऱ्या
1: मुलांना माहीत
0: पिढीकडे
1: होते.
0: हस्तगत करू शकतो, नाही का?
1: हो.
0: छान.
1: सध्या मी गावाकडे चाललेली आहे गणपती महालक्ष्मीसाठी. मी मुंबईला असते, माझ्या मिस्टरांना जॉब आहे तर.
0: अच्छा.
1: हा, पण मग आपलं मी प्रत्येक सणाला येण्याचा प्रयत्नच करते ते शक्यतो, की जेणेकरून आपल्या मुलीला पुढे चालून समजलं पाहिजे की आपली भारताची संस्कृती काय आहे, आपले सणवार,
0: खरच
1: आपल्या परंपरा.
0: खरच खरच.
1: आजकाल
0: म्हणजे
1: त्याच्यापासून कुठेतरी मुलं लांब जात आहेत, पण
0: अगदी
1: माझं असं मत आहे की त्यांनी आपली संस्कृती जपली पाहिजे आणि आपल्या संस्कृतीला धरून पुढे गेलं पाहिजे.
0: अगदी अगदी खरं. हं, छान मुद्दा तुम्ही मांडलात की
1: हो,
0: आजची जी पिढी आहे ती कुठेतरी या प्रथा परंपरांपासून दूर जाण्याचा प्रयत्न
1: लांब जाते.
0: करतेय,
1: हा,
0: संस्कार संस्कृतीपासून दूर जाण्याचा प्रयत्न
1: दूर
0: करतेय,
1: जाण्याचा प्रयत्न
0: आणि
1: करते,
0: त्यामुळे ही मुलं भरकटण्याचं प्रमाणही आपण बघतोय की
1: वाढलं आहे.
0: खूप वाढलं आहे. अगदी बालपणापासूनच, मग व्यसनाधीनता असेल किंवा इतर सामाजिक
1: हो.
0: समस्या असतील, त्या मग या मुलांच्या बाबतीत, युवकांच्या बाबतीत निर्माण होताना आपण बघतोय. त्यासाठी
1: हो.
0: प्रत्येक पालकांनी आज

0: जागृत होणं आणि
1: होणं गरज आहे.
0: अगदी लहानपणापासून आपल्या मुलांना आपले संस्कार, आपले सण उत्सव, आपल्या रूढी परंपरा याविषयी
1: परंपरा
0: माहिती
1: शिकवलं.
0: देणं अगदी गरजेचं आहे. खूप छान संवाद
1: माझी
0: साधलात
1: जॉईंट
0: तुम्ही.
1: फॅमिली आहे, माझ्या फॅमिलीमध्ये 22 ते 23 जण आहे.
0: क्या
1: तर
0: बात आहे.
1: प्रत्येकाकडनं माझ्या मुलीला 4 आजोबा आहे, 4 आजी आहे, 1 पणजी आहे, काका काकू, त्यांचं पण प्रेम भरपूर मिळते तिला. आणि त्यांच्याकडनं पण तिला इच्छा आल्याच्या नंतर प्रत्येक गोष्ट शिकायला मिळते,
0: खरंच
1: कोणती पण
0: खरंच.
1: असो, म्हणजे देवाची असो किंवा मग बाहेरची असो किंवा एकमेकांसोबत कसं राहायचं जॉईंट फॅमिलीमध्ये. आजकालच्या मुलींना जॉईंट फॅमिली म्हटलं की नको वाटते,
0: खरंच आहे.
1: पण तिला जेवढं इथं आल्यावर मोकळं वाटते तेवढं मुंबईला वाटतच नाही.
0: किती छान ना, म्हणजे अगदी बालपणापासून सगळेच संस्कार अगदी
1: सगळ्यांचं
0: व्यवस्थित होत
1: प्रेम
0: आहेत तिच्यावर, आणि तिला तितकीच माया, प्रेम, वात्सल्य
1: हो
0: आज प्राप्त होतंय. खरंच खूप
1: हो
0: छान गोष्ट आहे आणि हे प्रत्येक घरोघर व्हावं अशी ही तितकीच अगदी मनातून इच्छा आहे.
1: हो
0: कुठलं गीत ऐकायचं आहे बरं आजच्या?
1: मला आज लागलंच आहे आणि आपलं फॅमिलीवर वगैरे बोलणं झालंच आहे, तर मला हम साथ साथ में मधलं टायटल सॉन्ग ऐकायला खूप आवडेल.
0: छान
1: आणि
0: गाणं आहे.
1: माझ्या पुतण्याचं नाव आहे रेवन, माझ्या मुलीचं नाव आहे निर्विका आणि माझ्या लहान्या पुतण्याचं नाव आहे निरंजन.
0: छान. आजच्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमासाठी आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या घरच्या बच्चे कंपनीसह ऐका तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.
1: हो थँक्यू मॅम.

0: हॅलो, नमस्कार. हॅलो आकाशवाणी, हा कार्यक्रम कोण बोलता बरं आपण?
1: मानतून बोलतो मी, शिवाजी कोथावकर.
0: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. काय करता बरं आपण?
1: काय नाही मॅडम, मी दिव्यांग आहे.
0: बरं, छंद काय आहेत आपले?
1: छंद माझे, मला गाणे ऐकण्यात छंद आहे मॅडम.
0: बरं, आवडते गायक गायिका कोण आहेत?

0: आजच्या कार्यक्रमामध्ये काय करता बरं आपण?
1: काय नाही मॅडम, मी दिव्यांग आहे.
0: बर, छंद काय आहेत आपले?
1: छंद माझे, मला गाणं ऐकण्यात छंद आहे मॅडम.
0: बर, आवडते गायक गायिका कोण आहेत?
1: सगळे मॅडम, ते किशोर कुमार, लता मंगेशकर आहे, सुरेश वाडकर आहेत, चांगले गाणे.
0: आणि आवडते गीतकार संगीतकार यांच्याविषयी सांगू शकाल?
1: मॅडम तेवढं तर नाही सांगता येणार. मला खुद्दार पिक्चर मधलं गाणं ऐकायचं होतं मॅडम.
0: कुठलं गीत ऐकायचं आहे?
1: त्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नाही.
0: ठीक आहे, आजच्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमासाठी आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐका तुमच्या आवडीचं हे गीत.
1: ठीक आहे.

0: हॅलो, नमस्कार.
1: हा नमस्कार,
0: हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम, कोण बोलता बरं आपण?
1: काळी चिंतामणी वाडी शिरट शहापूर गवळीवाडी।
0: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. काय करता आपण?
1: काय नाही, आपण घरीच आहे सध्या।
0: छंद काय काय आहेत बरं आपले?
1: काय नाही, गाणे वगैरे ऐकणे, रेडिओ
0: आवडते गायक
1: ऐकणे।
0: गायिका कोण आहेत आपले?
1: कुमार सानू, उदित नारायण।
0: त्यांनी अनेक चित्रपटांमधून गाणी गायलेली आहेत. तर
1: हो ना,
0: कोणत्या चित्रपटातील गाणी अधिक आवडतात बरं त्यांनी गायलेली आपल्याला?
1: दामिनी वगैरे हे असे चांगले चांगले गाणे।
0: आणि आजच्या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचं आहे आपल्याला?
1: दामिनी मधलं।
0: ठीक आहे, आजच्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमासाठी आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. आता ऐका आपल्या आवडीचं हे गीत.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम ऐकलात. आजच्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये दूरध्वनीवरून संवाद साधत होती सुमेधा कुलकर्णी ही आपली मैत्रीण. कार्यक्रमामध्ये आपल्यापर्यंत बहारदार अशी गीतं पोहोचवलेली होती भास्कर थोरात यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. तेव्हा आजचा हा फोन इन कार्यक्रम आपणा सर्वांना कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपणा सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी आपणा सर्वांची मैत्रीण सुमेधा कुलकर्णी आजच्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामधून आपणा सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात सहभाग होता सुमेधा कुलकर्णी यांचा. सादर करते होते सदानंद कांबळी. हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो. यानंतर ठीक दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: मैत्रिणी नो, गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले आहेत. आज गणपती बाप्पाची संपूर्ण माहिती, त्याची उत्पत्ती, त्याची महती, बाप्पाच्या आगळ्या वेगळ्या गणेश मूर्ती आणि त्यांच्यातली विविधता या सगळ्यांविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आले आहेत ज्येष्ठ भारत विधातज्ञ डॉक्टर भाग्यश्रीताई पाटसकर. भाग्यश्रीताई यांनी शिलालेख या विषयावर एम फिल केलं असून पुरातत्वशास्त्रामध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्तींबद्दल, गणपती बाप्पाबद्दल. भाग्यश्रीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.
0: भाग्यश्रीताई, सुरुवातीलाच प्रश्न की गणेश मूर्ती किंवा गणपती हा किती प्राचीन आहे आणि वेद म्हणतो आपण ते सगळ्यात प्राचीन ग्रंथ गणपती ही देवता ही सुद्धा त्या वेदांमध्ये येते का?
1: साहित्यामध्ये गणपतीचे उल्लेख आधीच्या काळामध्ये आलेले आहेत, पण गणपतीचा स्पष्ट उल्लेख जर आपण पाहिला तर अगदी ऋग्वेदात नाही आहे. गणपतीचा स्पष्ट उल्लेख आपल्याला कृष्ण यजुर्वेदाच्या मैत्रायणी संहितेमध्ये पहिल्यांदा सापडतो. गणेश गायत्री आणि गणेश उपनिषद यामध्ये. आणि हे जी गणेश उपनिषद म्हणजे आपण जे आता सध्या घरोघरी अथर्वशीर्ष म्हणतो तेच ते गणेश उपनिषद. म्हणजे इसवी सणाच्याही खूप आधी अगदी प्राचीन वाङ्मयामध्ये आपल्या गणपती बाप्पाचा उल्लेख आहे. वेदांमध्ये पहाल तर यजुर्वेदापासून आपल्याला गणपती दिसतो.
0: मग गणपती या देवाची संकल्पना किंवा मूर्ती ह्या एकाच काळातल्या आहेत का? म्हणजे मग
1: त्याची संकल्पना म्हणजे काय झाले माहितीये का? त्याची उत्पत्ती, ज्याला आपण ओरिजिन म्हणतो, ते कसं आहे? तर यक्ष नाग यांच्या उपासनेतून गणपतीची उत्पत्ती झालेली आहे. आपल्याकडे ना काय होतं बघा, अगदी अश्मयुगापासून वेगवेगळ्या ठिकाणी लोक राहतायत. डोंगर, दऱ्या, नद्या आहेत, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या मानवांच्या वस्ती या सगळ्या तयार झालेल्या आहेत. तर या वस्त्यांमध्ये आपल्याला आवडेल तो देव आपण घेतला. त्याच्यातही काय झालं की काही भागामध्ये समजा हत्ती उत्पात करतायत, एखाद्या भागामध्ये रानडुकरं घुसतायत, तिथे शेती करायला आपण सुरुवात केली आहे, हळूहळू आपलं जीवन डेव्हलप होत आहे. अशा काळामध्ये मग तो प्राणी लोकांना भीती दाखवणारा तर होताच आणि शिवाय वरदान ठरणारा पण होता. तर भीती तर बरोबरच आहे की रानडुक्कर आपल्या जंगलात शिरलं, सिंह जर आले, वाघ आले तर मग आपल्याला भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण वरदान कसं? तर इतर प्राणी तिथे राहत नाहीत. ज्या भागामध्ये रानडुकर आहे तिथे वाघ कदाचित कमी असतील, हत्ती येणार नाहीत, अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे दुसऱ्या प्राण्यांपासून जरा सुरक्षा आपली झाली असा काही विचार करून लोकांनी मग त्या प्राण्यांना देवासारखं समजायला सुरुवात केली. अशा वेगवेगळ्या प्राण्यांची उपासना पूजा आपण पूर्वी करत होतो. म्हणजे ही गोष्ट मी आजपासून साधारण एक 30-40 हजार वर्षापूर्वीची सांगते, कदाचित त्याच्याही आधी. याच्यामध्ये काय होत गेलं, गणपती म्हणजे गणेश

0: ची किंवा हत्तीची पूजा करणारे लोक सुद्धा आपल्या देशात होते आणि तशा मूर्ती पण आपल्याला मिळाल्या आहेत, तसे उल्लेख आपल्याला मिळतात. अथर्व वेदामध्ये अशा 84 जमातींचे उल्लेख आहेत की ज्या वेगवेगळ्या गोष्टींची पूजा करतात, म्हणजे कोंबड्याची पूजा, कुत्र्याची पूजा, बकऱ्याची पूजा. आज हे सगळे आपले देव आहेत बरं का. भैरवाच्या बरोबर कुत्रा असतो, कोंबडा म्हणजे आपल्या कार्तिकेयाच्या सोबत असतो, मोर आहेच आहे. म्हणजे सगळ्या प्राण्यांचं आपण काही ना काहीतरी प्रकाराने पूजा केलेली आहे. आणि माता हे आपल्या देवांच्या बरोबर कसे आले बरं. गणपती हत्तीच्या तोंडाचा किंवा जसं आता आपण म्हटलं कुत्रा, कोंबडा वगैरे हे सगळे प्राणी कसे काय मग शुभ या प्रकारात आले. तर असं झालं की खूप वर्षानंतर हळूहळू आपला समाज जेव्हा एकत्र येत होता त्यावेळेला या सगळ्या विद्वान ऋषी मुनी या सगळ्या मंडळींच्या असं लक्षात आलं की आपल्यामध्ये एकता असली पाहिजे. कशाच्या आधारावर येईल, आपला देश इतका मोठा आहे आणि आज तरी तसा त्या मानाने थोडा छोटाच म्हणायला पाहिजे, कारण त्या काळामध्ये आपण अगदी अफगाणिस्तान पासून तर कंबोडियापर्यंत आपला खूप मोठा विस्तार आपल्याला दिसतो. मग आता एवढ्या मोठ्या प्रदेशावर वेगवेगळ्या पद्धतीने राहणारी जी माणसं आहेत त्यांना जर एकत्र आणायचं असलं तर काय करायला पाहिजे. मग आता या लोकांना एकत्र आणण्यासाठी अतिशय सोपा उत्तम उपाय म्हणजे धर्म, देवदेवता. आणि मग त्यासाठी आपण काय केलं, तुम्ही कुत्र्याची पूजा करता मग तुम्ही वेगळे नाहीच, आमच्या भैरवाचा वाहन म्हणून कुत्रा असतोच ना, मग तुम्ही आम्ही एकच. असं करत करत आपण वेगवेगळ्या जनसमूहांना एकत्र केलेलं आहे. मग हे करताना तुम्ही कमी दर्जाचे आम्ही जास्त मोठे असं काहीही होऊ नये यासाठी म्हणून आपण या देवदेवतांचं स्वरूपही थोडंसं बदललं, त्यांना आपल्या सगळ्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मग हे करत असताना अजून एक गोष्ट आहे की ह्या वेगवेगळ्या जमातींची जी माणसं आहेत ही काही संस्कृत बोलणारी, यज्ञ करणारी अशी माणसं नाही आहेत. त्यांचं जीवन पद्धतीच त्यांची वेगळी आहे कारण त्यांची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. आता त्याच्यावरती उपाय, जे यज्ञ करत नाहीत त्यांना आपल्या अथर्व वेदामध्ये व्रात्य असं म्हटलेलं आहे आणि ह्या व्रात्य मंडळींना एकत्र आणण्यासाठी आपण शैव पंथाचा वापर केला. म्हणजे कसं की शिव जे आहेत महादेव तर ते कुठल्याही म्हणजे यज्ञ वगैरेंच्याही पुढे आहेत, खूप मोठं त्यांचं स्वरूप आहे, ते एक तत्व आहे, शिव तत्व आहे, पवित्रता. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या मंडळींना आपण एकत्र केलं. या म्हणजे यक्ष, नाग अशी अशा लोकांची जी उपासना आहे किंवा ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये काय ट्रायबल डेइटीज असं म्हणतो, थोडेसे उग्र स्वरूपाचे देव असतात. आपल्याकडे डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे खूप मोठे संशोधक होऊन गेले, तर त्यांचं असं मत आहे की अशाच काही उग्र आणि थोड्याशा म्हणजे विघ्न उत्पन्न करणाऱ्या आणि ज्यांचं स्वरूप थोडं वेगळं आहे, आपल्या जे सोफिस्टिकेटेड असे देव आहेत त्यांच्यापेक्षा वेगळं आहे, तर अशांमध्येच विनायक किंवा गणपती हा देव होता. त्याचा आपण शैव पंथाशी तो जोडून घेतला आणि त्यातून इतकं मोठं झालं की गणपत्य पंथ उभा राहिला. म्हणजे गणपतीची जी पूजा करतायत लोक आज, काही गणपती हा काय आहे, आपल्याकडे ज्ञानाचा अधिपती आहे, सर्व कलांचा स्वामी आहे. म्हणजे आणि आपण म्हणतो ना की महाभारताचं लेखन सगळ्या जे पुराण व्यासांनी सगळी वेगळी केली तर ते सगळ्यांचं लेखन हे एकटाकी जो म्हणजे मी एकटाकी बसून लिहीन आणि तुम्ही सांगताना थांबायचं नाही, हीच माझी अट आहे. म्हणजे इतका तो ध्यानाशी, विद्वत्तेशी, बुद्धीशी आपण जोडला, म्हणजे त्या समाजाला आपण किती चांगलं आपण स्थानही दिलं आणि ते पण सगळ्या प्रवाहामध्ये एकत्र झाले.
1: पण मग ह्या सगळ्यात गणपतीची मूर्ती म्हणून जे काय आली ती कोणती मूर्ती सगळ्यात जुनी असं कोणती सांगता येईल. मग
0: आता आपण जे पाहिलं की महाविलयन असं त्याला म्हणतात, म्हणजे वेगवेगळ्या समाजांना एकत्र करणं म्हणजे महाविलयन. आता हे असं महाविलयन झालं की त्यानंतर लोकांची गरज काय असते की त्यांना पूजा करण्यासाठी समोर काहीतरी वस्तू लागते.
1: बरोबर.
0: मग तो चांद तारा असेल, क्रॉस असेल की मूर्ती असेल, त्याच्यात काहीच म्हणजे वावग असं काही नाही, कारण कुठेतरी आपलं मन एकाग्र करावं अशी आपली इच्छा असते. आणि जरी सगळ्यांना हे मान्य आहे की जे परमेश्वर परब्रह्म आहे ते निर्गुण निराकार आहे, पण आपल्यासाठी त्याचं साकार रूप आपण तयार केलं. मग हे करताना आता गणपती इकडे महाविलयन या सगळ्या प्रक्रियेतून आपल्या मुख्य समाजामध्ये सामावला गेलेला आहे आणि त्याच्या मूर्ती कशा असाव्यात याची सुद्धा माहिती मग एकीकडे हळूहळू विचारवंतांनी द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि हे करताना गणेश पुराण, मुद्गल पुराण अशी वेगवेगळी पुराणं रचली गेली ती फक्त गणपतीसाठी.

0: बर
1: म्हणजे गणपती या देवानी किती चांगलं काम केलेलं
0: हो
1: आहे, राक्षसांचा संहार केला, शिवाय विद्वानांना आश्रय दिला, अशा अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत हे आपल्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही पुराणं लिहिली गेली. आणि याच्यामध्येच काही तंत्रशास्त्रातले सुद्धा ग्रंथ आहेत. या सगळ्यांमध्ये मग गणपतीच्या मूर्ती किंवा त्याचं स्वरूप कसं असावं याची आपल्याला माहिती मिळते. आणि किती विद्वान माणसं असतील ही की यांनी समाजाचा विचार केलाय. आज मी खूप चांगलं काम केलं बरंच झालं असं नाही. मी आज केलेल्या कामाचा परिणाम उद्या परवा 5 वर्षांनी 50 वर्षांनी 500 वर्षांनी कसा असणार आहे, तर या अशा याच्यातनं गणपतीच्या मूर्ती कशा असाव्यात याच्यावर हळूहळू शिक्कामोर्तब होत गेलं. आता गणपतीचं मूळ स्वरूप काय आहे, आपल्याला खूप मूर्ती मिळतात तर त्याच्यात सगळ्यात पहिला मुख्य त्याचं जी लक्षण आहे त्याच्यामध्ये ठेंगणा बांधा, आखूड मांड्या आहेत त्याच्या, त्याचं पोट सुटलेलं लंबोदर असला पाहिजे, नंतर त्याला हत्तीची सोंड आहे आणि विशाल गंडस्थल म्हणजे हत्ती जसा असतो तसा त्याचा चेहरा आहे. यक्ष प्रतिमांशी याचा संबंध आहे, अगदी असेच यक्ष आता बैल घोडा हत्ती गाढव अशा प्राण्यांचे चेहरे असलेले यक्ष सुद्धा आपल्याला सापडतात. प्राचीन काळामध्ये अशा खूप आहेत. नागपूरच्या जवळ एक गाव आहे पवनी, तर तिथे एक स्तूप बौद्ध स्तूप सापडला त्याच्यामध्ये गाढवाचा चेहरा असलेला खरं मुख यक्ष हे सापडलेलं, असे वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला सापडतात. तर अमरावती म्हणजे कुठे आंध्र प्रदेशमध्ये, तर त्या आंध्र प्रदेशच्या अमरावतीमध्ये एक प्राचीन स्तूप आहे आणि त्याच्यामध्ये एक शिल्प आपल्याला सापडलंय त्याच्यात गजमुख यक्ष कोरलेली आहेत, एक नाही बरेच आहेत. नंतर मथुरा, उत्तर प्रदेशमध्ये मथुरा सगळ्यांना माहिती आहे, तीर्थक्षेत्र आहे, तर तिथे सुद्धा आपल्याला गजमुख यक्षाच्या मूर्ती सापडलेल्या आहेत.
0: अच्छा,
1: अशा गजमुख यक्ष प्रतिमेमध्ये गणपतीच्या मूर्तींचं मूळ आहे, त्यातनं हळूहळू त्याचा विकास होत गेलेला आहे. आणि डॉक्टर कुमार स्वामी हे खूप मोठे मूर्तीशास्त्रज्ञ होते, खूप मोठे अभ्यासक होते, तर त्यांनी हा सगळा विचार मांडलेला आहे की वेगवेगळ्या ठिकाणी ज्या गजमुख यक्षांच्या प्रतिमा आहेत त्यातून गणपतीची कल्पना पुढे आली असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि एक जे एन बॅनर्जी नावाचे खूप मोठे अजून मूर्तीशास्त्राचे अभ्यासक होते, तर त्यांनी असं म्हटलंय की वैदिक ब्रह्मणस्पती जो होता, बृहस्पती असं सुद्धा आपल्याला खूप ठिकाणी नाव सापडतं, तर त्याच्या आणि गणपतीच्या नावात साम्य आहे. आणि हा जो ब्रह्मणस्पती आहे तो विद्येचा देव आहे, ज्ञानाचा देव आहे, त्यामुळे मग त्यांच्या नावाचं साधर्म्य पकडून त्या गणपतीचा संबंध ज्ञानाशी जोडणं हे सोपं झालं. कसं काळ बदलत जातो ना, देवदेवता बदलत जातात, कारण काय समाजाची गरज, समाजात असणाऱ्या सगळ्या बाकीच्या गोष्टी हे बदलत जातं. त्यामुळे आता आपण हल्ली वरुण देवाची पूजा रोज करतो का,
0: नाही,
1: इंद्रदेवाची रोज करतो का, नाही. आपल्या आजच्या समाजाची गरज वेगळी आहे. एक काही एक वर्षांपूर्वी ना जसं आपण हे बघतो, बघा वैभव लक्ष्मी किंवा मुळात लक्ष्मीच बालाजी यांची पूजा नव्हती. समाजाला ज्या वेळेला गरज आहे, आज आपल्याला पैशांची गरज आहे, हल्ली पिठोरी अमावास्येची पूजा कोणी करत नाही, मातृदिन वगैरे ते कोणीच करत नाही, कारण काय आईचं आरोग्य चांगलं राहावं किंवा पिठोरीला मुलांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आई नवस करते किंवा पूजा करते. आता त्याची गरज का वाटत नाही, कारण आपण काय म्हणतो, पैसे दिले की मोठ्यात मोठा डॉक्टर मी आणेन, त्याच्यात काय नाही. आपल्याला असं वाटायला लागलंय की पैसा महत्वाचा म्हणून आपण लक्ष्मीची पूजा करतो. का एक असा होता ना की ज्या वेळेला बलोपासना फार महत्वाची होती, रामदास स्वामींनी त्यावेळेला समाजाला पुन्हा एकदा हनुमानाच्या उपासनेकडे नेलं. काळाची गरज जशी असेल तसे देवदेवता, ह्या देवदेवतांची आपण त्यांचा एक प्रकारे आपण चांगला उपयोगच करून घेतलाय. आज गरज आहे आपल्याला उत्तम संस्कृती आणि उत्तम चारित्र्य, म्हणजे सुसंस्कृत माणूस, चांगली संस्कृती आजूबाजूला असणं, आणि त्याप्रमाणे तो गणपती पुन्हा ज्ञानाशी आपण जोडून घेतला. वेगवेगळे जे लक्षण ग्रंथ आहेत, म्हणजे मूर्ती कशा घडवाव्या, त्यांचं कसं आकारमान असावं, काय वगैरे, या सगळ्याबद्दल भरपूर ग्रंथ संपदा आपल्याकडे आहेत. आणि पूर्वी ना अशा म्हणजे मूर्ती वगैरे घडवणाऱ्यांचे असे स्कूल्स असे असायचे. म्हणजे काय तर गुरु परंपरा, त्याच्यामध्ये मुली सुद्धा असायच्या. मुली सुद्धा मूर्तीशास्त्र शिकतात, त्या मूर्ती म्हणजे शिल्प कला घडवायला शिकतात, मंदिर स्थापत्य शिकतात, त्याच्यात कामं करतात वगैरे, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला सापडतात. हे सगळं आपण पुन्हा पुन्हा शोधून काढतोय, मोठी विद्वान माणसं त्याचा अभ्यास करतायत, म्हणून आपल्याला कळलं की आपल्या समाजाला

0: एकत्र म्हणजे आसेतू हिमाचल जे आपण म्हणतो त्यांना सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी विद्वान मंडळींनी ऋषी मुनींनी किती धडपड केलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये देवदेवतांचा वापर करण्यामध्ये त्यांचा उद्देश काय आहे आणि त्यातून त्यांच्या मूर्ती मग आता या गणपतीच्या सुद्धा मूर्ती ना 4, 6, 10, 18 अशा हातांच्या असाव्यात असं म्हटलेलं आहे आणि गणेश पुराणात असं आहे की चतुर्भुज गणपती जास्त लोकप्रिय आहे आणि त्याच्यामध्ये द्विभुज गणपतीचं वर्णन जरा कमी येतं. बृहत संहिता नावाचा एक ग्रंथ आपल्याकडचे गणिती होते वराह मिहिर यांनी लिहिलेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी द्विभुज गणेश आणि इतर गणपतीच्या मूर्तींची चर्चा किंवा माहिती दिलेली आहे. तर बृहत संहितेमध्ये वराह मिहिर म्हणतात की त्याच्या दोन हातांमध्ये परशु आणि मुळा ही आयुध किंवा या गोष्टी असल्या पाहिजे.
1: मुळा म्हणजे आपला भाजीचा मुळा.
0: हो, गणपतीची आवडीची भाजी म्हणजे मुळा आहे. आता कसं झालं की लोकांना स्वतःलाच मुळा आवडत नाही मग आपण काय करतो जो उग्र घाणेरडा मुळा कोण खाईल बा त्याच्या ढेकर येतात मग लोकांना मुलांना तर हल्ली अजिबात आवडत नाही. मग काय केलं आपल्या मोठ्या माणसांनी त्यातूनही मार्ग काढला काकडी. आज आता गणपती विसर्जनाच्या वेळेला आपण डाळ करतो आणि काकडीचा कापा करून देतो लोकांना खायला. त्याच्या हातात मुळ्या असल्याच्या अशा खूप मूर्ती आपल्याकडे आहेत. गणेश पुराण जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला द्विभुज गणपतीची माहिती दिलेली आहे. तर आता सगळ्यात जुनी गणपतीची मूर्ती कुठे असेल तर ती आहे उत्तर प्रदेशमध्ये मथुरा या ठिकाणी. कुशाण काळामध्ये बऱ्याच मूर्ती हळूहळू आपल्याकडे घडवल्या गेल्या आहेत म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकात आणि उत्तर भारतात त्यावेळेला कुशाण नावाच्या एका घराण्याचे राजे राज्य करत होते आणि त्यांच्या काळामध्ये घडवलेल्या खूप मूर्ती आपल्याला सापडतात. आणि मथुरा हे तर खूप महत्वाचं असं व्यापारी केंद्र होतं, खूप मोठं शहर होतं महत्वाचं, तर तिथे आपल्याला गणपतीच्या मूर्ती सापडतात. संकिसा नावाचं अजून एक गाव आहे उत्तर प्रदेशमध्ये, तर तिथे सुद्धा उभा आणि द्विभुज अशा रूपातला गणपती आपल्याला सापडलेला आहे. आणि आता पहिल्या शतकापासून त्याच्या हातामध्ये मोदकांची वाटी यायला लागलेली आहे. आता हा जो गणपती देव आहे हा जरा काय म्हणूया आपण सभ्य सुसंस्कृत आणि अशा सधन लोकांमध्ये त्याची लोकप्रियता वाढायला लागली. त्यांनी काय सुरुवात केली त्याच्यामध्ये लाडूची वाटी आणि दक्षिण भारतामध्ये असे जे कोणी सधन वगैरे सुसंस्कृत असे वगैरे चांगल्या याच्यातले लोक आहेत त्यांनी त्या गणपतीच्या हातात फळ द्यायचं म्हणून आंबा दिलेला आहे. म्हणजे आंबा तर फळायचा मुळा नको बाबा, आमच्या देवाच्या हातात आंबाच बरा असं अशा गोष्टी बदलत जातात आणि त्याच्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी टिकण्यामागे या देवदेवता असतील त्यांची भक्ती असेल हे सगळं टिकण्यामागे समाजाभिमुख होणं हेच महत्वाचं कारण आहे.
1: पण मग मूर्तीशास्त्रांमध्ये सुद्धा खूप ग्रंथ असे आहेत की ज्यामध्ये गणपतीची मूर्ती कशी असावी याबद्दल सांगितलं म्हणजे उजव्या सोंडेची किंवा काय डाव्या सोंडेची किंवा अजून काय त्यामध्ये बदल किंवा कशी पाहिजे त्याबद्दल तर ही कशी माहिती
0: बऱ्याच ग्रंथांमध्ये बरीच म्हणजे छान त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत. फक्त काय झालेलं आहे की त्यातला दोन हात असोत का चार हात असोत तर डाव्या हातामध्ये मोदकांची वाटी किंवा लाडूची वाटी असणं हे अगदी कॉमन होताना दिसतंय. मग उजवा हात कशासाठी असतो तर उजवा हात एकतर आशीर्वाद देण्यासाठी वरद मुद्रा किंवा अभय मुद्रा अभय देतोय तो लोकांना आशीर्वाद देतोय म्हणून. मग वाटी डाव्या हातात आली त्यामुळे सोंड आपोआपच त्या लाडूकडे डावीकडे वळणारी आली. आणि ह्या जो मूर्ती म्हणालात तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की सुरुवातीच्या काळामध्ये साधारण इसवी सन 300 आसपास आपल्याकडे गुप्त घराण्याच्या राजांचं राज्य होतं. चंद्रगुप्त विक्रमादित्य किंवा समुद्रगुप्त खूप मोठे मोठे राजे त्यांचे होऊन गेले आणि शिलालेख मंदिरं वगैरे त्या काळापासून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात. तर या काळामध्ये झालेले जे म्हणजे गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्याच्यामध्ये अलंकार नाही आहेत. अगदी माफक म्हणजे मोजकाच एखादी माळ गळ्यात असली तर मुकुट पण शक्यतो नाही. नंतर तो एकदंत दाखवणं याच्यावर भर आहे. शक्यतो दोन हातांची सुरुवातीला आहेत आणि सर्प यज्ञोपवीत घातलेले म्हणजे जानवं तर त्याच्या गळ्यात आहे पण ते सापाचं आहे. यातून त्याचा जो त्या यक्ष नाग व परंपरेशी असलेला संबंध आहे तो कायम आपण ठेवलेला आहे. नंतरच्या काळामध्ये असं झालं की उदरबंध म्हणजे पोटाभोवती बांधायला म्हणून त्यांनी साप वापरलेला आहे नाग वापरलेला आहे आणि मोदकांची वाटी त्याच्या हातामध्ये कायम आहे. तर या म्हणजे गुप्त घराण्याच्या काळामध्ये 300-400 च्या इसवी

0: 300-400 काळामध्ये भरपूर मूर्ती गणपतीच्या आहेत, त्याची मंदिरं आहेत. उदयगिरी मध्य प्रदेशमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये म्हणाल तर अहिच्छत्रा, भितरगाव, देवगड, राजघाट अशा बऱ्याच ठिकाणी त्याच्या खूप साऱ्या मूर्ती आपल्याला सापडलेल्या आहेत. त्याचं महत्त्व म्हणजे अलंकार नाहीतच, जवळजवळ अगदी कमी दागिने, आणि त्याच्यामध्ये मुकुट नाही डोक्यावर, त्यामुळे तो गणपतीचं त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते आपल्याला दिसतं. त्याच्या हातामध्ये असं तुम्ही म्हणाल तर अजूनही साधे त्याचे परशू, स्वतःचा तोडलेला दात वगैरे असे तुम्हाला आयुध
1: दिसतात.
0: नंतर वाराणसीमध्ये संस्कृत विद्यापीठ आहे, तर त्यांचं एक स्वतःचं म्युझियम आहे. तर त्या संस्कृत विद्यापीठाचं जे संग्रहालय आहे वाराणसीमध्ये, तर त्याच्यामध्ये खूप अशी प्राचीन गणपतीची मूर्ती त्या परिसरात सापडलेली त्याने ठेवली आहे. आणि त्याच्या उजव्या हातामध्ये बीजपूरक आहे आणि डाव्या हातात मुळं आहे. आता बीजपूरक म्हणजे काय, तर एक फळ असतं असं की ज्याच्यामध्ये अनेक बिया आहेत, जसं की सीताफळ आहे त्याच्यामध्ये अनेक बिया असतात. आपल्याकडे ना देवाला नैवेद्य दाखवणं किंवा देवाच्या हातामध्ये एखादं फळ ठेवणं अशी आपल्याला इच्छा असेल तर शक्यतो आपण ज्याच्यात अनेक बिया आहेत अशी फळं वापरतो किंवा वापरावीत असा एक संकेत आहे. का बरं, तर एकातून अनेक निर्माण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. एक जर आपण सीताफळ समजा खाल्लं त्याच्यात 5-50 बिया आहेत, त्या पेरल्या तर नक्कीच तेवढी झाडं येऊ शकतात, एकातून अनेक. तर ती वृद्धी सतत होत राहावी यासाठी म्हणून ते बीज पूरक त्याच्या हातात असतं. सुरुवातीला ना गणपतीचा कुठलाही परिवार या मूर्तींमध्ये दिसत नाही, आणि मग नंतर अगदी उंदीर सुद्धा नाहीये त्याच्यासोबत, एकटाच आपला उभा आहे असं दिसतं. मग नंतरच्या काळामध्ये हळूहळू त्याचे काय म्हणूया परिवार त्याचा येत गेलेला आहे. आणि त्यातही हल्ली आपण काय करतो, रिद्धीसिद्धी या गणपतीच्या पत्नी आहेत असं म्हणतात, तर ते चूक आहे. आपल्याकडच्या कुठल्याही देवाला दोन बायका नाहीत, हे सगळे एक पत्नी व्रतच घेतलेली मंडळी आहेत.
1: अच्छा,
0: एका वेळेला एक पत्नी म्हणजे आता शिवाचं म्हणाल तर उमा गेली मग पार्वती आली असं आहे ते. त्यांची गंगा ही त्यांची शक्ती आहे. भूदेवी ही आपल्या विष्णूची शक्ती आहे, लक्ष्मी त्याची पत्नी आहे. तसं गणपतीला तुम्ही वृद्धी ही त्याची पत्नी आहे. आणि त्याचं तुम्ही का बरं आराधना करता, तर तुम्हाला सिद्धी प्राप्त करायची असते, सिद्धी ही त्याची शक्ती आहे, अशा गोष्टी असतात. त्यामुळे त्याची ती शक्ती त्याच्यासोबत असते. आणि अजून एक गोष्ट की सगळ्या देवांच्या शक्ती ज्या आहेत ना, त्यांना आपण स्त्री रूप दिलेलं आहे. गणपतीकडनं सिद्धी काढून घेतली तर तो साधा हत्तीवाला एक एखादा यक्ष राहील. जर का तुम्ही शिवाकडनं त्याची गंगा काढून घेतली, गंगा म्हणजे काय, साक्षात पावित्र्य, शिव या शब्दाचा अर्थच पवित्रता असा आहे. त्याची शक्ती आहे ती,
1: सुंदर
0: अशा सगळ्या गोष्टी आहेत.
1: हजारो वर्षांपासून गणपतीचं हे महत्व आहे. मग या प्रत्येक युगाचा, म्हणजे जे आपली चार युग आहेत, या प्रत्येक युगाचा गणपती वेगळा असतो का, असं कुठे वाचलं होतं ते खरं आहे का?
0: हो, आपल्याकडे ना गणेश पुराणामध्ये क्रीडाखंड नावाचा भाग आहे, तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय की चार युगांचे चार वेगवेगळे गणपती आहेत. त्याच्यामध्ये सतयुग किंवा कृतयुग असं ज्याला म्हणतो आपण, तर त्याचा गणपती आहे विनायक. तो 10 हातांचा दाखवायचा आणि त्याचं वाहन असतं सिंह.
1: अच्छा,
0: त्याला महोत्कट असं सुद्धा म्हणतात.
1: वाहन ते सिंह,
0: हा, त्याचा उंदीर नाही दाखवायचा, त्याचं सिंह वाहन आहे. तर विनायक 10 हाताचा आणि सिंह वाहन हा जो महोत्कट आहे, तर तो सुवर्ण रंगाचा असला पाहिजे, सुवर्ण कांती असं त्याला
1: म्हणतात,
0: सोन्यासारखा दिसणार. प्रत्येकाचा रंग सुद्धा वेगवेगळा सांगितलेला आहे. नंतर त्रेता युगाचा जो गणपती आहे तो आहे मयुरेश्वर, म्हणजे आपल्या अष्टविनायकांपैकी पहिला. तर तो आहे मयुरेश्वर, तो 6 हाताचा दाखवावा असा संकेत गणेश पुराणात सांगितलेला आहे. आणि त्याचं वाहन अर्थातच मोर, कारण तो मयुरेश्वरच आहे. त्याचा रंग पांढरा असतो, पांढऱ्या रंगाचा दाखवला पाहिजे. नंतर द्वापार युगामध्ये जो गणपती आहे त्याचं नाव आहे गजानन, तो 4 हातांचा असतो, त्याचं वाहन उंदीर आहे.
1: अच्छा,
0: आणि तो लाल रंगाचा असा दाखवावा अशी त्याच्यात म्हटलेलं आहे. आणि परमभक्त होता गणेशाचा वरेण्य, त्याला स्वतः गणपतींनी या गजानन रूपात येऊन गणेश गीता सांगितली आणि यानेच महाभारत लिहून काढलं, म्हणून तो गजानन महत्वाचा आहे. आजही बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की गणपती आणि त्याच्या पायाशी उंदीर, तो 4 हातांचा असणं, तो जो गजानन आहे त्याचं स्मरण म्हणून किंवा त्याची भक्ती म्हणून आपण त्या मूर्ती

0: स्थापन केलेले आहेत की तो ज्ञानाचा अधिपती आहे. त्यांनी एवढी सगळी महाभारत पुराणं वगैरे
1: बरोबर.
0: यांचं सगळं लेखन करून घेतलं, तर हे सगळं काम करणारा, गणेश गीता सांगणारा म्हणून तो महत्वाचा आहे. आता येतो कलियुग म्हणजे कलिपूज्य. कलियुगामध्ये जो गणपती पूजला जावा असं म्हणतात तर तो आहे धूम्रकेतू, आणि त्याला दोनच हात असले पाहिजेत. निळा घोडा हे त्याचं वाहन आहे.
1: अच्छा,
0: निळा घोडा वेगळंच काहीतरी आपण कधी ऐकलेलं
1: नसतं, किंवा दोन भुजा असलेलं पण आपण कधी ऐकलं
0: नसतं. आता तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीपासून गणपती द्विभुज दाखवण्याचा जो आग्रह आपल्या सगळ्या याच्यामध्ये आहे, तर तो कशासाठी आहे की त्यांच्यामध्ये कलियुग सुरू झालेला आहे.
1: अच्छा,
0: मग या युगाचा गणपती म्हणजे कसा असला पाहिजे, तर दोन हाताचा. त्याचं वाहन दाखवावं की नाही मग दाखवलंच नाहीये. उंदीरही नको आणि घोडाही नको असंही झालेलं आहे. आणि धूम्र वर्णाचा तो असावा म्हणजे धुरासारखा ग्रे कलरचा, तर धूम्रवर्ण तो असावा असं म्हटलेलं आहे. आणि तो पुन्हा सतयुग आणेल असं गणेश पुराणात म्हटलेलं आहे की कलियुगानंतर पुन्हा सतयुग येणार आहे. आणि त्या सतयुगाच्या येण्यासाठी गणपतीचं काय कार्य असणार आहे, वेगवेगळे देव प्रत्येक आपापल्या कामामध्ये आपल्या डिपार्टमेंट सांभाळणार आहेत, मग गणपतीचं काय काम आहे, तर अभिमानासुराचा वध तो करेल.
1: अच्छा,
0: अभिमान बघा बरं, आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक माणसामध्ये इतका अगदी अहमपणा म्हणजे काय बाप रे. तर या अहंकारामुळेच तर सगळ्या वाईट गोष्टी आजूबाजूला घडत आहेत. या अभिमानासुराचा वध करून गणेश आता पुन्हा सतयुग घेऊन येणार अशी आपल्याकडे एक कल्पना आहे. याच्या व्यतिरिक्त दुरासद नावाचा एक राक्षस होता, आणि त्या दुरासद राक्षसाबरोबर लढताना वेगवेगळ्या रूपामध्ये तो राक्षस पण रूप बदलायचा. मग गणपती त्याला शोधायला जायचा की अरे बाबा आता कुठे गेला, असं करताना म्हणून त्यांनी 56 रूपं घेतली. म्हणजे तू ज्या रूपात आहेस ते रूप घेऊन मी तुला मारेन अशा पद्धतीने. तर ती 56 रूपं गणपतीची ही आपल्या गणेश पुराणामध्ये सांगितलेली आहेत, आणि त्यांची पण भरपूर चर्चा, आणि त्याच्या काही मूर्ती वगैरे सुद्धा आपल्याकडे सापडतात. आपल्याला 4, 6, 10 हातांची सुद्धा रूपं आहेत. त्याच्यात सिंह, मोर, उंदीर वगैरे वेगवेगळी वाहनं सांगितलेली आहेत. असे हे 56 विनायक प्रसिद्ध आहेत.
1: आपण अष्टविनायकाबद्दल आता बोललो मगाशी बोलता बोलता की मयुरेश्वर गणपती बद्दल बोललो, तर अष्टविनायक ही कल्पना फक्त आपल्या महाराष्ट्रात आहे, तर मग त्याचं काही वेगळं वैशिष्ट्य आहे का?
0: काय आहे की गणपतीचे भक्त हळूहळू वाढत गेले, आणि मग पेशव्यांच्या काळामध्ये त्याला एक प्रकारचा राजाश्रय सुद्धा मिळाला.
1: बरोबर.
0: असं नाही की आधी गणपतीची उपासना करतच नव्हते, त्याची मंदिरच नव्हती किंवा असं काही नाही, तर गणपत्य हा पंथच होता. आणि गणपतीला पेशव्यांनी आपला कुलदेवतेसारखं त्याला मान दिलेला आहे. त्याच्यामुळे मग या 8 ठिकाणची जी स्वयंभू गणपती आहेत, खरंच त्या मूर्ती बघितल्यावर आपल्याला कळतच की त्या काही कोणी चिन्नी आतोडा घेऊन बसलेत घडवतायत वगैरे असं काही त्याच्यात दिसत नाही. अगदी नैसर्गिकरित्या तयार झालेले असे ते गणपती आहेत. त्याच्यामुळे हळूहळू त्या देवांचं एक काय म्हणूया, त्यांचं महात्म्य वाढत गेलं, त्यांच्याबद्दलची सगळ्या गोष्टी वाढत गेल्या, आणि मग लोक परमेश्वर सगळीकडे आहे, मग तर फक्त त्याच मूर्तीत आहे असं नाही, तो सगळीकडे आहे. आणि जेव्हा आपण अगदी समर्पण भावाने त्याची भक्ती करतो आणि आपलं काम आपण योग्य करतो, गीतेत कृष्णाने काय सांगितलंय, तू तुझं काम कर, बाकीच्यांचं राहू देत तिकडे, त्यामुळे दुसऱ्यांचं काहीतरी काय चाललंय हे न बघता जो स्वतःचं काम प्रामाणिकपणे उत्तम करतो, त्या माणसाच्या पाठीशी देवाची कृपा सदैव असते. ज्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी हे अनुभव घेतले, तर त्यावेळेला आपल्याकडे समर्पण भाव आहेच. आपण असं म्हणत नाही की हा मला हे गोल्ड मेडल ना माझ्या हुशारीने मिळालं, मी बघा किती हुशार, असं होत नाही. आपण काय म्हणतो, अहो देवाची कृपा, प्रयत्न तर सगळेच करतात पण माझ्यावर कृपा झाली असं आपण म्हणतो. आणि ही अगदी योग्य गोष्ट आहे की समर्पण भाव हा असला पाहिजे, आणि मग त्यातून हळूहळू या सगळ्या अष्टविनायकांचे अनुभव लोकांना येत गेले आणि तो त्यांचं महत्व वाढलं. ती आणि यात्रा तर केली पाहिजे, केल्याने देशाटनं जे म्हणतो आपण की शहाणपण येण्यासाठी नुसतं घरी बसून ते कधी येणार नाही, 4 लोकात गेलं पाहिजे बाहेर, त्याचा आणि प्रवास केला पाहिजे. मग याच्यासाठी म्हणून तीर्थयात्रा वेगवेगळ्या, आणि गणपत्य पंथाच्या लोकांनी मग हे अष्टविनायक आपले पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, तसे विदर्भामध्ये सुद्धा अष्टविनायक आहेत.
1: अच्छा.
0: हा, तर त्यांचे असं वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी आपापल्या भागामध्ये त्यांच्या यात्रा आणि हे सगळं करणं हे चालू ठेवलं, आणि ही चांगली गोष्ट केली की त्याच्यामुळे काय झालं, आपल्याला

0: जाणं, देवदर्शन करणं या सगळ्याची पण एक सवय लागली.
1: पण गणेश मूर्तीबद्दल छान बोललो आता, एक छान गाणं ऐकूयात गणपतीवरचं आणि पुढे
0: नक्कीच
1: जाऊया.
0: नक्कीच.

0: मॅडम, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आमच्या या कार्यक्रमात. अतिशय सुंदर अशी आपली ही मुलाखत चालली, अतिशय सुंदर माहिती, अभ्यासपूर्ण माहिती तुमच्याकडनं आमच्या सगळ्या श्रोत्यांना मिळते. दक्षिण भारतात स्थापत्यशास्त्र तिकडे खूप महत्वाचं आहे, लोकांच्या भावना पण तिकडच्या भक्तिभावपूर्ण असं सगळं त्यांचं विचार आहेत सगळे. तिथली जी मंदिरं आहेत ती पण स्थापत्यकलेचा अतिशय उत्कृष्ट असा नमुना असलेली. तिथली काही गणेश मंदिरं ती कशी असू शकतील?
1: आपल्याकडे जी वेगवेगळे पुराणं सांगितले आहेत तर ते दक्षिण भारतामध्ये सुद्धा त्यांचा वापर किंवा त्यांना फॉलो करणारे लोक आहेत. खरं पूर्ण भारतभर हे स्वरूप होतं आपल्या समाजाचं. आणि उत्तर भारतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरं आहेत, अगदी ओडिशा, बंगाल, आसाममध्ये सुद्धा अहोम घराण्याच्या राजांनी खूप भरपूर मंदिरं बांधली आहेत. आणि हे सगळं करण्यामागे त्यांचा उद्देश खरं काय असतो, मंदिर हे काही फक्त देवपूजेचं ठिकाण नाही, ते फक्त धार्मिक ठिकाण नव्हे तर ते सामाजिक आपल्या घडामोडींचं केंद्र आहे. पूर्वीच्या काही या मंदिरांच्या आवारामध्ये धर्मशाळा असायच्या. जेव्हा आपण यात्रेसाठी जातो आहे किंवा काही कारणांनी व्यापारासाठी दुसऱ्या गावात कोणाला भेटण्यासाठी लग्न कार्य अटेंड करण्यासाठी चाललो आहे, मग त्या काळामध्ये मंदिराच्या आवारात असलेल्या धर्मशाळेत लोक राहायचे. नंतर मंदिराच्या आवारामध्ये जो भोगमंडप असतो त्याच्यामध्ये लोक जेवण करायचे, कारण तो तिथे भोग देवासाठी प्रसाद शिजवला जातो आणि तो सगळ्यांना वाढला जातो. आजही भंडारा आपण करतोच. तशाच पद्धतीने मंदिरांच्या आवारात पूर्वी पाठशाळा चालायच्या. नंतर नृत्य मंडप असायचे.

0: की त्याच्यामध्ये त्या काळामध्ये आता आपण खूप बघतो संस्कृत नाटकं होती, प्राकृत होती, मग गाण्याची तर केवढी मोठी परंपरा आपल्याकडे, संगीत नृत्य काय कला आपल्याकडे एक से एक अशा विकसित झालेल्या आहेत. या सगळ्यांचं सादरीकरण करण्यासाठी म्हणून त्या नृत्य मंडपाचा वापर व्हायचा. त्या व्यतिरिक्त पुन्हा आपण जे मोठे मोठे ग्रंथ आहेत त्यांचं वाचन, पाठ पारायण जे करतो याच्यासाठी त्या नृत्य मंडपांचा वापर व्हायचा. त्याच्यामुळे असं अगदी चित्रकलेची प्रदर्शनं असतील, रांगोळ्यांची असतील, ते सुद्धा तिथे व्हायचे. कल्याण मंडप असतात तर त्याच्यामध्ये देवाचे उत्सव तर होतातच, पण त्याचबरोबर त्या गावात राहणाऱ्या लोकांचं समजा बारसं आहे, लग्न मुंज वगैरे अशा प्रकारचे कार्यक्रम तिथे होतात. हे सगळं पूर्वी तिथे मंदिरांच्या आवारात घडायचं. जितकं गाव किंवा शहर तुमचं मोठं तितकी मंदिरं जास्त. पण आता दक्षिणेतलं जास्त टिकलंय, याचं कारण काय असेल माहितीये? महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी दक्षिण दिग्विजय करून सगळा जो भाग आहे त्याला सुरक्षा दिली, त्या लोकांमध्ये स्वातंत्र्याची, आपल्या हिंदवी स्वराज्याची भावना जागवली. हे आपल्या दक्षिण भारतीय संस्कृतीचं सगळं जतन करण्याचं काम करण्यासाठी हा मोठा महाराष्ट्रमध्ये उभा राहिलेला आहे. त्यामुळे त्या दक्षिणेतल्या सगळ्या मूर्ती मंदिरात जशी त्यांचं ओरिजिनल स्वरूप आहे त्या प्रकारामध्ये शिल्लक आहेत. आता त्याच्यामध्ये गणपतीच्या जर मूर्ती पाहिल्यात तर त्या तुम्हाला दिसतील, त्यांचे पण गणपती असे जसे स्कंद पुराणात वगैरे सांगितले आहेत तसे चांगले गुटगुटीत आहेत. आणि त्याच्याबरोबर त्याची रिद्धी ही पत्नी आहे, सिद्धी ही त्याची शक्ती दाखवली जाते. त्यानंतर वानर, हत्ती, सिंह असे त्रिमुख आणि पंचमुख विनायकांचे उल्लेख आहेत, ते तुम्हाला दक्षिणेत दिसतील. एक गणपती आहे त्याचं मधलं हत्तीचं तोंड आहे आणि बाजूला एक तोंड सिंहाचं आहे, दुसरं वानराचं आहे.
1: अच्छा.
0: असे पंचमुखी सुद्धा दिसतील, त्रिमुखी दिसतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती तिथे आहेत. आणि गणपती हा त्यांच्याकडे अगदी सगळ्यांचा आवडता लाडका देव आहे. शिवपार्वतींचा मुलगा कार्तिकीय, पण फक्त पार्वतीचा मुलगा गणेश आहे. गणपती हा काही शिवपार्वतीचा मुलगा नाही, तो एक स्वतंत्र देव आहे, विनायक आहे. त्याच्या जन्मामध्ये कुठल्याही पुरुषाचा हात नाही, तर तो पूर्णपणे देवीचा मुलगा आहे. ही कल्पना दक्षिण भारतात अगदी व्यवस्थित त्यांच्या मनात बिंबलेली आहे आणि त्याची पूजा ते स्वतंत्रपणे खूप उत्तम करतात. आणि त्यांच्या पूजेमध्ये डाळीची खीर असते, असं एक वेगळं त्याचं स्वरूप आहे. सगळ्या कला तिथे जपल्या गेल्या. गणपती विद्या ज्ञान म्हटल्यानंतर कला वेगवेगळ्या आल्याच, आणि त्याचा अधिपती गणेश आहे. खूप सुंदर गणपती आपल्याला अगदी आजच्या काळात गरजेचं आहे. आणि असं वाटतं खरंच अभिमानासुराचा वध करून त्यांनी यायला पाहिजे पुढे.
1: आपले भारतीय आपले खूप वेगवेगळ्या देशांमध्ये आता स्थायिक झालेत आणि मला असं वाटतं तिथे सुद्धा गणेश मूर्तींची वेगवेगळी स्थापना झाली आहे. त्या गणेश मूर्तींबद्दल काय सांगाल?
0: गणेश हा काही फक्त आजच आजच्या भारतीयांबरोबर गेलाय असं नाही, तर इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून वेगवेगळ्या देशांमध्ये, म्हणजे जसं गणपतीच्या पहिल्या शतकात भारतात मूर्ती घडवल्या गेल्या कुशाणांच्या काळात. आपण मगाशी पाहिलं की मूर्ती म्हणजे गणपतीची कल्पना जरी आधीपासून साहित्यात असली तरी पहिल्या शतकापासून मूर्ती घडवतायत, तशाच आपल्याला बाहेरच्या देशांमध्ये पण दिसतात. म्हणजे भारतीय संस्कृतीचा प्रसार सगळीकडे झालेला होता आणि त्यामुळे आपले विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि तसे तुम्ही पाहाल तर वेगवेगळ्या देशांमध्ये जसं जावामध्ये तुम्हाला दिसेल की गणपती आहे, तो इसवी सनाच्या पहिल्या शतकात सापडतात. जकार्ता म्हणजे त्याचं पूर्वीचं नाव होतं योग्य करता, तर तिथे प्रम्बानंद नावाचं एक हिंदू मंदिर समूह आहे आणि तिथे गणेशाचं स्वतंत्र मंदिर आहे. ते मात्र इसवी सनाच्या 9व्या शतकातलं आहे, पण स्वतंत्र मंदिर 9व्या शतकापर्यंत तो जकार्तामध्ये सुद्धा एक स्वतंत्र मोठा देव म्हणून पूजला जात होता. कंबोडियामध्ये एक उत्खनन झालं आणि तिथे इसवी सनाच्या साधारण 4थ्या 5व्या शतकामधली गणपतीची मूर्ती सापडली आहे. म्हणजे इतक्या प्राचीन काळापासून तिथेही गणेश आहे. नंतरच्या तर मंदिरांवर भरपूर आहे, म्हणजे अंकोरवाट वगैरे अशी सारखी मंदिरं मोठी मोठी आहेत, तर अशा बऱ्याच मंदिरांवर तुम्हाला गणेशाच्या मूर्ती दिसतील. तर 5व्या शतकातली जी उत्खननात मूर्ती सापडली तर ती सुद्धा तिथे खूप म्हणजे तशा पद्धतीच्या मूर्ती, आणि त्याला सांगू का तिकडच्या भाषेमध्ये त्याला ते प्राह प्रिकनिश असं म्हणतात.
1: बर.
0: म्हणजे आपल्या आपल्या भाषेमध्ये त्यांनी त्याला नाव दिले. खमेर ही भाषा तिकडे बोलतात आणि त्याला प्राह प्रिकनिश असं म्हणतात. नंतर अफगाणिस्तानमध्ये सुद्धा गणपती आपल्याला त्याच्या मूर्ती सापडतात आणि आज 2 ठिकाणच्या दर्ग्यांमध्ये त्याची पूजा सुद्धा होते. शोर बाजार दर्गा आहे तर तिथे गणपतीची पूजा होते. 2 हातांचा गणेश आहे आणि कपिशा नावाचं एक प्राचीन

0: नगर तिथलं ज्याला हल्ली गार्डेज असं म्हणतात तो भाग आहे सगळा. तर त्या गार्डेज भागामध्ये म्हणजे प्राचीन कपिशा नगरीमध्ये आपल्याला गणपती सापडला. तो दोन हातांची मूर्ती आहे आणि यक्ष कसे असतात तसं पिळदार शरीराचा छान असा अगदी घोटीव शरीराचा तो आहे आणि मुकुट छोटासा त्याच्या डोक्यावर अगदी साधासा पण सर्प यज्ञोपवीत आहे आणि टपोऱ्या मण्यांची माळ आहे. त्याच्या पायाखाली शिलालेख लिहिला आहे
1: बर.
0: आणि त्याच्यात लिहिलंय कपिशीये नगर देवता, म्हणजे
1: अच्छा
0: कपिशा नगरीचा रक्षण करणारा देव असं त्याच्या खाली त्याचं हे आहे. नंतर जपानमध्ये गणपतीला कांगीतेन असं म्हणतात आणि त्याची मंदिरं सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला सापडतात. तर मात्सुचियामा नावाचा जो भाग आहे त्याच्यात सगळ्यात प्राचीन गणेश मंदिर आपल्याला सापडलेलं आहे. थायलंडमध्ये काकोगेंग साओ असं त्याचं नाव आहे आणि त्या काकोगेंग साओच्या खूप अतिविशाल अशा मूर्ती तिथे सापडलेल्या आहेत. त्याची ते पूजा करतात गणेश म्हणून आणि गणपती ज्ञानाचा अधिपती हेच त्यांच्या डोक्यात आहेत कल्पना. बाली हा सगळ्यात मोठा एक हिंदू समूहाचा

0: प्राचीन गणेश मंदिर आपल्याला सापडलेलं आहे. थायलंडमध्ये काकोगेंग साओ असं त्याचं नाव आहे आणि त्या काकोगेंग साओच्या खूप अतिविशाल अशा मूर्ती तिथे सापडलेल्या आहेत. त्याची ते पूजा करतात गणेश म्हणून. आणि गणपती ज्ञानाचा अधिपती हेच त्यांच्या डोक्यात आहेत कल्पना. बाली हा सगळ्यात मोठा एक हिंदू समूहाचा देश आहे. त्यांच्याकडे 90% जनता हिंदू आहे. तर त्यांच्याकडे प्रत्येक घरावर, दुकानावर आणि रस्त्याच्या चौकांमध्ये गणपतीच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत आणि ते त्याची पूजा करतात. आणि त्यांच्या मते सुद्धा हा रक्षण करणारा देव आहे की कुठल्याही प्रकारचं संकट माझ्यावर आलं तर माझं रक्षण हा देव करेल असं त्यांचं हे आहे. म्हणजे अशा अनेक म्हणजे चीनमध्ये वगैरे सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला गणेश देव दिसतो.
1: मॅडम, आज तुम्ही इथे आलात अतिशय अभ्यासपूर्ण, अतिशय सुंदर अशी म्हणजे एक वेगळा दृष्टिकोन आपल्या गणपती बाप्पा विषयीचा मिळाला आज आम्हाला. तुमचे मनापासून आभार.
0: खूप खूप धन्यवाद. आणि ज्ञानाचा अधिपती असलेला, सगळ्या संकटांपासून आपल्याला सांभाळून ठेवणारा असा जो गणेश आहे, तर त्या भगवान महाविनायक गणेशाची आपल्या सर्वांवर कृपा राहावी अशी मी त्याच्याकडे प्रार्थना करते. आणि तो ज्ञानाचा अधिपती आहे तर ते ज्ञान त्यांनी आपल्याला द्यावं आणि खरोखर आपल्या मनातला अभिमानासूर जो आहे त्याला नष्ट करावं अशी त्याच्याकडे विनंती करते.
1: धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.
0: गणपती बाप्पा मोरया.
1: मैत्रिणींनो, काही वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती किंवा गणेशाची महती, गणेशाची उत्पत्ती या सगळ्यांविषयी अतिशय अभ्यासपूर्ण अशी ही माहिती आता आपण ऐकलीत डॉक्टर भाग्यश्री पाटसकर यांच्याकडून.

0: अतिशय सुंदर असा हा ललितलेख मन शुद्ध तुझं.
1: व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाचा स्वभाव निराळा, प्रत्येकाची प्रतिक्रिया देण्याची पद्धत निराळी. आपण अनेक प्रसंगी एखाद्या गोष्टीवर समोरच्या व्यक्तीकडून अशाच पद्धतीची प्रतिक्रिया यावी ही आशा लावून बसतो. खरं तर ही अशी प्रतिक्रिया देण्याची पद्धत तुमच्या मनाला पटत असेल हो, पण समोरच्या व्यक्तीला ती वेगळ्या पद्धतीने द्यावीशी वाटली तर काय वाईट आहे? पण आपण याचा विचार न करता उगाचच मनात कुढत दूषण देत आपला वेळ वायाच घालवतो. जगत असताना आपल्याला आलेले अनेक बरे वाईट अनुभव, इतर व्यक्तींबद्दल असलेला गैरसमज, संवादातील तफावत, कौटुंबिक आणि भावनिक कलह, या सर्वांचा परिणाम आपल्या मनावर होतो. कधीकधी इतर काही व्यक्तींवर प्रमाणाबाहेर विश्वास ठेवून देखील आपल्याला परतावा त्रासदायक ठरतो. त्यावेळी ह्या नको त्या नकारात्मक गोष्टी, चुकीच्या गोष्टी मनातून काढून टाकून आयुष्यात पुढे चालत राहणं योग्य ठरतं. आत्ताच्या काळामध्ये तर मनाचं शुद्धीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 24 तास एकत्र असणारं कुटुंब, त्यामध्ये एकमेकांविषयीचे रुसवे फुगवे हे असणारच. यातूनच मन दुखावणं, अपेक्षांचं ओझं, होणारी चिडचिड, या सर्व गोष्टी खरं तर आपल्या मनासाठी हानिकारकच ठरतात. आणि या सगळ्या गोंधळामध्ये आपण आपल्या मनाची शांतता गमावून बसण्याची दाट शक्यता असते. नात्यांमधील निरपेक्ष आनंदाचे क्षण आपल्या ओंजळीत साठवण्यासाठी ते नातं कधी आणि कोणाशी जोडलं गेलं हे खरं तर महत्त्वाचं नसतंच. मुळे महत्त्वाचं असतं ते म्हणजे मन जुळणं, एकमेकांच्या सोबत असणं. पण प्रत्येकाचं मन किंवा मनोव्यापार एवढे गुंतागुंतीचे असतात की काही गोष्टी मनातून जाणं किंवा काढून टाकणं अशक्य वाटतं. कपाटात बरंच साहित्य वाढल्याने जशी अडगळ वाढते ना, त्याच प्रकारे मनाचंही होत असेल. मला वाटतं कळत न कळत आपण आपल्या विचारांना स्वतःच एक चौकट तयार करून घेतो आणि त्याची आपल्याला आपल्या मनाला इतकी सवय होते की त्या पलीकडे जाऊन आपण कधीही विचार करत नाही, इतरांना समजावून घेत नाही. आपण या आपल्याच कोशामध्ये अडकून राहतो आणि तेच आपल्याला सुरक्षित वाटतं. हल्ली काही वर्षात सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द म्हणजे कोरोना. शरीरात गेलेला कोरोना हा जरी एकाच प्रकारचा असला तरी प्रत्येकाच्या मनातील कोरोना मात्र वेगवेगळा आहे. हं, आणि या मनाच्या कोरोनावर मात करणं तितकंच महत्त्वाचं आहे. जसं कित्येक दिवस एकाच पद्धतीचं काम करून किंवा अतिश्रमानं शरीर दमतं, त्याच पद्धतीने काही गोष्टींमुळे मन देखील थकत असावं. खरं तर शरीरामध्ये झालेला बदल, व्याधी आल्या तर आहाराचा समतोल साधत डिटॉक्स डाएट प्लॅन आपल्याला ठरवता येतो. पण मनाच्या बाबतीत काय हो? अशा वेळी समाजाने तयार केलेल्या नियमांच्या साच्यात किंवा त्यांच्या पद्धतीप्रमाणे आपण वागलो नाही, त्यामध्ये बसलो नाही, तर आपल्याला सर्वजण वाईट ठरवतील असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता देखील असते. मला वाटतं आयुष्यामध्ये नव्या जोमाने, उत्साहाने आयुष्य जगण्यासाठी मनाचेही डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच शुद्धीकरण होणं तितकंच गरजेचं ठरतं. शरीर थकतं तेव्हा आपण कामांमध्ये बदल करून त्यावर नक्कीच उपाय शोधू शकतो. तसंच एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा किंवा आपण व्यक्त न होण्याचा आपल्या मनाला देखील थकवा येऊ शकतो. म्हणून मन डिटॉक्स करणं हे गरजेचं वाटतं. मनातील कचरा फेकता आला पाहिजे. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर प्रवास

प्रवासात खिडकी शेजारी कोण बसणार यावरून देखील अनेक जण हटून बसतात. आणि एकदा का ती जागा मिळाली किंवा काबीज केली की मग अगदी बिनधास्त ताणून देतात. खिडकी शेजारी बसून निसर्ग सौंदर्य न्याहाळणं हे विसरून फक्त स्पर्धा म्हणून मी जिंकलं पाहिजे हाच उद्देश यामागे असावा का? यामध्ये आनंद कुठे दिसतो? समाधान कुठे दिसतं? आधीच ठरलेल्या किंवा ठरवलेल्या चौकटीतच कायम प्रवास करणं हीच खरी समाधानाची व्याख्या आहे का? ती वाट एकदा समजली की मग सर्व प्रश्नांची उत्तरं उमगत जातात. सध्या प्रचलित असलेले शब्द म्हणजे सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम. पण आपण जेव्हा ह्या आभासी जग आणि वास्तव जग यामध्ये समन्वय साधायला जातो तेव्हा अनेक ठिकाणी अनेकांची मनं दुखावली जातात. खरं तर दुःखांची अपेक्षांची अनेक जातकुळी आहेत हे ज्याचे त्याला ज्ञात असतेच. त्यामुळे जगण्यासाठी सध्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मनाचं शुद्धीकरण होणं. मला तर वाटतं बारीक सारीक गोष्टींना अतिमहत्त्व देणारे लोक या जगात आहेत म्हणूनच भांडण तंटे आहेत. तसेच कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे ज्याला समजतं म्हणजेच काही गोष्टी सोडून देणाऱ्या लोकांमुळे या जगात शांतता देखील टिकून आहे हे देखील मनोमन पटतं. खरं तर जो व्यक्ती एखादी गोष्ट सोडून देतो त्यांनाही वाईट वाटत असेल ना. पण वादविवाद वाढविण्यापेक्षा शांतता प्रिय असणारी ही लोक जिथे गरज नाही तिथे सोडून देणं हे हितावह ठरतात. आयुष्य इतकं छोटं आणि बेभरवशाचं आहे म्हणून प्रत्येकानं अचानक कधीही आयुष्याचा शेवटचा थांबा येऊ शकतो हे वास्तव स्वीकारून त्रास होणाऱ्या किंवा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष न देणं हेच सोयीस्कर ठरतं. त्यावर मग योगा, प्राणायाम, संगीत किंवा स्वतः स्वतःशी केलेला संवाद नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. आयुष्य म्हटल्यानंतर सुखदुःख हे असणारच. प्रत्येक वेळी आपल्या अपेक्षा आपली स्वप्न पूर्ण होतीलच असं नाही. त्यामुळे कोणतीही अडचण आली अपेक्षा भंग झाला तर त्याच्यामध्ये गुंतू न पडता जे काय असेल ते मनाच्या बंद कपाटात बंदिस्त करून टाकण्यातच शहाणपणा असतो. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी उगाळून आपला वर्तमान काळ खराब करण्यात काहीच अर्थ नसतो. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मनाला एक संधी द्यावी कारण प्रत्येकाचं समाधानी आयुष्य जगण्याची मनाची शांती मिळवण्याची ही संकल्पना व्यक्तिनुरूप निराळी असू शकते. प्रत्येकाचं मानसिक आनंद मिळवण्याचं परिमाण वेगवेगळं असू शकतं पण तो मिळवणं मात्र आपल्यावरच अवलंबून आहे हं. म्हणूनच मन शुद्ध करणं गरजेचं ठरतं. वेळीच सावध होऊन ही मनातील अडगळ काढून टाकता आली पाहिजे तरच या सुंदर मनामध्ये अजून नवनवीन गोष्टींची भर पडत जाईल. नाहीतर आपण त्याच त्याच गोष्टी उगाळत बसू आणि आयुष्य तिथेच थांबल्यासारखं होईल. कोरोना ह्या महाभयंकर रोगाने ज्या पद्धतीने संपूर्ण जगावर स्वतःचं अधिराज्य गाजवलं होतं आणि नाशाला कारणीभूत ठरलं होतं त्याच पद्धतीने मनातील कोरोना हा देखील आपल्या इच्छा अपेक्षांना मारक ठरेल यात शंका नाही. म्हणूनच जेव्हा समस्येची काठी मोडून त्याच्यातून बाहेर पडणं अशक्य वाटायला लागतं ज्यावेळी कोणताच मार्ग दिसेनासा होतो सर्व धूसर वाटायला लागतं त्यावेळी आपली सगळी शक्ती उत्तराची काठी मोठी करण्याकडे लावल्यास नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो. चला तर मग आपलं आयुष्य परिपूर्णरित्या जगूया. मनामध्ये कोणाही बद्दल राग, पश्चाताप, आकस, अपेक्षा न ठेवता मन शुद्ध करून केवळ समाधानाने आणि आनंदाने जगूया. शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, परवा

0: कोणाची. धन्यवाद.
1: आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर पूजा सामंत यांचा ललितलेख मन शुद्ध तुझं.

मैत्रिणींनो, आजचा वनिता मंडळचा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला नक्की कळवा आमच्या प्रसारण .pune@gmail.com या मेल आय डीवर. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची, आपल्या अभिप्रायाची नक्की वाट पाहतो आहोत. आणि सख्यांनो, याबरोबरच मी सविता झेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपली रजा घेते. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: आंध्रा मर्तोडोळा या सिनेमातलं हे गाणं होतं. उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकार्याने गायलेलं. संगीतकार होते प्रभाकर जोग. दादा कोंडके यांची गाणी श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात.
1: जसा जीवात जीव घुटमळ तस पीर्तीच वाढतय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझ मेळ, गन हे बघून दुश्मन जळ वर

पांडू हवालदार या सिनेमातलं हे गाणं होतं उत्तरा उषा मंगेशकर यांनी गायलेलं. आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 वाजता रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. भारताचं कर प्रशासन माहिती साठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलंय. देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं त्यांनी संदेशात म्हटलंय. आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींपेक्षा जास्त लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं गेलंय. 5 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात जाऊन सेवांचा लाभ घेतलाय. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. आयुर्वेद जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, पुरेशी झोप, योग आणि निसर्गाशी सुसंवाद याद्वारे निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलंय. नागपुरात आज 11व्या आयुर्वेद दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ते बोलत होते. यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे. आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा आणि केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेचे महासंचालक प्राध्यापक रवी नारायण आचार्य यावेळी उपस्थित होते. दस्तऐवजांवर तसंच परस्पर संलग्न प्रक्रियांवर अवलंबून असलेलं भारताचं कर प्रशासन आता माहितीसाठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं ब्रिक्स कर प्रमुखांच्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधित केलं त्यावेळी त्या बोलत होत्या. भारतानं अंमलात आणलेली प्रत्यक्ष उपस्थितीविना असेसमेंट, आधीच भरलेलं विवरणपत्र, देयकांची प्रत्यक्ष त्या त्यावेळीच पडताळणी आणि करदात्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सहाय्याच्या व्यवस्थेनं ब्रिक्स भागीदार देशांमध्ये उत्सुकता निर्माण केली असल्याचं त्यांनी नमूद केलं. आज सुरू झालेल्या बैठकीअंतर्गत आंतरराष्ट्रीय कर आकारणी तसंच हस्तांतरण शुल्क प्रक्रिया आणि महसुलाची आकडेवारी या बाबींशी संबंधित 2 नवीन कार्यगटांच्या व्याप्तीशी संबंधित प्रस्तावांचा आढावा घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय एकमतानं घेतले गेले असा खुलासा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलाय. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी हा खुलासा केला. या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहितीसाठीच्या हाताळणीच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र निवडणूक आयोगाचे सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनंच घेतले गेले असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या 2 सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत भारताला आत्मनिर्भर करण्याच्या प्रवासातल्या मेक इन इंडिया बद्दल.
1: औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच देशात अग्रणी स्थान पटकावलं आहे. उद्योगांसाठी परवाने प्रक्रिया सुटसुटीत केल्यानं राज्यात उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनातला 14-15% वाटा महाराष्ट्राचा आहे, तर निर्यातीत सुमारे 25% योगदान महाराष्ट्राचं आहे. राज्यात स्टार्टअप तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची संख्याही लक्षणीय आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, पुण्याजवळ रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबई इत्यादी ठिकाणी तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या वसाहती उभारल्या गेल्या आहेत. पेट्रोकेमिकल्स, वाहन, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं, सेमीकंडक्टर अशा विविध उत्पादनांमध्ये व्यवसाय सुलभतेमुळे

0: उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. त्याशिवाय दळणवळणाच्या सुविधा, बंदर आणि रस्ते विकासालाही प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवल्या जात आहेत.
1: जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज चौथ्या दिवशी भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्ये आज झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलंय. नेमबाजीतच मनू भाकर हिनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. जलतरणात बेनिस्टन बेंडिक्टन यानं पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवलंय. आज दुपारी अंतिम फेरी होईल. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केलाय. त्यानं 6:52.84 अशी वेळ नोंदवली. ही अंतिम फेरी उद्या होईल. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलंय. कयाकिंगमध्ये भारताच्या पुरुष कयाक 4 संघानं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. उशूमध्ये आज दुपारी महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताच्या रोशीबीना देवी हिचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडूसोबत होईल. या प्रकारात भारताचं पदक आधीच निश्चित झालंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणास रायझा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलंय. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेचा देशाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनीही तिन्ही खेळाडूंचं अभिनंदन केलंय. पुरुषांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या अनंतजीत भौतेक आणि मैराज या तिघांनाही मांडवीय यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई विमानतळावरच्या ड्युटी फ्री अर्थात करमुक्तीची सवलत असलेल्या दुकानात आयात केलेल्या तंबाखूमुक्त निकोटीन पाऊचच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या औषध नियंत्रण विभागाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. औषध नियंत्रण विभागाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई विमानतळावरच्या काही ड्युटी फ्री दुकानमालकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री दुकानांना सीमाशुल्क आणि करांसारख्या आर्थिक सवलती मिळू शकतात, मात्र देशातील औषधं आणि सार्वजनिक आरोग्यविषयक कायद्यातून सरसकट सूट मिळत नाही. या संदर्भात देशांतर्गत असलेले कायदे अशा दुकानांनाही लागू होतात असं न्यायालयानं आज स्पष्ट केलं. आयआयटी मुंबईमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद चौकशी व्हावी अशी मागणी आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थी संघटनेनं केली आहे. या प्रकरणी कोणत्याही व्यक्तीविरोधात माध्यमांमधून टीका टिप्पणी किंवा अनुचित निष्कर्ष काढले जाऊ नयेत असं आवाहनही या संघटनेनं काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून केलं आहे. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या कोलकाता कार्यालयानं मॅकनॅली भारत इंजिनिअरिंग लिमिटेड या अभियांत्रिकी कंपनीशी संबंधित कोलकाता, दिल्ली आणि बंगळुरू इथल्या 16 ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई फेमा अर्थात परकीय चलन व्यवस्थापन कायदा 1999 अन्वये केली जात आहे. यूपीआय शुल्क लागू होण्यापूर्वी बँकांना एटीएममध्ये पुरेसा रोकड साठा करायला सांगण्यात आल्याचा समाज माध्यमावर प्रसारित होणारा दावा सरकारनं फेटाळून लावलाय. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागानं हा दावा खोटा असल्याचं म्हटलंय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाचा पट्टा उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओदिशा राज्यांच्या किनारपट्टीकडे सरकत असल्यानं इथं मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओदिशा सरकारनं आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आयुष्मान भारत योजनेला 8 वर्ष पूर्ण. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. भारताचं कर प्रशासन माहिती साठा आधारित आणि डिजिटल माध्यमांच्या आधारे चालणाऱ्या प्रणालींच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1 वाजून

0: 40 मिनिटं झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोतेहो नमस्कार, आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. तिवरे धरणग्रस्तांसाठी उभारलेल्या पुनर्वसन प्रकल्पाचं लोकार्पण, गुंतवणूक परिषदेत जिल्ह्यात झाली 2,159 कोटी रुपयांची गुंतवणूक, दरवर्षीप्रमाणेच गणेशोत्सव होतोय उत्साहाने साजरा आणि जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 85% पाऊस, या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी.

0: नेच गणेशोत्सव होतोय उत्साहाने साजरा आणि जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 85% पाऊस. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोणकर.
1: चिपळूण तालुक्यातल्या तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या पुनर्वसन प्रकल्पाचं काम पूर्ण झालंय. गणेशोत्सवाच्या 2 दिवस आधी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण झालं. तिवरे भेंदवाडी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत अलोरे आणि तिवरे इथे उभारण्यात आलेल्या घरांच्या चाव्या मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या. प्रत्येकी 25 लाख रुपये खर्च करून शासनाने ही सुसज्ज घरं उभारली असून प्रकल्पग्रस्तांना घरं देणं म्हणजे उपकार नव्हे तर हे आमचं कर्तव्यच होतं अशी भावना पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. हा पुनर्वसन प्रकल्प देशातला वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प ठरल्याचंही सामंत यांनी सांगितलं. 2 जुलै 2019 रोजी रात्री 9:30 सुमारास तिवरे धरण फुटून किमान 22 जणांचा बळी गेला होता आणि गावातल्या सगळ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. रत्नागिरी जिल्हा गुंतवणूक परिषदेत जिल्ह्यात 2,159 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. त्यात 62 उद्योग घटकांशी सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये 100 कोटी रुपयांच्या 5 तारांकित हॉटेल प्रकल्पासह 1,413 कोटींचा जहाज बांधणी उद्योग तसंच सौर मत्स्योद्योग आणि रसायन अशा विविध उद्योगांचा समावेश आहे. कोकणात उद्योग येत नाहीत हा ठपका पुसून काढून रत्नागिरीच्या स्थानिक उद्योजकांनी ही गुंतवणूक करून याद्वारे औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती दिली आहे असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केलं. राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसांचा महोत्सव भरवण्यात आला. त्यात विविध खेळांची कौशल्य प्रशिक्षण शिबिरं तसंच प्रदर्शनीय सामने आयोजित करण्यात आले होते. रन फॉर राईड तसंच जलतरण स्पर्धाही घेण्यात आली. जिल्ह्यातल्या 500+ खेळाडूंनी या सगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी अशा उपक्रमांचं सातत्याने आयोजन केलं जाईल अशी ग्वाही जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी यावेळी दिली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरुद्ध जिल्ह्यात जोरदार मोहीम उघडली आहे. चालू वर्षात 8 महिन्यांच्या कालावधीत विभागाने 8 प्रकरणांमध्ये 11 जणांवर कारवाई केली आहे. नागरिकांनी लाच देऊ नये आणि कोणी लाच मागितल्यास सजगतेने त्याचा ऑडिओ किंवा व्हिडिओ पुरावा तयार करून विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केलं आहे. जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणेच अत्यंत उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पारंपरिक पद्धतीने आरत्या आणि भजनांसह साजरा होणारा उत्सव हे इथल्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. जिल्ह्यात यंदा 1,69,538 घरगुती तर 127 सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून गौरीपूजनही भक्तिभावाने करण्यात आलं. रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये या वर्षातली 3री राष्ट्रीय लोक अदालत नुकतीच पार पडली. त्यामध्ये जिल्ह्यातल्या न्यायालयांमधल्या प्रलंबित प्रकरणांपैकी 19,523 प्रकरणं आणि वाद दाखलपूर्व 15,444 प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. प्रलंबित प्रकरणांपैकी 171 आणि वाद दाखलपूर्व प्रकरणांपैकी 4,643 प्रकरणांवर दोन्ही पक्षांच्या सहमतीने सामोपचाराने यशस्वी तोडगा निघाला. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. महारेनच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत 2,662 मिलीमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या सुमारे 85% पाऊस झालाय. आकडेवारी तशी समाधानकारक दिसत असली तरी मध्यंतरी अनेक दिवस किरकोळ सरींचा अपवाद वगळता पावसाने पाठच फिरवली होती. गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने काहीसा दिलासा मिळाला. परतीचा पाऊस मदतीचा हात देईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. जिल्ह्यात यंदा भात आणि नाचणीची मिळून सुमारे 53,628 क्षेत्रावर लागवड झाली आहे. बहुतांश भागांमध्ये वेळेत लागवड झालेल्या भाताच्या हळव्या जाती 15 ऑक्टोबर पर्यंत कापणीला तयार होतील. मात्र उशिरा लागवड केलेल्या हळव्या भात पिकाला पाण्याच्या ताणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या सल्ल्याने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं आवाहन करण्यात आलंय. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आत्ता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया डॉक्टर प्रवीण महाजन यांच्या मराठी साहित्य आणि चित्रपटकथा या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: नमस्कार. गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मनोहर पारीकर यांच्या हस्ते आणि श्रद्धा कपूर यांच्या उपस्थितीत प्रकाशित झालेल्या मराठी साहित्य आणि चित्रपटकथा यांची शतकी वाटचाल या प्रवीण महाजन यांच्या ग्रंथाचे 656 पानांचं पुस्तक आहे. ते वाचायला 1 महिना लागेल असं मला वाटलं होतं, पण तो ग्रंथ हातात आला आणि तहानभूक हरपून मी वाचून काढला. संपूर्ण जगातच सिनेमा बघायला आवडत नाही किंवा सिनेमाचं वेड नाही अशी व्यक्ती विरळच असते. जनमानसात, गप्पांमध्ये, करमणुकीत, समाज परिवर्तनात सिनेमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोष्टी सांगणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना, पाहणाऱ्यांना सिनेमा आकर्षित करतो. या पुस्तकाच्या सुरुवातीला तुझ्या स्वरांवर जगुनी वेचिले हे अमृत कण, तू ईश्वराचे प्रतिरूप, तू आनंद घन अशा शब्दात लता दीती मंगेशकरांचं लेखकाने वर्णन केलं आहे. खरं सांगायचं तर हे पुस्तक म्हणजे इतिहासातील दुर्मिळ फोटोंचा एक संग्रह देखील म्हणायला हरकत नाही. पहिला भारतीय मूक चित्रपट राजा हरिश्चंद्र हा होता. भारतीय चित्रपटाचे श्रेय दादासाहेब फाळके यांना जातं. पहिला भारतीय बोलपट आलमारा होता. चित्रपटाचे प्रधान घटक अनेक असतात. निर्माता, दिग्दर्शक, अभिनयकर्ते, गीतकार, संवाद, लेखक, संकलक, संगीतकार, छायाचित्रकार, वितरक, प्रेक्षक, समीक्षक असे अनेक घटक आहेत. यशस्वी सिनेमाचा मूळ आधार मात्र चित्रपटकथा हाच असतो. ऐतिहासिक आणि शास्त्रीय सत्य या पुस्तकात लेखकाने बरीच सांगितली आहेत. लेखकाने चित्रपटकथा, नाटक, नभोनाट्य, दूरदर्शन शृंखला या विविध साहित्य प्रकारांची तुलना केली आहे. मराठी मूळ चित्रपटकथेचे मूल्यांकन करताना अयोध्येचा राजा ते अस्तित्व या प्रवासातील आचार्य अत्रे, वि स खांडेकर, ग दि माडगुळकर, विजय तेंडुलकर, पु ल देशपांडे, रणजित देसाई यांच्यासारखे दिग्गज लेखकाचे चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल योग्य रीतीने केलेले प्रतिपादन आहे. या स्वतंत्र प्रकरणात 15 चित्रपटकथा प्रातिनिधिक म्हणून घेतले आहे, ज्यातील अयोध्येचा राजा, नवरदेव, प्रतापगड, सामना, नॉट ओनली मिसेस राऊत, ऐका दाजीबा, देवता, शेजारी, सीता स्वयंवर, गुळाचा गणपती, सवाल माझा ऐका, एक गाव बारा भानगडी, सोंगाड्या, माफीचा साक्षीदार, अस्तित्व हे प्रमुख आहेत. खास असा आनंद म्हणजे सर्व चित्रपटांच्या कथांचा सारांश आणि त्यावरील दिग्दर्शकीय संस्कारांचा अभ्यास यात उल्लेखलेला आहे. व्ही शांताराम, बालजी पेंढारकर, मास्टर विनायक, राजा परांजपे, अनंत माने, राजदत्त, दादा कोंडके, जब्बार पटेल, अमोल पालेकर, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर, मृणालताई कुलकर्णी यांनी दिग्दर्शक म्हणून केलेल्या मेहनतीचा उल्लेख आहे. 7व्या प्रकरणात 3 भारतीय चित्रपटकथा, हिंदीमधील शोले, बंगालीमधील अपूर संसार, मल्याळीमधील स्वयंवरम या 3 चित्रपटकथांचा अभ्यास आहे. विदेशी चित्रपटकथेत गॉन विथ द विंड इंग्रजी, टर्टल कॅन फ्लाय खुर्दिश आणि रोशोमन जपानी, बायसिकल थीव्स इटालियन या चित्रपटकथांचा आढावा देखील घेतला आहे. त्या त्या शतकातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त माध्यम म्हणजे चित्रपट होय. 1953 श्यामची आई, 2003 श्वास, 2011 देऊळ या चित्रपटकथेवर आधारित चित्रपटांना राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. मराठी चित्रपट तमाशा, फड, गावची पाटिलकी, माझघर, अंगण यातून पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती करत आहे. मराठी चित्रपटकथेबद्दलचं हे

0: पुस्तक पुणे विद्यापीठाने कला व ललित कला या विभागात अभ्यासक्रमासाठी घेतलं आहे. वाचक हो, सिनेमा आवडतो ना, मग हे पुस्तक जरूर वाचा. धन्यवाद.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर प्रवीण महाजन यांच्या मराठी साहित्य आणि चित्रपटकथा या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पालेभाज्यांमध्ये मेथी ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांची आवडती अशी भाजी आहे. मेथीची हिरवी पानं आणि कोवळ्या फांद्या भाजीसाठी वापरतात. मेथीच्या बियांचा उपयोग मसाल्यामध्ये केला जातो. महाराष्ट्रात बहुतेक सर्व जिल्ह्यातून मेथीची लागवड केली जाते. मेथीचे कसुरी मेथी आणि नेहमीची मेथी असे प्रकार आहेत. मेथीच्या पुसा सिलेक्शन आणि मेथी नंबर 47 या सुधारित जाती आहेत. याशिवाय पुसा अर्ली बंचिंग ही सुद्धा चांगली जात आहे. मेथी हे थंड हवामानातील पीक असलं तरी महाराष्ट्रातील हवामानात त्याची लागवड दोनही हंगामात केली जाते. या भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी टप्प्याटप्प्यानं पेरणी केली जाते. रब्बी हंगामातील लागवड सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये करतात. मेथीला मध्यम ते कसदार जमीन चांगली मानवते, मात्र पाण्याचा निचरा उत्तम असला पाहिजे. लागवडीसाठी 3x2 मीटर किंवा योग्य आकाराचे सपाट वाफे करून त्यामध्ये फोकून किंवा 20 ते 25 सेंटीमीटर अंतरावर ओळीतून पेरतात. मेथीचं हेक्टरी 25 ते 30 किलो बी लागतं. पेरणीनंतर 15 दिवसांनी खुरपणी करून प्रत्येक वाफ्याला 50 ग्रॅम युरिया देऊन लगेच पाणी द्यावं. पेरणीनंतर सुरुवातीच्या काळात तण काढून रान स्वच्छ ठेवावं. कोवळी आणि लुसलुशीत भाजी मिळण्यासाठी पाण्याच्या पाळ्या 4 ते 6 दिवसाच्या अंतरानं नियमित द्याव्या. पेरणीनंतर 20व्या आणि 25व्या दिवशी 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम युरिया मिसळून पिकावर फवारणी केली तर मेथीचं उत्पादन आणि प्रत वाढते. बी पेरल्यानंतर 30 ते 35 दिवसांमध्ये मेथी काढणीला येते. संपूर्ण रोपटं मुळापासून उपटून किंवा जमिनीलगत कापून काढतात. मेथीची पानं तजेलदार असताना आणि फुलं येण्यापूर्वी काढणी करावी. मेथीचं उत्पादन सर्वसाधारणपणे हेक्टरी 7 ते 8 टन इतकं मिळू शकतं.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार. मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 25 सितंबर तक टोल फ्री नंबर 1800-11-7800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात.

0: कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मधुमेहातील आहार, याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश असला पाहिजे?
2: तर सुपर फूड्स आपण जसं व्यक्तींसाठी वापरतो की सुपरमॅन, की त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्वालिटीज आहेत आणि खूप जास्त शक्ती आहे, तर तो सुपरमॅन. तसं सुपर फूड्स ह्यांना म्हणतात की ज्याच्यामध्ये खूप जास्त क्वालिटीज आहेत. तर डायबिटीससाठी आपण कन्सिडर केलं तर प्रोटीन्स हे सुपर फूड आहेत. मग त्याच्यासाठी मी असं एखादा पदार्थ आपण म्हणू शकत नाही की हा सुपर फूड आहे, कारण सगळ्याच पदार्थांमध्ये ते क्वालिटीज असतात. सुपर फूड्स आहारात घेण्यापेक्षा डायबिटीस लोकांनी ते कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅटचा बॅलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. सुपर फूड्सपेक्षा ना फंक्शनल फूड फार महत्वाचे आहेत. फंक्शनल फूड्स म्हणजे काय असतात? तर जसं आपण म्हटलं की सुपर फूड्स म्हणजे खूप सारे क्वालिटीज असलेलं, तसं फंक्शनल फूड्समध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात. म्हणजे ते पदार्थ जे आहेत हे डायबिटीसवर जसं औषधं ऍक्ट करतात ना, त्या पद्धतीने औषधी गुण देतात. तर डायबिटीससाठी त्याच्यामध्ये मेथी दाणे आले, कारलं आलं, आवळा आला, दालचिनी पावडर आली, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फंक्शनल फूड्स आहेत डायबिटीससाठी. मिलेट्सचा वापर करताना तुम्ही दिवसभरातनं एखाद्या वेळेस तुम्ही ते घेऊ शकता किंवा दोन्ही वेळा घेऊ शकता, डिपेंडिंग ऑन की तुम्हाला ग्लूटन सेन्सिटिव्हिटी आहे का. तुमच्यामध्ये जर का ग्लूटन इंटॉलरन्स असेल तर तुम्ही पूर्ण वेळ प्रत्येक वेळी तुम्ही मिलेट्सच खाण्यामध्ये, म्हणजे तृणधान्य खाण्यामध्ये घेतली तर चालतात. पण जर का तुम्हाला ग्लूटन इंटॉलरन्स नसेल तर तुम्ही गहू देखील खाण्यामध्ये ठेवलं तर चालतं. पण गहू असू दे किंवा कोणतंही धान्य असू दे, हे आपल्याला चालतंय म्हणून तो पदार्थ खूप जास्त खाणं, म्हणजे डायबिटीस लोक मेन चूक काय करतात मी सांगते तुम्हाला, की ते मला साखर चालत नाही म्हणून ते चहाचा साखर बंद करतात, पण ते गुळ घालायला सुरू करतात. पण साखर आणि गुळामधून आपल्याला तेवढीच ग्लुकोज मिळत असते, त्यामुळे ते केल्यामुळे तुमच्या डायबिटीसमध्ये काय किंवा ब्लड शुगर लेवल्स कमी करण्यात काही फरक पडत नाही. मग त्यांना काय वाटतं की ठराविक गोष्टी साखर वाढवणाऱ्या आहेत माझ्या रक्तातल्या आणि त्या मला बंद करायच्यात. जसं की भात आला, साखर आली, गूळ आला, मध आला, तसंच जी साखर आपल्याला मिळते ती फक्त या सगळ्या गोष्टींमधून मिळत नाही तर ती बऱ्याच गोष्टींमधून मिळते. सगळी धान्य जी असतात ती शेवटी ना त्याचं ग्लुकोजमध्येच रुपांतर होतं, आपल्याला ती मिळते. मग ते ह्या गोष्टी अवॉइड करतात. पण गहू असेल, जसं तुम्ही मिलेट्स म्हणाला, तर ते मिलेट्स असतील, दूध असेल, फळं असतील, हे खूप जास्त प्रमाणात खातात. मग त्याने मिळणारी साखर ती खूप जास्त होऊन तुमचं ब्लड शुगर कंट्रोलमध्ये मग राहत नाही. त्यामुळे मिलेट्सचा जरी तुम्ही वापर केला, चांगली गोष्ट आहे ती, पण तिचा वापर सुद्धा फार प्रमाणात करायला पाहिजे. म्हणजे दिवसातून एकदा, ते पण किती, तर आपली बशी जी असते बशीच्या साईजची एक भाकरी किंवा दीड भाकरी.
0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण मधुमेहातील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज

0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अशफाक अत्तार यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील जलसंपत्तीचा महत्त्वाचा आधार असलेल्या चांदोली धरणाची माहिती जाणून घेणार आहोत. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात वारणा नदीवर उभारलेलं चांदोली धरण हे या परिसरातील एक महत्त्वपूर्ण जलस्रोत आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेलं हे धरण केवळ पाणीसाठ्यासाठीच नाही तर पर्यावरण, शेती आणि पर्यटन या तिन्ही दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या धरणाचं बांधकाम 20व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्ण झालं. वारणा खोऱ्यातील पाणी अडवून शेतीसाठी शाश्वत सिंचन व्यवस्था निर्माण करणं

0: हा या धरणामागचा मुख्य उद्देश होता. आज या धरणामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा होतो आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली आहे. पावसाळ्यात चांदोली धरण परिसराचं रूप अतिशय मनमोहक दिसतं. सह्याद्रीच्या डोंगर रांगांवरून वाहणारे धबधबे, हिरवीगार झाडी आणि दाट धुके यामुळे हा परिसर जणू स्वर्गभूमीच वाटतो. धरणाच्या विस्तीर्ण जलाशयात आकाशाचं प्रतिबिंब दिसतं आणि निसर्गप्रेमींसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरतो. चांदोली धरण हे केवळ जलसाठा नाही, तर ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या परिसरात घनदाट जंगल असल्यामुळे येथे विविध वन्यजीवांचं अस्तित्व आढळतं. बिबट्या, गवा, सांबर, अस्वल आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती येथे मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यामुळे हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीनेही अत्यंत समृद्ध आहे. या धरणाच्या जलाशयामुळे परिसरातील हवामानावरही सकारात्मक परिणाम होतो. पर्जन्यमानाचे संतुलन राखण्यात आणि भूजल पातळी वाढवण्यात या धरणाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्याही काही प्रमाणात दूर झाली आहे. चांदोली धरणाची साठवण क्षमता ही 34.40 TMC इतकी आहे. धरणाच्या बांधकामापासून 2015 अपवाद सोडला तर धरण दरवर्षी 100% भरले आहे. येथील पावसाचं प्रमाण हे 3 ते 5 हजार मिलीमीटर इतकं आहे. अलीकडच्या काळात चांदोली धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीनेही लोकप्रिय होत आहे. शांत वातावरण, निसर्ग सौंदर्य आणि डोंगर रांगांचा विहंगम देखावा यामुळे अनेक पर्यटक येथे भेट देतात. मात्र हा परिसर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील क्षेत्रात असल्यामुळे येथे वन विभागाचे नियम काटेकोर पाळणे आवश्यक आहे. स्थानिक ग्रामस्थांचे जीवनही या धरणाशी घट्ट जोडलेलं आहे. मासेमारी, शेती आणि पर्यटन सेवा यामधून अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो. त्यामुळे हे धरण केवळ पाण्याचा स्रोत नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ ठरलं आहे. निसर्ग, विकास आणि वन्यजीव संवर्धन यांचा सुंदर संगम असलेलं चांदोली धरण हे पश्चिम महाराष्ट्राच्या प्रगतीचं एक महत्त्वाचं प्रतीक आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

अश्विनी मोरघाडे यांनी गायलेला राग गौड मल्हार आत्तापण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ माधव मोडक यांनी आणि हार्मोनियमची साथ मकरंद खरविंदकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 3 वाजता आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई अमिता बड़े प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर। शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही। आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोगानं एकमतानं घेतलं असल्याचा आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक। इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच। राज्यात दुष्काळ सदृश्य स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्र्यांनी आज धाराशिव तालुक्यातील करजखेडा शिवारातील पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावांची पाहणी केली। पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे। पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा आणि शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या नुकसान भरपाई देण्याचे आदेश तात्काळ देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल। कर्जमाफीची

0: प्रक्रियाही सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी लातूर विमानतळावर बातमीदारांना सांगितलं.
1: सरकारने दुष्काळ अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे, उपाययोजनांची सुरुवात देखील केलेली आहे आणि निश्चितपणे शासन अशा गंभीर काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. शेतकऱ्यांना मदत तर आम्ही करणारच आहोत, सोबत आमची कर्जमाफी देखील चाललेली आहे, तेही आम्ही कुठेही बंद करणार नाही आहे. जो काही त्याच्याकरता अतिरिक्त निधी लागतोय त्याचेही साधन आम्ही गोळा करतो आहोत, त्यामुळे कुठे निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. पिण्याचं पाणी असेल, जनावरांचा चारा असेल, या सगळ्या गोष्टी या योग्य पद्धतीने करण्याचं नियोजन आम्ही केलं आहे.
0: शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील जाऊ इथलं दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली, तसंच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली. राज्य सरकारनं अद्याप दुष्काळग्रस्त तालुक्यांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही, मात्र समाज माध्यमांवर प्रसारित होणारी दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी बनावट आहे, शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केलं आहे. जिल्ह्यात दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत शासकीय माहितीशिवाय कोणत्याही यादीवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं आहे. 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. आयुर्वेद जीवनशैली संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, पुरेशी झोप, योग आणि निसर्गाशी सुसंवाद याद्वारे निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केलं. नागपुरात ते आज 11व्या आयुर्वेद दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे. आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा आणि केंद्रीय आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषदेचे महासंचालक प्राध्यापक रविनारायण आचार्य यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत भारताला आत्मनिर्भर करण्याच्या प्रवासातल्या मेक इन इंडियाबद्दल.
2: औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच देशात अग्रणी स्थान पटकावलं आहे. उद्योगांसाठी परवाने प्रक्रिया सुटसुटीत केल्यानं राज्यात उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनातला 14-15% वाटा महाराष्ट्राचा आहे, तर निर्यातीत सुमारे 25% योगदान महाराष्ट्राचं आहे. राज्यात स्टार्टअप तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची संख्याही लक्षणीय आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, पुण्याजवळ रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबई इत्यादी ठिकाणी तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या वसाहती उभारल्या गेल्या आहेत. पेट्रोकेमिकल्स, वाहन, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं, सेमीकंडक्टर अशा विविध उत्पादनांमध्ये व्यवसाय सुलभतेमुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. त्याशिवाय दळणवळणाच्या सुविधा, बंदर आणि रस्ते विकासालाही प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवल्या जात आहेत.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचं रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊन आयोग निर्णय घेतो, असं आयोगानं प्रसिद्धी केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहितीसाठ्याच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनेच घेतले गेल्याचा खुलासाही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज 4थ्या दिवशी भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणाज धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्ये आज झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या जयमिना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलं आहे. नेमबाजीत मनू भाकर हिनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. जलतरणात बेनिस्टिन बेनेडिक्टन यानं पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. आज दुपारी अंतिम फेरी होणार आहे. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने 6:52.84 अशी वेळ नोंदवली. ही अंतिम फेरी उद्या होणार आहे. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. कयाकिंगमध्येही भारताच्या पुरुष कयाक 4 संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. वुशूमध्ये आज दुपारी महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताच्या रोशिबिना देवी हिचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडूसोबत होईल. या प्रकारातलं भारताचं पदक आधीच निश्चित झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या सांघिक स्केट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणाज रायझा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेचा देशाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनीही पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय भारत निवडणूक आयोग एकमतानं घेतले असल्याचं निवडणूक आयोग अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानूनं पटकावलं रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्ससह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजची आमची दुसरी सभा सुरू होते. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या दुष्काळ स्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यानं शेतकऱ्यांना सरकार सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी लातूरमध्ये बातमीदारांना सांगितलं. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातल्या प्रत्येकाला दर्जेदार परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारत निवडणूक आयोगात अंतिम निर्णय घेताना सर्व आक्षेप विचारात घेऊनच निर्णय घेतला जात असल्याचं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतल्याचं वृत्त प्रसारमाध्यमात आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये 299 अंकांची वाढ झाली आणि तो 74,828 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 117 अंकांची वाढ नोंदवत दिवस अखेर 23,447 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5:02 झालेली आहेत. नाद ब्रह्म ह्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया आदित्य खांडवे यांचं शास्त्रीय गायन राग मीरा मल्हार. विलंबित झपतालातील बंदिशीचे बोल आहेत तुम घनसे. द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत लागर हो मन सद्गुरु चरण. यांना तबला साथ माधव मोडक यांनी केलेली आहे तर हार्मोनियम साथ राजीव तांबे यांची आहे. ऐकूया राग मीरा मल्हार, कलाकार आदित्य खांडवे. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची.

आदित्य खांडवे यांनी गायलेला राग मीरा मल्हार आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ माधव मोडक, हार्मोनियम साथ राजीव तांबे यांनी केली होती. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:31 होत आहेत. युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युवा आणि कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा याविषयी ज्येष्ठ उद्योजक प्रवीण ओसवाल यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युवावाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजकाल प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन ही भरपूर प्रमाणात वाढताना आपण पाहतो, मग ती करिअरमध्ये असो वा उद्योग क्षेत्रात. आजकाल करिअर आणि उद्योग क्षेत्र हे खूप व्हास्ट होत आहे. आपल्यासारख्या युवक मित्रांना कधी कधी नेमकं कोणतं क्षेत्र निवडावे, उद्योग कसा करावा, त्यासाठी काय करायला हवे यांसारखे असंख्य प्रश्न पडतात. जर आपण एखादे उद्योग क्षेत्र निवडून त्यात आपली प्रगती आपल्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर आपल्याला नैराश्यही येते. पण मित्रांनो, आपण जर का उत्तम असे करिअर आणि उद्योग क्षेत्राचा करेक्ट ट्रॅक निवडला आणि हे करत असताना आपल्याला चांगला गायडन्सही मिळाला तर आपले करिअर आणि उद्योग यात खूप प्रगती होईल. तर मित्रांनो, आज आपण आपल्या युवावाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात जाणून घेणार आहोत युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्र

0: करण्याच्या अपेक्षा यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रवीण ओसवाल सर. हे फार्मास्युटिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील 32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले व्यावसायिक आहेत. त्यांनी डिप्लोमा इंजिनियर म्हणून सुरुवात करून नोकरी करत असतानाच त्यांनी बीई इलेक्ट्रिकल आणि त्यानंतर एक्झिक्युटिव्ह एमबीए हे शिक्षण पूर्ण केले. आपल्या 32 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी नामांकित कंपन्यांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. पुणे, मुंबई, गोवा आणि बँगलोर यांसह विविध ठिकाणी त्यांनी एपीआय, ओएसडी आणि R&D फॅसिलिटीज संदर्भातील प्रकल्पांवर काम केले. सस्टेनेबिलिटी, नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी डेव्हलपमेंट, ऑपरेशनल कॉस्ट रिडक्शन आणि मोठ्या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्लॅटिनम अवॉर्ड, गोल्ड अवॉर्ड्स आणि MD स्पेशल अवॉर्ड्स अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. जपान, इंडोनेशिया, चीन, फ्रान्स, इटली, इजिप्त, व्हिएतनाम, अमेरिका, स्वित्झर्लंड, UAE आदी अनेक देशांमध्ये त्यांनी प्रकल्प, ऑडिट्स, कॅपिटल प्रोजेक्ट्स आणि इंजिनिअरिंग डिलिव्हरेबल्स संदर्भात काम केले आहे. व्यावसायिक क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत ते पूजन चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन आहेत. या संस्थेमार्फत वंचित आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना वैद्यकीय आणि शैक्षणिक मदत करण्याचे कार्य केले जाते. प्रवीण सर, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: प्रवीण सर, युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा हा खूप महत्वाचा विषय आहे. शैक्षणिक पात्रता आणि प्रत्यक्ष उद्योगाचा अनुभव यात अंतर दिसते. तर इंडस्ट्री रेडी होण्यासाठी तरुणांनी काय करायला हवे?
1: जेव्हा आपण डिग्री घेतो तेव्हा आपल्याला एक थेरॉटिकल नॉलेज मिळालेलं असतं.
0: हो सर.
1: आणि आपण जेव्हा युनिव्हर्सिटीमधनं ते थेरॉटिकल नॉलेज किंवा ती डिग्री घेऊन आपण बाहेर पडतो त्यावेळेला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते की आपल्याला त्या नॉलेजचा आपल्याला प्रॅक्टिकली उपयोग करायचा आहे. हा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे इंडस्ट्रीयल रेडीनेस. असं म्हणतात की जेव्हा 1 टन एफर्ट्स इज रिक्वायर्ड टू अक्वायर नॉलेज, 4 टन एफर्ट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय दॅट नॉलेज.
0: ओके.
1: तर या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत की इंडस्ट्रीयल रेडीनेस होण्यासाठी आपण कॉलेजमध्ये असताना जे काही प्रोजेक्ट केले आहेत किंवा आपण कुठे इंटर्नशिप केली आहे किंवा आपण इंडस्ट्रीयल एक्सपोजर घेतलं आहे या गोष्टीकडे आपण त्याच वेळेला जर गांभीर्याने बघितलं. इंटर्नशिप करत असताना आपण त्या कंपनीमध्ये किती वेळा व्हिजिट केली? फक्त सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आपण इंटर्नशिप करत असू तर ते चुकीचं आहे. पण आपण जर ते इंटर्नशिप करत असताना त्या कंपनीमध्ये व्हिजिट केली, तिथले वेगवेगळी डिपार्टमेंट असतात, क्वालिटी कंट्रोल असतं, प्रोडक्शन असतं, मार्केटिंग असतं, HR डिपार्टमेंट असतं, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असतं, ह्या डिपार्टमेंटचं काम कसं चालतं हे आपण जरा जवळून अनुभवलं तर आपल्याला त्या गोष्टीचा जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये ऍक्च्युअल काम करायला जातो तेव्हा त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. आपण कॉलेजमध्ये असताना डिग्री घेताना आपले काही रिलेटिव्ह असतात, त्यांच्या काही इंडस्ट्रीज असतात किंवा ते कुठेतरी काम करत असतात, तर आपल्याला संधी मिळेल तेव्हा आपण त्या इंडस्ट्रीला व्हिजिट दिली पाहिजे. मग तिथे प्रोडक्शन कसं होतं, त्यांच्या सिस्टीम्स कशा आहेत, हे जर थोडा जरी आपण अनुभव घेतला तरी आपण जेव्हा आपण डिग्री पूर्ण करू आणि आपण जेव्हा इंडस्ट्रीमध्ये जाऊ तेव्हा त्याचा आपल्याला नक्की उपयोग होईल आणि आपण इंडस्ट्रीयल रेडीनेस साठी तयार होऊ.
0: प्रवीण सर, पहिला जॉब म्हटल्यावर आपल्या समोर उभा राहतो तो म्हणजे आपला रिझ्यूम आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचा तो म्हणजे इंटरव्ह्यू. तर त्यांच्या प्रिपरेशन साठी काय काय करायला पाहिजे?
1: रिझ्यूम म्हणजे एक डॉक्युमेंट असतं जे आपल्या प्रोफेशनल करिअरची सुरुवात करू शकतं. आपल्या पहिल्या जॉबसाठी ते फार इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतं. पण काही लोक जेव्हा तो रिझ्यूमे बनवतात तेव्हा तो फार मोठा बनवतात. तर ऍक्च्युली माझा असा विचार आहे की हा रिझ्यूम एकदम शॉर्ट असायला पाहिजे. त्या रिझ्यूमे मध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुम्ही काही एक्सपिरियन्स जो काही घेतला, इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स आहे, काही प्रोजेक्ट काही केलेले आहेत, ह्या गोष्टी त्यात नमूद केल्या पाहिजेत. तुम्ही त्या रिझ्यूमे मध्ये काही रेफरन्सेस द्या. ते 2 किंवा 3 जर रेफरन्सेस दिले जे इंडस्ट्रीशी रिलेटेड आहेत तो जेव्हा कोणी इंटरव्ह्युअर जेव्हा तो रिझ्यूमे बघेल तेव्हा तो कनेक्ट होईल तुमच्या बरोबर, कारण त्याला असं वाटेल की तुम्ही त्या इंडस्ट्रीशी रिलेटेड आहात. त्यामुळे त्या रेफरन्सचा पण तुम्हाला चांगला फायदा होईल. पण रेफरन्स देताना एक काळजी घ्या की ते रेफरन्सेस तुमच्या ओळखीचे असायला पाहिजेत. कुणाचाही रेफरन्स देऊ नका. जे रेफरन्स आहेत उद्या जर संपदा कंपनीने त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन केलं तर त्यांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे, नाहीतर हा कोण आहे असा हा प्रश्न येऊ नये.
0: हो सर.
1: तर फर्स्ट इंटरव्ह्यूची तयारी करताना आपण आजच्या युवकांना विचारू शकतो की तुम्ही जेव्हा फर्स्ट इंटरव्ह्यूला जाल त्या कंपनीमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहात त्या कंपनीचे काय प्रॉडक्ट्स आहेत, त्यांचं ऑफिस कुठे आहे, त्यांचं बेसिक बिझनेस मॉडेल कसं आहे, ह्या गोष्टीची थोडीशी माहिती करून घ्या.
0: बरोबर.
1: ती जर माहिती करून घेतली तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की त्या कंपनीमध्ये काय

0: काय सिस्टीम्स आहेत याची तुम्हाला आधीच कल्पना असेल. इंटरव्ह्यू देताना तुम्ही जो रिझ्युमे दिला आहे, तुम्ही जी काही प्रोजेक्ट त्याच्याबद्दल लिहिला आहे त्याबद्दल इंटरव्ह्यू तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो. तर ते 4-5 प्रश्न जे विचारतील तुम्हाला त्याची उत्तरं देता आली पाहिजेत, कारण तो प्रोजेक्ट तर तुम्ही स्वतः केलेला आहे. फक्त मार्क मिळवण्यासाठी न करता त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही तुमचं व्हॅल्यू ॲडिशन केलेलं आहे, तर डेफिनेटली तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. आणि तुम्ही जर त्या प्रश्नांची उत्तरं दिली तर तुमचा इंटरव्ह्यू घेतो आहे त्याला कॉन्फिडन्स येईल तुमच्याबद्दल आणि तुम्हाला तिथे जॉब मिळण्याची शक्यता खूप वाढेल.
1: रिझ्यूम आणि इंटरव्ह्यू म्हटल्यावरती पहिले लोक कॉन्फिडन्सच चेक करतात इंटरव्ह्यूवर, तर तो असणं खूप गरजेचं आहे आणि त्या कंपनीची माहिती पण असणं खूप गरजेचं आहे.
0: बरोबर. आणि एक गोष्ट मी ऍड करेल यात की तुमचं इंग्लिश खूप चांगलंच असलं पाहिजे असं काही नाही. फ्लुएंट इंग्लिश नसेल तरी चालेल, पण तुम्हाला तुमचे विचार स्पष्टपणे मांडता आले पाहिजेत. तुम्ही जे काही बोलता आहात ते स्पष्टपणे जर तुम्ही मांडू शकलात तर डेफिनेटली तो समोरच्या माणसाला इम्प्रेस करेल.
1: नक्कीच.
0: आणि जेव्हा एखादी इंटरव्ह्युअर तुम्हाला प्रश्न विचारतो किंवा तो तुम्हाला अपॉर्च्युनिटीज देतो की तुम्हाला काही विचारायचं आहे का, ती अपॉर्च्युनिटी मध्ये तुम्ही त्यांना विचारू शकता. पण जे काही तुम्ही त्यांना प्रश्न विचाराल त्या कंपनीच्या संदर्भात असतील ते फार रिलेव्हंट असायला पाहिजे. तर तुम्ही फ्रेशर म्हणून जर इंटरव्ह्यू साठी गेलात तर तुम्ही त्यांना जास्तीत जास्त विचारू शकता की सर तुमचं आणखीन कुठे ऑफिस आहे का, किंवा मला हा कोर्स करायला तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी मिळेल का. तुम्ही पर्यंतच लिमिट ठेवला तर तुमचे चान्सेस नक्की वाढतील आणि तुम्हाला फर्स्ट जॉब लगेच मिळू शकेल.
1: सर, आजच्या काळात टेक्निकल स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स यापैकी काय महत्वाचं आहे, त्याचा बॅलन्स कसा साधायला हवा, आणि डिग्रीपेक्षा स्किल्स इम्पॉर्टंट आहे असं म्हटलं जातं सारखं, तर उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने हे कितपत खरं आहे?
0: तर बेसिकली जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाता तेव्हा कॉलेजमध्ये तुम्हाला टेक्निकल स्किल मिळतं. ते टेक्निकल स्किल तुम्हाला त्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी फार इम्पॉर्टंट असतं. फार्मा कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही एखादी बी फार्मची डिग्री एम फार्मची डिग्री घेऊन तुम्ही जाता तेव्हा तुमच्याकडे मेडिसिन्स कसे करायचे याच्याबद्दल नॉलेज असतं. फक्त ते नॉलेज तुम्हाला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अजून तो एक्सपिरियन्स आलेला नाहीये. त्यामुळं डिग्री डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जे नॉलेज आहे टेक्निकल आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्या नॉलेजच्या भरोशावरतीच तुम्ही त्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकता. पण फक्त टेक्निकल कॉम्पिटन्सी ही सफिशियंट नाहीये. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर टेक्निकल कॉम्पिटन्सी फक्त असणं दॅट विल बी नॉट बी सफिशियंट. मग त्यासाठी तुम्हाला सॉफ्ट स्किल डेव्हलप करायला पाहिजे. समजा दोन इंजिनियर आहेत, एकाकडे टेक्निकल कॉम्पिटन्सी आहे, एकाकडे टेक्निकल कॉम्पिटन्सी प्लस सॉफ्ट स्किल आहे, तर कंपनी डेफिनेटली सेकंड माणूस जो आहे ज्याच्याकडे सॉफ्ट स्किल डेव्हलप ऑलरेडी झालेले आहेत तर त्या माणसालाच प्रेफरन्स देईल. आता हे सॉफ्ट स्किल म्हणजे काय? तर लीडरशिप क्वालिटी, टीम वर्क, तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करू शकता, तुमचं प्रेझेंटेशन स्किल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अटिट्यूड, ह्या गोष्टी सगळ्या सॉफ्ट स्किल मध्ये येतात. तुम्ही नुसतं टेक्निकल कॉम्पिटन्सी असून फायदा नाही, तुम्हाला टेक्निकल कॉम्पिटन्सी आणि सॉफ्ट स्किल ह्याचा मेळ घालता आला पाहिजे.
1: बरोबर सर.
0: डेफिनेटली डिग्री फार इम्पॉर्टंट आहे. डिग्री असल्याशिवाय तुम्हाला कुठेही कुठल्याही कंपनीमध्ये सुरुवात होणार नाही तुमची. आता डिग्री वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत, कुठल्या डिप्लोमा आहेत, कुणी डिग्री आहेत, कुणी मास्टर केलेले आहेत, कुणी पीएचडी केलेले आहेत. तर आता ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन केलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्या कंपनीमध्ये अपॉर्च्युनिटी मिळू शकते.
1: बरोबर.
0: पण ही अपॉर्च्युनिटी फक्त सुरुवातीला असते, त्या कंपनीमध्ये एंट्रन्स घेण्यासाठी असते, त्या पोझिशनसाठी असते. पण त्या पोझिशनमध्ये तुम्ही एकदा त्या पोझिशनमध्ये आलात किंवा त्या कंपनीमध्ये तुम्ही प्रवेश केला आणि तुमच्याकडे जर पुढे स्किल नसतील तर त्या डिग्रीचा काही उपयोग होत नाही. कदाचित असं होऊ शकतं की तुम्ही पीएचडी आहात पण तुम्हाला लोकांची टीम मॅनेज करता येत नाही, तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम्स तुम्हाला एक्सप्लेन करता येत नाही, तर मग तुम्हाला तुमच्या जॉबला रिस्क क्रिएट होऊ शकते. पण सेकंडचं एक्झाम्पल असं घेतलं की कुणी पीएचडी आहे केलेला आहे आणि त्याच्याकडे व्यवस्थित सॉफ्ट स्किल आहे, तो आपल्या टीमकडनं काम करून घेऊ शकतो, त्याला तो कंपनीच्या सक्सेसमध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकतो, तर अशा व्यक्तीला डेफिनेटली कंपनी हायर पोझिशनसाठी कन्सिडर करते कारण त्याच्याकडे स्किल पण आहे आणि डिग्री पण आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. फक्त डिग्री असणं काही उपयोगाचं नाही आणि डिग्री प्लस स्किल ह्याचा ताळमेळ आपल्याला साधायला पाहिजे.
1: नक्कीच सर. कामातली शिस्त, टाइम मॅनेजमेंट आणि प्रोफेशनल एथिक्स यांचे महत्व युवा व्यावसायिकांनी कसे समजून घ्यावे?
0: माझ्या मते करिअरमध्ये टॅलेंटपेक्षा आधी येते ती रिलायबिलिटी. कंपनीला असा प्रोफेशनल हवा असतो की त्याला एखादे काम दिले की हे काम वेळेत आणि योग्य पद्धतीने होईल असा विश्वास कंपनीला आला पाहिजे. तो जर विश्वास त्या मॅनेजमेंटला वाटला तर तुम्ही त्या कंपनीमध्ये सक्सेसफुल होऊ शकता. पण हे कसे होणार? त्यासाठी तुमच्याकडे डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन शिवाय कुठल्याच गोष्टी साध्य करता येत नाहीत. तुमच्याकडे टॅलेंट आहे पण डिसिप्लिन नाहीये तर कंपनी तुम्हाला फार वाव देणार नाही. आता टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय? फक्त ऑफिसवरती वेळेवर येणं म्हणजे टाइम मॅनेजमेंट आहे का?
1: नाही.
0: टाइम मॅनेजमेंट म्हणजे प्रायोरिटी ठरवणे, कमिटमेंट पूर्ण करणे, डेडलाईनचा आदर करणे. कारण कंपनीमध्ये एका

माणसाचं काम हे दुसऱ्या व्यक्तीच्या कामावरती अवलंबून असतं. एका डिपार्टमेंटशी बरेच डिपार्टमेंट कनेक्ट झालेले असतात. समजा मी माझं काम वेळेत केलं नाही किंवा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने केलं नाही तर बाकीच्या लोकांवरती त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. त्यामुळे ओव्हरऑल सगळ्याच कंपनीचं रिप्युटेशन खराब होऊ शकतं. त्यामुळे प्रायोरिटी कसं मॅनेज करता, तुम्ही काम व्यवस्थित कसं करता आणि तुम्ही किती रिलायबल आहात, कंपनीला हा विश्वास असणं फार गरजेचं आहे. फार्मास्युटिकल कंपनीमध्ये क्वालिटी डिपार्टमेंट असतं, सेफ्टी असतं, इंजिनिअरिंग असतं, डॉक्युमेंटेशन असतं. समजा तुम्ही एखादं मशीन्स क्रिएट केलं तर त्या मशीन्ससाठी लागणारे डॉक्युमेंटेशन कोणीतरी वेगळं बनवतं, त्यात

0: फार्मास्युटिकल कंपनीमध्ये क्वालिटी डिपार्टमेंट असतं, सेफ्टी असतं, इंजिनिअरिंग असतं, डॉक्युमेंटेशन असतं. समजा तुम्ही एखादं मशीन्स क्रिएट केलं तर त्या मशीन्ससाठी लागणारे डॉक्युमेंटेशन कोणीतरी वेगळं बनवतं, त्यात लागणाऱ्या सेफ्टीसाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात ते सेफ्टी डिपार्टमेंट बघतं. तर ह्या सगळ्या डिपार्टमेंटशी तुम्हाला रिलेट करता आलं पाहिजे आणि त्यांच्या डेडलाईन प्रमाणे तुम्हाला काम करता आलं पाहिजे. आता प्रोफेशनल एथिक्स म्हणजे काय, की आपण ट्रॅफिक सिग्नलवरती थांबलो आहोत, तिथे रेड सिग्नल लागला आहे, पण पोलीस नाहीये, कॅमेरा नाहीये, तरी तुम्ही तिथे उभे आहात, हा इथिकल पार्ट झाला. तसंच कंपनीमध्ये कोणी तुमचं काम बघत नाही आहेत पण तरीही तुम्ही काम व्यवस्थित करता आहात, हे प्रोफेशनल इथिक्स झालं. एखादं काम शॉर्टकट घेऊन लवकर करता येतं पण तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की हे योग्य आहे का, समजा ते योग्य आहे तरच तुम्ही ते काम करत आहात का. तर हे प्रोफेशनल इथिक्स फार इम्पॉर्टंट आहेत. कुठल्याही कामात शॉर्टकट घेऊ नका. तुम्हाला जे दिलेले काम आहे त्यात तुम्ही इथिकल वेने करण्याचा प्रयत्न करा, तर डेफिनेटली सक्सेस इज इन युअर बकेट.
1: येस सर, प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा आहे काम करताना.
0: करिअरमध्ये अनेक चुका होतात तुम्ही काम करत असताना, पण त्या चुका तुम्हाला कबूल करता आल्या पाहिजेत. त्यासाठी त्या चुकेचं रूटकॉज शोधता आलं पाहिजे आणि त्या परत करेक्ट करता आल्या पाहिजेत. हे ओपननेस जर तुम्ही दाखवलं तर तुम्ही नक्की कंपनीमध्ये सक्सेसच नाही पॉप्युलर पण व्हाल.
1: खरंय सर. प्रवीण सर, आजकाल आपल्याला माहिती आहे की कॉलेज थ्रू पण इंटर्नशिप्स, प्रोजेक्ट्स तसंच इंडस्ट्री एक्सपोजर वगैरे यांसारख्या गोष्टी होत असतात, तर यांचा फायदा विद्यार्थ्यांनी कसा घ्यावा?
0: कॉलेजमध्ये शिकताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की कॉलेज तुम्हाला व्हॉट आणि व्हाय शिकवतं पण इंडस्ट्रीज तुम्हाला शिकवतं हाऊ. जे नॉलेज तुम्ही मिळवलं आहे ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं हे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये शिकायला मिळतं. इंटर्नशिप करताना विद्यार्थ्यांनी फक्त सर्टिफिकेट मिळवणे हा त्यांचा हेतू असू नये. इंटर्नशिप करताना तुम्ही त्या कंपनीमध्ये ज्या सिस्टीम्स आहेत, ते वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत, ह्यांच्याबरोबर तुम्ही इंटरॅक्ट केलं पाहिजे, त्या लोकांना प्रश्न विचारले पाहिजेत. कुठलाही प्रश्न स्टुपिड नसतो, तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारलं तरच ते तुम्हाला माहिती येतील. नाहीतर इंटर्नशिपची मुलं फक्त कंपनीमध्ये येतात जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा येतात आणि त्यांचं कमिटमेंट त्या कामासाठी नसतं. तर त्यामुळे काय प्रॉब्लेम होतो की लोकही त्यांच्याकडे फारशा गांभीर्याने घेत नाहीत. पण तसं न करता तर तुम्ही तुमची इंटर्नशिप सिन्सिअरली केली, तुम्ही जो प्रोजेक्ट त्या कंपनीसाठी करता त्या कंपनीला समजा काही चॅलेंजेस असतील आणि तुम्हाला त्यात इंटरेस्ट असेल ते चॅलेंजेस सॉल्व्ह करण्यासाठी, तर तुम्ही ते जर प्रोजेक्ट केलं तर डेफिनेटली त्या कंपनीला पण त्याचा फायदा होईल, तुमचं रिप्युटेशन इम्प्रूव्ह होईल, तुम्हाला चार गोष्टी जास्त शिकायला मिळतील. जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम कराल तेव्हा ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. मी तर असं म्हणेल की इंटर्नशिप झाल्यानंतर सर्टिफिकेट घेऊन घरी जाताना प्रत्येकाने आपापलं सेल्फ असेसमेंट करावं की मी काय शिकलो, माझ्यात काय स्किल कमी आहेत, माझ्या कुठल्या स्किल मला इम्प्रूव्ह कराव्या लागतील, तरच त्या प्रोजेक्टचा इंटर्नशिपचा खरा फायदा त्या स्टुडंटला नक्की होईल.
1: अगदी खरं आहे सर. उद्योग क्षेत्रातल्या बदलत्या गरजा लक्षात घेता अपस्किलिंग आणि कंटिन्युअस लर्निंग किती गरजेचं आहे, तसंच AI, ऑटोमेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमुळे व्यावसायिकांकडून कोणत्या नव्या कौशल्यांची अपेक्षा निर्माण झाली?
0: आजच्या काळात मी डिग्री पूर्ण केली आणि माझे एज्युकेशन संपलं हा विचार फार धोकादायक आहे. माझ्या मते आज करिअरमध्ये फक्त एकच परमनंट स्किल आहे, ते म्हणजे लर्निंग. मला सांगण्याचं एकच आहे की लर्निंग हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तुमचं नॉलेज हे अपडेट ठेवावंच लागेल, कारण लर्निंग शिवाय तुम्ही कंपनीमध्ये टिकाव धरू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला जर तुमची ग्रोथ हवी असेल, तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये हायर पोझिशनवरती काम करायचं असेल, तर तुम्ही ह्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. ह्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ काढता आला पाहिजे आणि तुम्ही ह्या गोष्टी एक्झिक्यूट करू शकल्या पाहिजेत. माझ्या मते करिअरमध्ये फक्त एकच परमनंट स्किल आहे, लर्निंग इटसेल्फ. आज टेक्नॉलॉजी खूप वेगाने बदलत आहे, विशेषतः AI, ऑटोमेशन, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, डेटा अॅनालिटिक्स आणि इंडस्ट्री 4 मुळे इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची पद्धतच बदलली आहे. पण इथे एक महत्वाचा गैरसमज दूर केला पाहिजे. AI मुळे माणसांची गरज संपणार नाही, पण AI वापरू शकणारा प्रोफेशनल आणि AI वापरू न शकणारा प्रोफेशनल ह्यांच्यात मोठा फरक तयार होऊ शकतो. उद्याच्या तरुणाकडे टेक्निकल डोमेन नॉलेज सोबत डाटा समजण्याची क्षमता, डिजिटल टूल्स वापरण्याची तयारी आणि AI कडून मिळालेल्या इन्फॉर्मेशनचं क्रिटिकल इव्हॅल्युएशन करण्याची क्षमता ही असायला पाहिजे. आता फार्मास्युटिकल कंपनीमध्ये करणारा एक इंजिनियर आहे, तो फार्मास्युटिकलमध्ये मशीन्सचं काम करू शकतो, पण त्या मशीनचं काम करत असताना त्याला प्रोसेस पॅरामीटर माहिती असायला पाहिजेत, त्याला क्वालिटी रेग्युलेटरी नॉर्म्स माहिती असायला पाहिजेत. हे एक्सपेक्टेशन असणार आहे, कारण AI मुळे हे जे ट्रान्सफॉर्म होणार आहे त्यामुळे तुम्हाला मल्टी स्किल असणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे माझा असा मंत्र असेल की लर्न, अप्लाय, इम्प्रूव्ह अँड लर्न अगेन. शिका, चुका करा, त्या चुका परत सुधार करा आणि परत शिका.
1: वा, खूप छान सांगितलं सर. एंटरप्रेन्युअरल माइंड

0: सेट असलेल्या तरुणांकडे उद्योग क्षेत्र कसं पाहतं आणि आपल्या तरुणांमध्ये उद्योग क्षेत्राला जाणवणाऱ्या सर्वात मोठ्या उणेवा कोणत्या आहेत, त्या कशा दूर होतील याबद्दल काय सांगाल?
1: एंटरप्रेनरशिप माइंडसेट असलेल्या तरुणांकडे मी एकच सांगेल की प्रत्येक वेळेला बिझनेस चालू करणं म्हणजे एंटरप्रेनरशिप माइंडसेट नसणं. तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये काय अकाउंटेबिलिटी घेता, तुम्ही त्या कंपनीमध्ये किती प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून तुमची इमेज क्रिएट करता. कंपनीमध्ये एक प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही म्हणता की हा प्रॉब्लेम आहे, हा क्वालिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा सेफ्टीचा प्रॉब्लेम आहे किंवा इंजिनिअरिंगचा प्रॉब्लेम आहे, पण त्याच्यामध्ये हा माइंडसेट आहे, तो म्हणेल की हा प्रॉब्लेम आहे पण ह्याला सोल्युशन काय आहे, मी याला कसं सोल्युशन देऊ शकतो. ही जी अकाउंटेबिलिटी आहे, इंडस्ट्री त्याची कदर करते. इंडस्ट्रीमध्ये अशा लोकांना पुढे प्राधान्य मिळतं, त्यांना स्कोप दिला जातो आणि अशी जी लोक असतात तेच पुढे होऊन जेव्हा त्यांचा स्वतःचा बिझनेस क्रिएट करतात त्यावेळेला ते फार सक्सेसफुल बिझनेस करू शकतात, कारण त्यांच्यामध्ये ती इनबिल्ट क्वालिटी आलेली असते, त्यांनी स्वतःला त्या पद्धतीने ट्रेन केलेलं असतं. त्यामुळे हा माइंडसेट असणं फार इम्पॉर्टंट आहे. ह्या माइंडसेटने तुम्ही पुढे जाऊ शकता आणि इंडस्ट्री ह्या माइंडसेटला डेफिनेटली वाव देते. आणि असे जे माइंडसेटची लोक असतात, जी मुलं असतात, पुढे जाऊन स्वतःचा जेव्हा बिझनेस करते तेव्हा इंडस्ट्री स्वतःहून त्यांना सपोर्ट पण करते.
0: ग्रामीण आणि लहान शहरातल्या तरुणांनी मोठ्या उद्योगांमध्ये संधी मिळवण्यासाठी कुठल्या गोष्टींवर भर द्यावा, तसंच कंपन्या तरुण एम्प्लॉईज मध्ये अडॅप्टेबिलिटी आणि बदल स्वीकारण्याची क्षमता का शोधतात त्याबद्दल थोडं सांगाल का?
1: मी ग्रामीण आणि छोट्या शहरातील तरुणांना एक गोष्ट आवर्जून सांगेल, तुम्ही कोठून आलात यापेक्षा तुम्ही स्वतःला कुठे घेऊन जातात ते महत्वाचं आहे. आज टेक्नॉलॉजीमुळे लर्निंगची संधी शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही. इंटरनेट, ऑनलाईन कोर्सेस, यूट्यूब, डिजिटल लायब्ररीज, AI टूल्स आणि अनेक लर्निंग प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. त्यामुळे छोट्या शहरातील विद्यार्थ्यांनी विशेषतः इंग्लिश कम्युनिकेशन, डिजिटल लिटरसी, टेक्निकल स्किल्स आणि इंडस्ट्रीयल अवेअरनेस यावरती जास्त भर द्यावा. तुमचं इंग्लिश परफेक्ट नसेल तरी चालेल, पण तुमचा विचार तुम्हाला स्पष्टपणे मांडता आला पाहिजे. अडॅप्टिबद्दल बोलायचं झालं तर इंडस्ट्री सतत बदलत आहे. आज तुम्ही एका टेक्नॉलॉजीवरती काम करता, उद्या दुसरी टेक्नॉलॉजी येऊ शकते. आज एक सॉफ्टवेअर आहे, उद्या दुसरं सॉफ्टवेअर येऊ शकतं. म्हणून कंपनीला असा एम्प्लॉई हवा असतो जो म्हणतो मला हे येत नाही, तो एवढ्यावर थांबत नाही, तर तो म्हणतो मी हे शिकेल. अशाच एम्प्लॉईजची कंपनींना गरज असते. अडॅप्टिबिलिटी म्हणजे नुसतं स्वतःचे व्हॅल्यू बदलणे नव्हे, तर नवीन परिस्थितीतही आपली क्षमता प्रस्तुत करणे आहे. म्हणून ग्रामीण आणि छोट्या शहरातील व्यक्तींनी कधीही कॉन्फिडन्स कमी ठेवू नये. टॅलेंट कुठेही असू शकतं, संधी मिळवण्यासाठी प्रिपरेशन मात्र स्वतःलाच करावी लागतात.
0: प्रवीण सर, पुढच्या 5 ते 10 वर्षात उद्योग क्षेत्रात कोणत्या नवीन करिअर संधी उपलब्ध होतील याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: आपण जर मागच्या 20 वर्षापूर्वी इंडस्ट्रीज बघितली आणि आजची इंडस्ट्री बघितली तर यात खूप मोठा फरक आपल्याला आढळतो. इंडस्ट्रीने काच टाकली आहे. टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन जे म्हणतात ते ऍक्च्युली आपल्याला बघायला मिळतं. आता फार्मा इंडस्ट्री बद्दलच बोलायचं झालं तर 15-20 वर्षीय 25 वर्षापूर्वी ज्या फार्मा इंडस्ट्रीज होत्या त्यात बऱ्याच गोष्टी मॅन्युअली केल्या जायच्या. डॉक्युमेंटेशन मॅन्युअली फिल केले जायचे, प्रोसेस पॅरामीटर्स मॅन्युअली रेकॉर्ड केले जायचे, मशीन्स मॅन्युअली चालवल्या जायच्या, बऱ्याच गोष्टी या मॅन्युअल होत्या. आणि जेव्हा इंडस्ट्री एवढी मोठी ट्रान्सफॉर्म होते त्यावेळेला ह्या 20 वर्षामध्ये जे ट्रान्झिशन इंडस्ट्रीचं झालं आहे आणि आता पुढची 5-10 वर्षात काय होणार आहे ह्याचा आपण कल्पना करू शकतो. कारण आता AI आहे, आता डिजिटल लिटरसी आहे, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे, तर ह्यामुळे इंडस्ट्री खूप चेंज होणार आहे. फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इंडस्ट्री पहिल्यांदा जेव्हा रिव्होल्युशन झालं तेव्हा पण लोक म्हणत होते की आता जॉब कमी होतील. जेव्हा कॉम्प्युटर लिटरसी आली त्यावेळे पण लोक म्हणत होते की कॉम्प्युटरमुळे बऱ्याच लोकांचे जॉब जातील. आता AI आला आहे, आता ही एक भीती लोकांच्या मनात आहे, तरुणांच्या मनात स्पेसिफिकली आहे की त्यांना असं वाटतं की AI मुळे बरेच जॉब कमी होतील. पण इथे मला सांगावं असं वाटतं की AI मुळे कुठलाही जॉब कमी होणार नाही, तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील. AI मुळे AI ला तुम्ही तुमचा पार्टनर बनवा, AI बरोबर काम करायला शिका. एक जो इंजिनियर आहे ज्याला AI माहीत नाहीये आणि एक जो इंजिनियर आहे ज्याला AI चं नॉलेज आहे, तर कंपनी अशाच माणसाला प्रिफर केलं जाईल, त्याचा जॉब जास्त सिक्युअर असेल, जो ह्या बदलत्या टेक्नॉलॉजी बरोबर काम करू शकेल. आता फार्मामध्ये जर आपण बघितलं की नवीन 5-10 वर्षानंतर कुठल्या कुठल्या जॉब अपॉर्च्युनिटी क्रिएट होतील, तर आता AI इनेबल्ड ड्रग डिस्कवरी आहे, त्या बऱ्याच फार्मा कंपन्या त्या अनुषंगाने काम करत आहेत. तुम्ही इंडस्ट्री 4, ऑटोमेशन, स्मार्ट फॅक्टरी, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पुढच्या 10 वर्षामध्ये नक्की येणार आहेत. कारण बदल हा कॉन्स्टंट आहे किंवा बदल ऑलरेडी आलेला आहे. आता आपल्याला फक्त त्या बदलाबरोबर कोपअप करता आलं पाहिजे आणि एकदा आपण रेडीनेस झालो, आपण ह्या बदलाला स्वीकारलं, तर आपण डेफिनेटली पुढच्या 5-10-15 वर्षांनंतर जे चेंजेस होणार आहेत त्यासाठी आपण अपस्किल राहू आणि आपली स्वतःची तयारी असेल आणि आपण स्वतःला व्हॅल्युएबल बनू त्या नवीन कामासाठी. करिअर असताना मी तरुणांना असं सांगेल की आज तुम्ही असं बघू नका की कुठल्या जॉबमध्ये जास्त सॅलरी आहे.

0: माझं सजेशन असं असेल की पुढच्या 5, 10, 15 वर्षानंतर कुठले स्किल इम्पॉर्टंट राहणार आहे, मला त्या स्किलचा आत्ता काही तयारी करता येऊ शकते का, मला माझ्या आत्ता प्रेझेंट जॉबमध्ये त्याच्यासाठी काही स्कोप आहे का, ह्याचा जास्त विचार करा. त्याचा तुम्हाला पुढच्या 10 वर्षामध्ये नक्की फायदा होईल. नवीन फील्ड अजून जे तयार होणार आहे ते सस्टेनेबिलिटीचं असेल, ग्रीन एनर्जीचं असेल, वॉटर कन्झर्वेशनचं असेल, वेस्ट रिडक्शनचं असेल, ह्या फील्डमध्ये पण खूप अपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार आहेत. आणि ह्या अपॉर्च्युनिटीमुळे त्यात AI असणार आहे, त्यात टेक्नॉलॉजी असणार आहे, त्यात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे, त्यात स्मार्ट फॅक्टरी असणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टीमुळे ज्या नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट होणार आहेत त्यासाठी आपल्याला तयार राहायला पाहिजे.
1: खूप छान माहिती दिली सर या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही. आता
2: प्रवीण सर, तुम्ही सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहात, तर पूजन चॅरिटेबल ट्रस्ट याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: बिझनेस करत असताना सामाजिक बांधिलकीचं भान ठेवणं पण तितकंच जरुरी आहे.
1: हो सर, खरं.
0: कारण तुम्ही जेव्हा समाजाकडनं काही घेता तेव्हा तुम्ही समाजाला काही देणं पण लागता. आमचा स्वतःचा एक पूजन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून एक ट्रस्ट आहे, जो आमचा फॅमिली बेस्ड ट्रस्ट आहे. या ट्रस्टमध्ये बेसिकली आम्ही जे स्पेशली एबल्ड स्टुडंट असतात, मग ते डीफ अँड डम्प असो, ब्लाइंड असो, मतिमंद असो, अशा मुलांसाठी काम करतो. आणि त्या मुलांना एज्युकेशनल आणि मेडिकल हेल्प जी लागते ती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. करिअरमध्ये सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली आनंद होईल, पण तुम्ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा करता तेव्हा तुम्हाला समाधान मिळतं.
2: प्रवीण सर, उद्योग क्षेत्रात यशस्वी करिअर करू इच्छिणाऱ्या आपल्या युवक मित्रमैत्रिणींना आपण काय संदेश द्याल?
0: 32 वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर गेली 7 वर्ष मी स्वतःची इंडस्ट्री इस्टॅब्लिश केली.
1: ओके.
0: त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला उद्योग क्षेत्रामध्ये जर यशस्वी करिअर करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा मोठी स्वप्न बघा. कारण ड्रीम ट्रान्सफॉर्म इंटू थॉट्स रिझल्ट इंटू ऍक्शन. तर या पद्धतीने जर तुम्ही चाललात तर डेफिनेटली तुम्हाला स्काय इज द लिमिट. आणि इंडस्ट्री ही कोणाची मोनोपोली नाहीये. तुमच्याकडे जर क्रिएटिव्हिटी असेल, तुम्ही जर हार्डवर्क करू शकत असाल, तुम्हाला जर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अटिट्यूड असेल, तुम्हाला टीम बरोबर काम करण्याची तुमची तयारी असेल, मग ती पार्टनरशिपमध्ये असो, तुमच्या स्वतःचं प्रोप्रायटरीशिप असो, पण टीमला बरोबर घेऊन, लोकांना बरोबर घेऊन जर तुम्ही काम करू शकत असाल तर तुम्ही डेफिनेटली सक्सेसफुल बिझनेस करू शकता. तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत की बिझनेस करत असताना तुम्हाला फायनान्सचं नॉलेज असणं पण इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही पर्टिक्युलरली काही कोर्स करा किंवा फायनान्स शिकून घ्या. कारण बिझनेसमध्ये फक्त टेक्निकल कॉम्पिटन्सी नाहीये, ह्युमन कॉम्पिटन्सी, फायनान्शियल लिटरेचर पण फार इम्पॉर्टंट आहे. ह्युमन कॉम्पिटन्सीमध्ये तुमचं टीमवर्क कसं असेल, तुम्ही ह्युमन व्हॅल्यूंना किती व्हॅल्यू देता, ह्या पण इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. कारण तुमचं बिझनेसचा सक्सेस ह्या सर्व गोष्टींवरती डिपेंड असेल.
2: तर प्रवीण सर, तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रमैत्रिणींना खूप छान अशी उद्योग क्षेत्राबद्दल माहिती दिली, त्यासाठी आपल्या युवावाणी टीमकडून आणि आकाशवाणी पुणे केंद्राकडून तुमचे खूप खूप आभार.
0: मी पण परत एकदा आकाशवाणी पुणे केंद्र आणि युवावाणीच्या टीमला खूप खूप धन्यवाद देतो. या युवा वर्गाबद्दल पहिल्यापासूनच खूपच आत्मीयता आहे, मला त्यांच्या टॅलेंटवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला खूप शिकायला मिळतं. आणि आज 2 विचार त्यांच्यासाठी मांडता आले, आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच.
2: थँक्यू सो मच सर. मित्रांनो, या बदलत्या जलदगतीच्या काळात आपल्या करिअर आणि उद्योग क्षेत्राला अधिक वाव मिळावा यासाठी जर आपल्याला उत्तम असा गायडन्स मिळाला तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. आजच्या आपल्या युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा या विषयावर आपल्याला प्रवीण ओसवाल सरांनी केलेल्या मार्गदर्शनातून आपल्या युवक मित्रांना नवीन ऊर्जा मिळाली असेल आणि त्याची अंमलबजावणीही आपले युवक मित्र नक्कीच करतील याची मला खात्री आहे. चला तर मग मित्रांनो, याचबरोबर युववाणीच्या आपल्या स्टे ट्यून्ड या सदरातून मी तुमची मैत्रीण रुचिरा पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट पुढच्या कार्यक्रमात. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी ही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा.

0: त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात युवा व्यावसायिकांकडून उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा याविषयी ज्येष्ठ उद्योजक प्रवीण ओसवाल यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दुष्काळामुळे पिकांचं सरसगट नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना सरसगट मदत देण्याची मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही. लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांकडून पीक पाहणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अकोला तसंच बुलढाणा जिल्ह्यात शेतपिकांचा आढावा. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीचे विभागीय आयुक्तांकडून निर्देश. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज 4 पदकांची कमाई. भारोत्तोलनात मीराबाई चानूला रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. दुष्काळी परिस्थितीत पिकांचं सरसगट नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मदतही सरसगट देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लातूर जिल्ह्यात यंदा फक्त 50% पाऊस झाला. पावसाअभावी जिल्ह्यात सोयाबीनसह इतर खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं. निलंगा तालुक्यात जाऊ आणि खरोसा इथं दुष्काळामुळे करपलेल्या पिकांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. आपल्या नुकसानाची मुख्यमंत्र्यांना माहिती देताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. या शेतकऱ्यांना धीर देताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: या दुष्काळामध्ये सर्वाधिक परिणाम हा लातूर जिल्ह्यावर आहे. कारण लातूर आणि धाराशिव हे दोन जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये 50% पाऊस पडलेला आहे. त्यामुळे पिकं पूर्णपणे करपलेली आहेत. सोयाबीन जे आहे ते जवळपास संपलेलं आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. जनावरांचाही चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. सरकार त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहणार. आम्ही सर्व प्रकारची मदत त्या ठिकाणी करणार आहोत.
1: लातूर पाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी धाराशिव तालुक्यात करजखेडा शिवारातील पिकांची तसंच साठवण तलावाची पाहणी केली. पाण्याअभावी वाळलेलं पीक आणि पाण्याचा थेंबही नसलेल्या साठवण तलावामुळे या भागातल्या दुष्काळाची दाहकता दिसून आली. कळंब तालुक्यातील मलकापूर इथंही मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ उपाययोजना सुरू करत असल्याची माहिती देत आपलं सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
3: राज्य सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील. या दुष्काळामध्ये कुठलंही राजकारण आम्हाला आणायचं नाही, राजकारण करायचं नाही. शेतकऱ्याला पाठिंबा द्यायचा आहे, त्याच्या पाठीशी उभं राहायचं आहे. राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो.
1: सोलापूर जिल्ह्यात धानोरे आणि कारंजा परिसरातही मुख्यमंत्र्यांनी पावसाअभावी वाळलेल्या शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत रबी हंगामासाठी मदतीचं आश्वासन दिलं. या भागातला दुष्काळ संपवण्यासाठी राज्य शासन करत असलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
3: शेतकरी आज निश्चित अडचणीत आहे, पण आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहून या अडचणीतनं त्याला बाहेर काढू. रबीच्या दरम्यान जर पाण्याची उपलब्धता झाली तर रबीचं पीक घेता यावं, याकरताही सगळी मदत आम्ही शेतकऱ्याला करणार. पुढच्या काळामध्ये या भागामध्ये आपल्याला पाणी

0: आणायचं आहे तर आता त्याचा पहिला टप्पा सुरू देखील झालेला आहे आणि हे पाणी उजनीमध्ये आपण आणणार आहोत. जो काही मराठवाड्याचा आणि हा मराठवाड्याच्या लगतचा भाग आहे या सगळ्या भागामध्ये पाणी नेण्याचा प्रयत्न आम्ही करणार.
1: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आज विदर्भात अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार हात आखडता घेणार नाही, शेतकरी या संकटातून बाहेर आला पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. दुष्काळाबाबतची अधिसूचना काढताना शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जाणार असल्याचं सूतोवाच शिंदे यांनी केलं. ते म्हणाले,
2: कर्जाला स्थगिती वसुलीला स्थगिती देणं, कर्जाचं पुनर्गठन करणं, शेतसारा माफ करणं, विजेचं बिलामध्ये सवलत देणं, मुलांची फी माफ करणं, जे जे काही शेतकऱ्याला सरकार देतं ते देणं आमची जबाबदारी आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही आणि शेतकऱ्याने देखील भयभीत होण्याची आवश्यकता नाही. शेतकरी या संकटातून बाहेर आला पाहिजे ही भूमिका सरकारची आहे. येणारी दिवाळी देखील शेतकऱ्याची काळी होता कामा नये, आम्ही काळी होऊ देणार नाही.
1: परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देत दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची स्थिती आणि अडचणींची चौकशी करून शेतकऱ्यांना धीर दिला.
3: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका येत्या रविवारी 27 सप्टेंबर रोजी सुरू राहतील असं अर्थमंत्रालयानं जाहीर केलं आहे. बँक संघटनांनी या महिन्याच्या 28 ते 30 तारखेपर्यंत पुकारलेल्या 3 दिवसीय देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं रविवारी सर्व बँक शाखा कार्यालय, ATM संलग्न शाखा पूर्णवेळ कार्यरत ठेवण्यास मंजुरी दिली आहे. दरम्यान या संघटनांनी नियोजित संप मागे घेण्याचं आवाहन सरकार आणि बँक व्यवस्थापनांकडून करण्यात आलं आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात ते आज एका बैठकीत बोलत होते. या बैठकीस सह आयुक्त मंजुषा मिस्कर तसंच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि नियमबद्ध पद्धतीनं पार पाडण्यासाठी प्रशासनानं सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड इथं जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी विविध शासकीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. निवडणूक प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीनं पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपा तालुका अध्यक्ष माधव भाऊसाहेब बिरादार यांच्यासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून DJ सुरू ठेवणे, पोलिसांशी हुज्जत घालणे, धक्काबुक्की आणि शिवेगाळ करणे तसंच राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. जालना शहरालगतच्या संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयात गणेश मूर्तींचं विसर्जन करू नये असं आवाहन जालना शहर महानगरपालिका आयुक्तांनी केलं आहे. या जलाशयातून शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो, त्यामुळे पाणी प्रदूषण टाळण्यासाठी या ठिकाणी मूर्ती विसर्जनास मनाई करण्यात आली आहे. गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेनं निश्चित केलेल्या अधिकृत विसर्जन स्थळांचाच वापर करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. किसान सभा आणि शेतमजूर संघटनेच्या वतीनं आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीनं भरीव मदत द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. शासनानं विलंब न करता नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत, रोजगार आणि आवश्यक सवलती द्याव्यात अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी मांडली. छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेच्या सुधारित आराखड्याला अंतिम मंजुरी मिळालेली नसताना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कथितरित्या भूखंड विक्री, भाडेपट्टा करार आणि विनापरवानगी बांधकामे केल्याची प्रकरणं उघडकीस आली आहेत. या प्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारींची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पणन संचालक संजय कदम यांनी दिले आहेत. धाराशिव शहरात आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं आज सेवा संकल्प अभियान

0: राबवण्यात आलं. या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी आणि पारधी समाजातील नागरिकांना आदिवासी प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चौथ्या दिवशी भारतानं 4 पदकांची कमाई केली. भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. सॉफ्ट टेनिसमध्ये भारताच्या जय मीणाने कांस्य पदक जिंकलं. आज झालेल्या उपांत्य फेरीत जयला जपानच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी परिणाज धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघालाही कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. उपांत्य फेरीत भारताचा चीनकडून 3-1 असा पराभव झाला. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 12 पदकांची कमाई केली आहे. यात 1 सुवर्ण, 5 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दुष्काळामुळे पिकांचं सरसगट नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना सरसगट मदत देण्याची मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही. लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांकडून पीक पाहणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अकोला तसंच बुलडाणा जिल्ह्यात शेतपिकांचा आढावा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज 4 पदकांची कमाई. भारोत्तोलनात मीराबाई चानूला रौप्य पदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10.
1: प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकरः एआई अंतरिक्षम ऊर्जायाः विषये यूएई तथा फ्रांस देशयोः समकक्षीयेण सह सहयोग विषये चर्चितवान. राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः अवदत् यत् यूनां प्रयत्नाः 47-2000 वर्षात् प्रागेव भारतं विकसित राष्ट्रं करिष्यन्ति. फिच रेटिंग्स इत्यनेन भारतस्य जीडीपी वृद्धेः पूर्वानुमानं 9.6% यावत् वर्धितम्. भाजपेति दलाध्यक्षः नितिन नवीनः सर्वेषु 37 राज्येषु केन्द्रशासित प्रदेशेषु च दलस्य प्रभारी सह प्रभारी च नियुक्तवान. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संपूर्णे भारते सार्वजनिक स्वास्थ्य सेवायाः परिवर्तनस्य 8 वर्षाणि आचरति. अपि च 26-2000 वर्षे एशियन क्रीडासु भारतीय पुरुष महिला स्कीट दलानि जापान देशे कांस्य पदकं विजितवन्तः. मीराबाई चानुः भारोत्तोलने रजत पदकं प्राप्तवती. अथ वार्ताः विस्तरेण. विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर यूएई विदेश मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायद अल नाहियान फ्रांस विदेश मंत्री जीन नोएल वैरोट च न्यूयॉर्क नगरे संयुक्त राष्ट्र संघस्य सामान्य सभायाः 81वें सम्मेलनावधौ भारत यूएई फ्रांस त्रिपक्षीय सम्मेलने भागं भजितवन्तः. त्रिभिः मंत्रिभिः अंतरिक्षम ऊर्जा कृत्रिम बुद्धिमत्ता संस्कृति परंपरादीनां परस्पर हितस्य सहमत क्षेत्रेषु त्रिपक्षीय सहयोगस्य प्रगतिं समीक्षितवन्तः. विदेश मंत्रालयेन प्रकाशितस्य वक्तव्यस्य अनुसारं नेतारः पश्चिम एशियायाः स्थितिमपि चर्चितवन्तः. राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः यूनां प्रयत्नेन 47-2000 पूर्वमेव भारतं विकसितराष्ट्रं भविष्यति इति विश्वासः प्रकटितवती. अद्य वडोदरा नगरे महाराजा सयाजीराव वडोदा विश्वविद्यालयस्य 75वें दीक्षांत समारोहं सम्बोधयन्ती सा उक्तवती यत् शिक्षा तदा एव अर्थपूर्णा भवति यदा सा राष्ट्रस्य समाजस्य च कृते उपयुज्यते. अद्यत्वे प्रत्येकस्मिन् क्षेत्रे प्रौद्योगिकीय परिवर्तनं प्रचलति इति राष्ट्रपतिः अवदत्. सा अग्रे अवोचत् यत् अद्यतनीयानां बहूनां समाह्वानानां समाधाने बहुविषयकविधिः एव उपायः अस्ति. सा शिक्षया सह विविधक्षेत्रेषु महिलानां वर्धमानायाः सहभागितायाः अपि प्रशंसाम् अकरोत्.
2: मैंने मैंने देखा कि इस दीक्षांत समारोह में उपाधि प्राप्त करने वाले विद्यार्थियों में बेटियों की संख्या ज्यादा।

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सची अग्निपरीक्षा या विषयावर माजी ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे आणि तलवारबाजी या खेळात भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा या विषयावर महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉक्टर उदय डोंगरे यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. मी वृषाली देशपांडे क्रीडा विश्व या कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. भारतीय बॉक्सर्सच्या कॉमनवेल्थ गेम्समधील दमदार कामगिरीनंतर भारतीय संघाकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत अपेक्षा वाढल्यात. मात्र आशियाई स्तरावर समोर असलेली प्रतिस्पर्ध्यांची फळी अधिक मजबूत आहे. लवलीना आणि नरेंद्र बेरवाल यांना थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळालाय, तर प्रीती पवार आणि सचिन सिवाच यांनाही पहिल्या फेरीत बाय मिळालाय. पण पुढचा प्रत्येक सामना पदकाच्या दिशेने एक कठीण पाऊल ठरणार आहे. या स्पर्धेत भारतीय बॉक्सर समोर नेमकी कोणती आव्हानं आहेत, कोणत्या सामन्यांवर सर्वांचं लक्ष असेल यावर चर्चा करण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आपल्याबरोबर आहेत माजी ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे. मनोज पिंगळे, क्रीडा विश्वच्या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: आपण बघितलं तर भारतीय बॉक्सिंग संघाला मिळालेला ड्रॉ नेमका किती आव्हानात्मक आहे?
2: तसं पाहिलं तर आता प्रत्येक बॉक्सरला जो मिळालेला ड्रॉ आहे त्याच्यात प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात त्यांना प्रतिकार करावा लागणार आहे. खास करून कसं आहे, उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान हे दोन देशाचे खेळाडू आपल्या भारताच्या बॉक्सर बरोबर टफ जाऊ शकतात. नाहीतर इतर बाकी जे कंट्रीजच्या बॉक्सर्स आहेत जसे की जपान आहे, पाकिस्तान, नेपाळ, फिलिपाईन्स, इंडोनेशिया या सर्व देशाच्या बॉक्सर समोर आपले बॉक्सर चांगले तयार आहेत. त्यांना ते सहजासहजी मारू शकतील. त्यांचे आव्हान आहे ते फक्त उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान समोर.
1: आपण बघितलं तर या आशियाई गेम्स मध्ये लवलीनाकडून भारताला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, तर तिची वाटचाल या स्पर्धेमध्ये कशी असेल? तुम्ही तिच्या खेळाकडे कसं बघता?
2: आता तसं पाहिलं तर महिलांच्या बॉक्सिंग संघामध्ये सर्वात अनुभवी म्हटलं तर लवलीनाच आहे. तिने आताच इव्हन याला कॉमनवेल्थ गेमला देखील पदक जिंकलेले आणि

0: की ऑलिम्पिक पदक तर तिचं आदेश तिच्या नावावर आहेच आहे, परंतु आता ही जी स्पर्धा आहे एशियन गेम्स मध्ये तिला जो ड्रॉ मिळाला आहे त्यामध्ये पहिली मॅच तिची कोरिया बरोबर आहे. हा, साऊथ कोरियाच्या बॉक्सरला ती सहजा सहजी जिंकेल तिच्या बरोबर, परंतु क्वार्टर फायनलला तिच्या बरोबर नेमके कझाकिस्तान. आता जी कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानची जी मॅच होणार आहे प्री क्वार्टर फायनलला, त्यांच्यातनं जिंकून येणारी खेळाडू लवलीना बरोबर असेल.
1: बरोबर.
0: आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे जसं की कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानचेच बॉक्सर आपल्याला जास्त आव्हान देऊ शकतात, त्यांच्या बरोबर लवलीनाचा खेळ कसा होतो ते फार महत्वाचं आहे. त्याच्यावरच तिचं मेडल पूर्णपणे अवलंबून राहील, कारण ती मॅच जिंकल्यानंतर ती ऑटोमॅटिक सेमी फायनल मध्ये आणि मेडल मध्ये येते.
1: बरोबर आहे. लवलीनाचा आपण आजवरचा खेळाचा इतिहास बघितला, त्याचप्रमाणे ऑलिम्पिक मधली देखील तिची कामगिरी बघितली, तर तिचा अनुभव या आशियाई खेळांसाठी किती महत्वाचा ठरणार आहे?
0: मी म्हटल्याप्रमाणे तिच्या अनुभवाचाच तिला जास्त फायदा होईल. मी आजपर्यंत वर्ल्ड लेवलला चांगली कामगिरी केलेली आहे, ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवलेले आहेत, मोठमोठ्या स्पर्धा तिने अनुभवलेल्या आहेत, त्यामुळे तिच्या अनुभवाचाच फायदा करून ती नक्कीच पदक जिंकेल. पदक काय, सुवर्ण पदकही जिंकेल अशी अपेक्षा आहे.
1: तिच्या खेळाचं आपल्याला काय वैशिष्ट्य सांगता येतील?
0: तिच्या खेळामध्ये अटॅक आणि डिफेन्स या दोन्हीचा संगम इतका व्यवस्थित असतो की समोरच्या बॉक्सरनी केलेला अटॅक चुकवून बरोबर परत तिला प्रतिस्पर्ध्यावरती अटॅक करून पंचेस कनेक्ट करायचे आणि जास्तीत जास्त पॉईंट स्कोर करायचे, ही तिची जी स्किल आहे ते फार सुंदर आहे आणि त्याचा फायदा तिला होतो आणि ती प्रत्येक स्पर्धेमध्ये पदक जिंकूनच येते.
1: सर, आपण बघितलं तर लवलीना बरोबरच नरेंद्र बेरवाल मागील स्पर्धेत पदक मिळवणारा एकमेव भारतीय पुरुष बॉक्सर होता, यावेळी त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवता येतील आपल्याला?
0: बरोबर, नरेंद्र बेरवाल आपल्याकडे पुरुषांमधला एक चांगला खेळाडू आहेच आहे, त्याला देखील चांगला अनुभव आहे. मागच्या वेळेस देखील मागच्या एशियन गेम्स मध्ये देखील त्यांनी पदक मिळवलेलं आहे, यावर्षी देखील त्याच्याकडनं जास्तीत जास्त अपेक्षा आहे. आपल्याला जे काय आहे ते मी म्हटल्याप्रमाणे उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान सोडलं तर बाकी खेळाडूंबरोबर तो आरामशीर जिंकू शकतो आणि त्याच्या खेळामध्ये बरीच आता प्रगती झालेली आहे, त्यामुळे उझबेकिस्तान असो नाही तर कझाकिस्तानचा बॉक्सर असला तरी तो त्याच्यावर विजय मिळवेल याची मला खात्री वाटते.
1: आशियाई क्रीडा स्पर्धा आणि कॉमनवेल्थ गेम्स मधील स्पर्धेची पातळी बॉक्सर्सच्या दृष्टीने कशी वेगळी आहे?
0: तसं पाहिजे तर कॉमनवेल्थ गेम्स हे जगातील विविध भागातून निरनिराळ्या देशांमधले खेळाडू येतात आणि एशियन गेम्स मध्ये फक्त आशिया खंडातले खेळाडू असतात, परंतु कॉमनवेल्थ मध्ये जे संघ भाग घेतात त्यात बॉक्सिंगचं तेवढं स्टँडर्ड नाहीये. जे एशियन गेम्स मध्ये जे बॉक्सर जे स्टँडर्ड असतं त्याच्या मानाने निश्चितच कॉमनवेल्थ गेम्स सहजच म्हणजे तेवढी सहज जाते, म्हणजे खेळाडूंना पदक जिंकणं जास्त अवघड नसते, परंतु अशाही स्पर्धेमध्ये खूप जास्त टफ कंट्रीज असतात त्यामुळे तिथे पदक जिंकणं थोडस अवघड असते.
1: भारतीय बॉक्सर्सच्या तांत्रिक खेळात कोणत्या बाबतीत सुधारणा करण्याची सर्वाधिक गरज तुम्हाला वाटते हा संघ बघितला तर?
0: हा संघ पाहिला तर मी आजपर्यंत पाहत आलो एक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील आपल्या खेळाडूंचा जो काही आजपर्यंत झालेला परफॉर्मन्स आहे त्यामध्ये मी पाहतो की आपले खेळाडू अटॅक खूप फार छान सुंदर करतात, ते कशात कमी पडत असतील तर थोडंफार डिफेन्स मध्ये कमी पडतात. बचावात्मक खेळायला पाहिजे, समोरचा बॉक्सर जेव्हा अटॅक करतो त्याचा केलेले अटॅक त्यांनी मारलेले पंचेस उकवण्यासाठी जो बचावाचे निरनिराळे तंत्र आहेत ते वापरून त्यांनी पुन्हा परत अटॅक करून स्कोर केला पाहिजे, तर बचाव आणि आक्रमक खेळणे याच्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त जोर दिला पाहिजे, तेव्हाच ते यामध्ये यशस्वी होऊ शकतील.
1: मनोज पिंगळे, तुम्ही क्रीडा विश्व या कार्यक्रमात आला आणि एवढी मनमोकळी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: आताच आपण चर्चा करत होतो माजी ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे यांच्याशी. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 पार्श्वभूमीवर भारतीय फेन्सिंग संघ सज्ज झालाय. भारताची पहिली ऑलिम्पिक फेन्सर आणि अनुभवी खेळाडू सी ए भवानी देवी पुन्हा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या मंचावर उतरणार आहे. तिच्या सोबत राष्ट्रकुल फेन्सिंग स्पर्धेत पदकांची कमाई करणारे तनिषा खत्री, प्राची लोहान, करण सिंग गुर्जर आणि तेजस पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढल्यात. अनुभव आणि युवा जोश हा संगम भारताला आशियाई स्तरावर किती पुढे घेऊन जाईल भवानी देवीची पुनरागमन

0: नंतरची तयारी कशी आहे आणि भारतीय फेन्सिंगला यावेळी पदकाच्या किती संधी आहेत यावर चर्चा करण्यासाठी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉक्टर उदय डोंगरे. उदय डोंगरे, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आपण बघितलं तर आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये फेन्सिंग या प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंना संधी मिळाली आहे, तर आपण सर्वप्रथम त्यांच्याबद्दल बोलूया की तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतंय, श्रुती जोशी आणि तेजस पाटील यांच्याबाबत.
1: आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे की महाराष्ट्राचे पहिल्यांदाच दोन खेळाडू हे एशियन गेम्सला पात्र झालेत आणि ते सहभागी होऊन त्या ठिकाणी चांगला परफॉर्म देतील अशी आशा आहे. श्रुती जोशी ही बेसिकली नागपूरची खेळाडू आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून खेळते. तसंच तेजस पाटील हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा खेळाडू आहे, तो देखील 10 वर्षाचा होता तेव्हापासून तो सातत्याने फेन्सिंग खेळतोय आणि आता अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून त्यांनी आता पात्रता मिळवली एशियन गेम साठी दोघांनी देखील.
0: सर, तेजस पाटीलला तुम्ही इतक्या जवळून बघितलं तर त्याच्या खेळाचं काय वैशिष्ट्य सांगता येईल?
1: तेजस पाटील हा फार एकाग्रतेने सातत्याने खेळणारा खेळाडू आहे. तो अभ्यासात देखील तेवढाच हुशार आहे आणि फेन्सिंगला म्हटलं जातं की जे अभ्यासात चांगले विद्यार्थी आहेत ते या टॅक्टिकल गेम मध्ये चांगले करू शकतात आणि तेजस पाटील मध्ये सातत्य आणि एकाग्रता या दोन बाबी फार चांगल्या मला त्याच्यात जाणवल्या की वयाच्या 10व्या वर्षापासून तो खेळतोय आमच्याकडे आणि गेल्या 10 वर्षापासून खेळण्याचं चीज झालंय की त्याला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली.
0: बरोबर. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर फेन्सिंग या खेळाकडनं भारताला खूप महत्वाच्या आशा आहेत आणि एक त्याच्यामध्ये महत्वाचं नाव म्हणजे भवानी देवीचं आपल्याला घ्यायलाच पाहिजे, तर ती पुनरागमन करते तर तिच्या कामगिरीकडे आपण कसं बघता?
1: भवानी देवी म्हणजे खरं तर इंडियन फेन्सिंगचा फेस आहे, चेहरा आहे तो आपल्या, कारण की तिने ऑलिम्पिक्स मध्ये पदार्पण करून भारतासाठी पहिल्यांदा ती संधी उपलब्ध करून दिली आणि भवानी देवी ही सातत्याने इटली येथे सराव करते. मध्यंतरीच्या काही काळामध्ये तिच्या काही दुखापतीमुळे थोडीशी त्रस्त होते, परंतु तिने नुकत्याच आताच सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये एक सॅटेलाइट चॅम्पियनशिप झाली, त्या सॅटेलाइट चॅम्पियनशिप मध्ये तिने गोल्ड मेडल मिळवलंय. म्हणजे ती चांगल्या परफॉर्मन्स मध्ये आहे, चांगला परफॉर्मन्स घेऊन आता ती एशियन गेम्स फेस करते, तिच्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत आपल्याला.
0: सर, तिच्या खेळाचं नेमकं काय वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल की ती आज एवढ्या मोठ्या स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करते?
1: भवानी देवीचा जो इव्हेंट आहे तो सेबर आहे, त्या प्रकारामध्ये आक्रमकता ही जास्त महत्वाची आहे पण आक्रमकते बरोबर संयम या दोन गोष्टींचा मिलाप त्या ठिकाणी असला पाहिजे आणि भवानी देवीला मी जवळपास गेल्या 20 वर्षापासून बघतोय, तिच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे आणि एकाग्रता आणि ती जी आक्रमकता आहे ज्या खेळाची आवश्यक आहे तिचा एक चांगला मिलाप तिच्या खेळामध्ये जाणवतो, त्याच्यामुळेच भवानी देवी ही अत्यंत यशस्वी खेळाडू आहे.
0: आपण बघितलं तर जे फेन्सिंगचा आपला संघ आहे त्याच्यामध्ये युवा आणि अनुभव असा संगम आपल्याला पाहायला मिळतोय, तर या सगळ्या जे आपले खेळाडू आहेत त्या संघाकडे तुम्ही कसं बघता?
1: आपल्या फेन्सिंगचे खेळाडू आता तुम्ही बघितलं की फेन्सिंग हा पूर्ण युरोपियन डॉमिनन्स असलेला गेम होता, परंतु मागच्या काही काळामध्ये एशियन कंट्रीजनी त्याच्यामध्ये चांगलं काही केलेलं आहे आणि आपला जो संघ आहे आता सध्याचा भारताचा सहभागी झालेला आहे, यामध्ये एक चांगला मिलाप असा आहे की वरिष्ठ खेळाडू जशी भवानी देवी, भवानी देवीचं हे साधारणतः 30-35 दरम्यान आहे आता, तर ती आहे आणि सर्वात नवोदित खेळाडू जे आहे त्यांचं वय आहे 19-20 वर्षाचं आहे, म्हणजे एक चांगली टीम त्या ठिकाणी तयार झालेली आहे. सिनियर खेळाडूकडून अनुभव त्यांना मिळणार आहे आणि नवोदित खेळाडूंमधली जी नवी ऊर्जा आहे, इच्छाशक्ती आहे, एक आत्मविश्वास आहे तो त्या ठिकाणी राहणार आहे. एक चांगला संयोग या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि याचं परावर्तन हे मेडल्स मध्ये झालं पाहिजे अशी आशा आता आम्हाला सर्वांना आहे.
0: बरोबर. आशियाई फेन्सिंग मध्ये आपण बघितलं तर जपान, दक्षिण कोरिया आणि चीन सारख्या मजबूत संघांच्या तुलनेत भारताला कोणत्या क्षेत्रात अधिक मेहनत घ्यावी लागेल?
1: काय होतंय की भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये टॅलेंट आहे आणि रॉ मटेरियल जे आपण म्हणतो ते सुद्धा आहे, अनेक खेळाडू खेळतात, परंतु फेन्सिंग खेळा ज्या आवश्यक असणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्याचा थोडासा अभाव आहे आणि चीन असेल, साऊथ कोरिया असेल, जपान असेल या देशांमध्ये त्यांनी एक ट्रेनिंग सेंटर्स वेगवेगळे चांगले तयार केलेले आहेत, चांगले कोचेस त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, चांगले इक्विपमेंट्स आहेत आणि एक सायंटिफिक बॅकग्राऊंड असलेला एक चांगला स्टाफ पण तिथे काम करतोय, तर त्यामध्ये आता भारत थोडं थोडं काम करतोय, येणारा काळ निश्चित भारताचा असेल आणि चांगले पदक विजेते खेळाडू भारतातून देखील घडतील.
0: आपण बघितलं तर आशियाई खेळांमध्ये खूप असं टफ कॉम्पिटिशन भारताला मिळणार आहे. आपण बघितलं तर तिकडचं जपानचं वातावरणाशी जुळवून घ्यावेला लागेल, तर या सगळ्याचा परिणाम खेळाडूंच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या खेळावर कसा होतो, तर याचं वर्णन तुम्ही कसं कराल?

0: जिथे स्पर्धा होत असतात एशियन गेम्स वगैरे त्या ठिकाणी काही काळ तिथे सराव करणं देखील आवश्यक असतं, जेणेकरून तिथलं जे अॅटमॉस्फिअर असेल, क्लायमेट असेल, तिथल्या सगळ्याशी माणसं आपले खेळाडू ते जुळून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि आता रिसेंटली आपल्याकडे एक चांगली अपडेट अशी आहे की एशियन चॅम्पियनशिप भारतामध्ये झाली, त्या ठिकाणी सर्व आशिया खंडातले बरेचसे खेळाडू त्या ठिकाणी सहभागी झाले, जवळपास 20 ते 25 देशांचे खेळाडू त्या ठिकाणी सहभागी होते. एक चांगलं अॅटमॉस्फिअर त्या ठिकाणी आपल्या खेळाडूंना मिळालं होतं आणि त्या चॅम्पियनशिप पाठोपाठ लगेच त्यांना एक दोन इंटरनॅशनल कॉम्पिटिशन पण खेळायला मिळाल्या, त्यामुळे मुलांना जे एक्सपोजर पाहिजे ते बऱ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेलं आहे, त्याचा फायदा या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसेल.
1: निश्चितच तुम्ही बघितलं तर या सगळ्या स्पर्धांचा फायदा आपल्याला निश्चितच होईल. भारतीय फेन्सिंगमध्ये वैयक्तिक प्रकारांबरोबरच टीम इव्हेंट्समध्ये सातत्यपूर्ण यश मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे?
0: ऍक्च्युली आता भवानी देवी आहे, प्राची लोहाना आहे, तनिषा खत्री आहे, करण गुर्जर आहेत, हे खेळाडू आउटस्टँडिंग खेळाडू आहेत.
1: बरोबर.
0: आणि हे खेळाडू नंतर भारताच्या केंद्र सरकारच्या काही योजनांच्या अंतर्गत हे परदेशात सरावला असतात.

0: भारतीय फेन्सिंगमध्ये वैयक्तिक प्रकारांबरोबरच टीम इव्हेंट्समध्ये सातत्यपूर्ण यश मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे?
1: ऍक्च्युली आता भावणी देवी आहे, प्राची लोहान आहे, तनिषा खत्री आहे, करण गुर्जर आहेत, हे खेळाडू आउटस्टँडिंग खेळाडू आहेत आणि हे खेळाडू नंतर भारताच्या केंद्र सरकारच्या काही योजनांच्या अंतर्गत हे परदेशात सरावाला असतात, परंतु हे मोस्टली खेळाडूच्या ठिकाणी जातात, म्हणून यांचा वैयक्तिक परफॉर्मन्स फार चांगला आहे. अशी सुविधा असंच हे जर का आपण पूर्ण टीम म्हणून जर केलं तर आपल्या संघाला देखील त्याचा फायदा होईल. आपल्या संघातले जेवढे खेळाडू खेळताय सगळ्या संघाचा संघ हा परदेशामध्ये ट्रेनिंगला असला कुठल्या तरी चांगल्या सेंटरला तर तिथे आपल्या सर्वच खेळाडूंना त्याचा फायदा होऊ शकेल. तर असे ट्रेनिंग प्रोग्राम्स हे वेगवेगळ्या देशांमध्ये घेतले पाहिजे. जसं आपण म्हणतोय की साऊथ कोरिया चांगला आहे, तर साऊथ कोरियामध्ये आपले चांगले खेळाडू जर पूर्ण संघ तिथे गेला, त्यांनी महिनाभर दोन महिने सराव केला, तर निश्चित आपल्या खेळाडूंचा परफॉर्मन्स हा अपडेट होईल.
0: बरोबर,
1: असे ट्रेनिंग प्रोग्राम राबवले पाहिजेत.
0: बरोबर, जास्तीत जास्त ट्रेनिंग प्रोग्राम राबवले तर अधिकाधिक फेन्सिंगचे खेळाडू भारतामध्ये तयार होतील. भवानी देवीमुळे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण फेन्सिंग या खेळाकडे आकर्षित होत आहेत. त्यातल्या त्यात आपण बघितलं तर युवा जे फेन्सिंग पटू आहेत त्यांचा कल या खेळाकडे अधिक वाढलाय. तर या सगळ्या युवा फेन्सिंग पटूंना तुम्ही काय संदेश द्याल?
1: फेन्सिंग खेळ एक ऑलिम्पिक गेम आहे, म्हणजे 1896 पहिल्या ऑलिम्पिक पासून ते आजपर्यंत सर्व ऑलिम्पिक्स मध्ये खेळला जाणारा हा खेळ आहे आणि या खेळाला खूप मोठी एक चांगली पार्श्वभूमी आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी. आणि भारतामध्ये तलवारबाजी म्हटलं तर आपल्याला काही इतिहास नवीन नाहीये, आपल्या पण रक्तामध्ये हे तलवारबाजीचे गुण अवशेष आहेतच आपल्यामध्ये. तर अशा पण या आधुनिक तलवारबाजीमध्ये जर समाविष्ट व्हायचं असेल तर युवकांनी आकर्षित व्हायला पाहिजे. आणि आता भारतीय फेन्सिंग महासंघ असेल, महाराष्ट्र फेन्सिंग संघटना असेल किंवा विविध राज्याच्या क्रीडा संघटना आमच्या फेन्सिंगच्या आहेत, या तळागाळापर्यंत खेळ रुजवण्यासाठी परिश्रम घेत आहेत, शाळा महाविद्यालयांपर्यंत पोहोचत आहेत, अनेक ट्रेनिंग सेंटर्स उभारत आहेत. या माध्यमातून आपला नवोदित खेळाडू या खेळाकडे आकर्षित होऊ शकतो. त्याला चांगलं ट्रेनिंग आणि चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. शासन देखील चांगला वाटा याच्यामध्ये उचलत आहे. तर या माध्यमातून एक चांगली नवोदित खेळाडूंची फळी आपल्याकडे तयार होईल आणि भावणी देवी, तेजस पाटील, सुची जोशी असे खेळाडू जे खेळतील त्यांना फॉलो करणारे अनेक नवोदित खेळाडू पुढे येतील आणि आपल्याकडे चांगला नवा युवा वर्ग तयार होईल या माध्यमातून.
0: आपण बघितलं तर गेल्या काही काळामध्ये फेन्सिंग हा सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील त्याची लोकप्रियता आता हळूहळू वाढत चालली आहे आणि यामध्ये अधिकाधिक भारताचे खेळाडू तयार होतील अशी आपण अपेक्षा करूया. उदय डोंगरे, तुम्ही क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आलात आणि इतकी माहिती दिलीत आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: आता आपण आढावा घेऊयात क्रीडा विश्वातील महत्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त स्वरूपात. स्मृती मंधाना टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे. तिनं न्यूझीलंडची सुझी बेट्सला मागे टाकून हा टप्पा गाठला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. शुभमन गिल एकदिवसीय संघाचं कर्णधार पद भूषवणार आहे तर श्रेयस अय्यरकडे टी ट्वेंटी संघाचे नेतृत्व असेल. ऋतुराज गायकवाडचं एकदिवसीय संघात पुनरागमन झालंय तर नमन धीरची पहिल्यांदाच संघात निवड झाली आहे. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेनं अर्थातच नाडानं जारी केलेल्या ताज्या निर्बंधांच्या यादीनुसार अथलेटिक्स प्रशिक्षक राकेश कुमार यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे तर पॉवरलिफ्टर गौरव वत्स याला प्रतिबंधित औषधं माळगल्याबद्दल आणि त्यांची तस्करी केल्याबद्दल तात्पुरतं निलंबित करण्यात आलंय. अमेरिकन ओपनमधील खराब कामगिरीमुळे नोवाक जोकोविच एटीपी क्रमवारीत 12व्या स्थानावर घसरला गेलाय. ऑक्टोबर 2002 नंतर प्रथमच असं घडलंय की जोकोविच, फेडरर आणि नदाल यापैकी कोणीही अव्वल 10 टेनिसपटूंमध्ये नाहीये. श्रोते हो, क्रीडा विश्व या कार्यक्रमात आता मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. तोपर्यंत ऋषाली देशपांडेचा नमस्कार.
2: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सची अग्निपरीक्षा या विषयावर माजी ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे आणि तलवारबाजी या खेळात भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा या विषयावर महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉक्टर उदय डोंगरे यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद श्रोते हो आताच आपण ऐकला. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि

खेळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खोजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही,

0: सुनील गावस्कर यांच्या स्वरातील या गीताबरोबरच क्रीडा विश्व कार्यक्रम समाप्त होत आहे. नमस्कार. क्रीडा विश्व आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सहा वाजून 55 मिनिटं आणि 30 सेकंद होत आहेत. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाडा दौऱ्यात ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. मतदार यादीस विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तालनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. राज्यात दुष्काळ सदृश्य स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी आज लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावाची पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे. शासन दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज दिली.
1: राज्य सरकारने तातडीने पावलं उचलायचं ठरवलेलं आहे. येत्या 2 दिवसात आपण दुष्काळाचा GR काढतोय आहोत. दुष्काळाची सगळी मदत आपण देणार आहोत. त्यासोबत आपण हा प्रयत्न की रबी जर आपल्याला पीक घेता आलं तर त्याकरताही आपण मदत करणार आहोत. पिण्याचं पाणी, आपल्या जनावरांकरता चाऱ्याची व्यवस्था, थेट मदत आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना अन्नधान्याची मदत आणि इतर सगळ्या प्रकारची मदत या दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचंही ते म्हणाले. शेतकऱ्यांचं सुमारे 48,000 कोटी रुपयांचं कृषी पंप वीज बिल यापूर्वीच माफ केलं असून यापुढेही त्यांना वीज बिल भरावं लागणार नाही. तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना राबवून शेतकऱ्यांना शासनानं दिलासा दिला असून या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळेपर्यंत तिची अंमलबजावणी सुरूच राहील असंही मुख्यमंत्री म्हणाले. अकोला जिल्ह्यात दुधलम इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांनी भयभीत होऊ नये, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज जिल्ह्यातल्या विविध भागात जाऊन दुष्काळ सदृश्य स्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण, पाण्याची उपलब्धता तसंच संभाव्य नुकसानीबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. राज्याच्या अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून सरकारनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी आंदोलनं केली जात आहे. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या गडचिरोली जिल्हा शाखेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पावसानं ओढ दिल्यानं धान, सोयाबीन, कापूस यासह खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा किसान सभेनं केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही देण्यात आलं. कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रोश मोर्चा काढला. मोर्चात आमदार नितीन देशमुख आणि आमदार संजय दरेकर सहभागी झाले होते. पावसाअभावी

गावातून गेलेल्या शेतकऱ्यांना येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत मदत जाहीर करा, अन्यथा समृद्धी महामार्ग बंद पाडू, असा इशारा आमदार देशमुख यांनी दिला. मुंबई MMR मध्ये पुढच्या 15 ते 20 वर्षात 30 लाख घरं बांधणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलं. ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. मुंबई ठाण्यासह मीराभाईंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर शहरांमध्ये क्लस्टरला चालना देण्याचं सरकारचं धोरण असल्याचं त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. युनिफाईड DCPR मधल्या बदलांमुळे क्लस्टर आणि SRA प्रकल्पांना गती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. ठाण्यातल्या 6,000 कुटुंबांना सुरक्षित दर्जेदार घरं देतानाच 23 नागरी सुविधा, रोजगाराच्या संधी आणि नियोजित टाउनशिप उभारून नव्या ठाण्याचा पाया रचण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड आणि ठाणे, बोरिवली, बोगदा यांच्यासारख्या प्रकल्पांमुळे ठाण्याच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळणार असल्याचं सांगत क्लस्टरमधल्या इमारतीही दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूपच कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. आजमितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण दिलं आहे. 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे, त्यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: पत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो, असं आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यात 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतील नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी, परिणास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी संघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत मनू भाकरला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सॉफ्ट टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताच्या जयमिना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं पदक ठरलं आहे. वुशू क्रीडा

प्रकारात आज महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीत भारताची रोशी बिना देवी इंडोनेशियाच्या थानिसा कुसुमा निंगेत्यास हिला 2-0 असं हरवून अंतिम फेरीत पोचली. नौकानयन स्पर्धेत रोईंगमध्ये बलराज पनवार याने पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांना 6:52 84 मिलीसेकंद अशी वेळ नोंदवली. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत चीननं भारतावर 3-1 अशी मात केल्यामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाडा दौऱ्यात ग्वाही. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 7:11:50 होत आहेत. ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होतात प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. महिला सक्षमीकरण आणि महिला नेतृत्व विकास हा प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रशासनाचा मुख्य गाभा राहिला आहे. त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केवळ कल्याणकारी योजना राबवल्या नाहीत, तर त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि निर्णय प्रक्रियेत मुख्य प्रवाहात आणलं. नारी शक्तीचं सामर्थ्य सिद्ध करणारे महत्वाचे निर्णय मोदी यांनी घेतले आहेत. या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी. नमस्कार मॅडम, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाला फक्त एक समाज कल्याणकारी योजना न ठेवता देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि धोरणांचा मुख्य भाग कसं बनवलं, काय सांगाल?
1: संयुक्त राष्ट्रसंघांनी तयार केलेल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये महिलांना अत्यंत महत्वाचं स्थान दिल्यामुळे खरे तर जगाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. 2000 नंतरच भारतात मोदी या नेत्याचा एका अर्थानं उदय झाला. या नेत्याच्या उदयाबरोबरच महिला सक्षमीकरणाची लोकोपयोगी चळवळ हातात हात घेऊन विस्तारत गेली असं म्हटलं तर त्यात काहीही गैर होणार नाही. ते देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेला अर्थातच महिलांच्या दृष्टिकोनात बदल व्हायला हवा आणि त्या केवळ यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता यात न रमता त्या खऱ्या अर्थाने भागीदार व्हाव्यात, सहभागी घटक व्हाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले. यातला सर्वात महत्वाचा प्रयत्न होता तो बेटी बचाओ बेटी पढाओ. महिला जर गर्भ असेल तर तो या जगाचा सूर्य देखील पाहू शकणार नाही याची काळजी घेतली जायची. या मुलींबाबत मोदी सरकारनं बेटी बचाओ बेटी पढाओ हा दृष्टिकोन आत्मसात केला. त्याची फळं आता दिसतायत. महिला जीवनाच्या अनेक क्षेत्रात जेव्हा अत्यंत खंबीरपणे काम करतायत तेव्हा ग्रामीण भागातल्या महिलांचं सक्षमीकरण आणि साधारणतः सेमी अर्बन सेमी रुरल मानल्या जाणाऱ्या भागातही महिला हक्कांची जाणीव फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. मोदी सरकारनं राबवलेल्या विविध महिला उपाययोजनांना या बदलाचं श्रेय द्यावं लागेल. महिलांना केवळ नारी म्हणून पूजन करत देव्हाऱ्यात न बसवता त्यांची आर्थिक क्षेत्रातील सहभागिता मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्या देशाच्या उत्पादन क्षमतेत भर टाकू शकतील या आशयाचा निर्णय घेतला गेला. या निर्णयाची व्याप्ती ही केवळ ग्रामीण भागापुरती नव्हती तर ती उच्चभ्रू क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात अंमलात आणली गेली होती. ग्रामीण भागातल्या महिलांचा अर्थकारणातला सहभाग वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिली गेली. सहभागिता महिला गटांची देशाच्या प्रगतीत होईल यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कुटीरोद्योग सुरू केले गेले आणि त्याच वेळेला कॉर्पोरेट क्षेत्रामधल्या महिलांचा सहभाग वाढावा यासाठी कॉर्पोरेट कायद्यात बदल करून बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मधलं महिलांचं प्रमाण लक्षणीय असावं यासाठीही काही बदल केले गेले. भारताच्या गेल्या 15 वर्षातल्या प्रगतीत महिलांचं योगदान फार मोठं आहे. महिला मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत GDP मध्ये स्वतःचं योगदान देऊ लागल्या आहेत. मोदींनी ज्याप्रमाणे आकांक्षित जिल्ह्यांची योजना राबवली त्याचप्रमाणे मोदींनी महिलांना सहभागी करून घेऊन देशाच्या विकासाची मोठी योजना आखली आणि ती प्रत्यक्षात आणण्यावर भर दिला असं म्हणणं गैर ठरणार नाही.
0: मुलींच्या जन्माकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलणं, रूढींमुळे होणारे अन्याय थांबवणं, तसंच त्यांच्या अस्तित्वाला गरिमा मिळवून देणं

0: यासाठी धोरण राबवत महिलांचं सामाजिक आणि राजकीय स्थान कशा प्रकारे बदललं आहे?
1: संयुक्त राष्ट्र संघांनी तयार केलेल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये देखील महिलांच्या सहभागाशिवाय कोणत्याही देशाची प्रगती होणार नाही आणि जगाची प्रगती होणार नाही हे नमूद केलं गेलं होतं. मोदी सरकारनं हे लक्षात घेतच महिलांच्या प्रश्नांना आत घातला. सत्तेवर येता सर्वात पहिल्यांदा राबवलं गेलं ते बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान. खरे तर भारतातल्या महिला आणि भारतातले पुरुष यांचे गुणोत्तर काहीस काळजी करणार होतं. आता 106 पुरुषांमागे 100 महिला असल्या तरी पूर्वीच्या काळी हे प्रमाण अत्यंत दुर्दैवी होतं. कित्येक राज्यांमधल्या महिला म्हणजे महिला अर्भक या जगात आल्यानंतर या जगाचा चेहराही न बघता निर्दयपणे मारल्या जायच्या. या सर्व घटनांवर अंकुश आणत बेटी बचाव हे अभियान पहिल्यांदा राबवलं गेलं. हरियाणा दिल्ली राजस्थान अशा या संदर्भात प्रश्न ठरलेल्या राज्यांकडे विशेष लक्ष पुरवलं गेलं आणि त्यानंतर बेटी पढाओ सारखं एक विशिष्ट अभियानही राबवलं गेलं. यामुळे गेल्या कुटुंब सर्वेक्षण पाहणीत विशेषतः लहान वयाच्या 6 बालक बालिकांच्या प्रमाणातली तफावत मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं आढळून येत आहे. हे मोदी सरकारचं यश आहे.
2: मुलांच्या राजकारणातला सहभाग वाढावा याबद्दल वारंवार हात तर दिली जायची, पण लोकसभेत निवडून येणाऱ्या महिलांचं प्रमाण आणि विधानसभेतही निवडून येणाऱ्या महिलांचं प्रमाण हे महिलांच्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प असायचं. ही संख्या वाढावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षणाचे कायदे प्रत्यक्षात आले. महिलांचा सहभाग वाढला. या महिला नंतर राजकारणात सक्षमपणे वावरू लागल्यानंतर त्यांनी आमदार व्हावं खासदार व्हावं अशा प्रकारच्या संकल्पना समोरही आल्या. तेवढं बळ महिलांनी स्वकर्तृत्वाने मिळवलं पण होतं. पण अर्थातच एक महिला लढत असेल पुरुष असेल तर तिच्या निवडून येण्याची शक्यता कमी असल्यामुळे कोणताही राजकीय पक्ष त्या दृष्टीने हालचाल करायला तयार व्हायचा नाही. त्यासाठीच मोदी सरकारनं अत्यंत समर्थपणे निर्णय घेत लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारा कायदा प्रत्यक्षात आणण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशनही बोलवलं. पूर्वी देखील अशा प्रकारची हालचाल झाली होती, परंतु राज्यसभेत पारित झालेला कायदा लोकसभेत प्रत्यक्षात येऊ शकला नव्हता. आता त्या दृष्टीने हालचाली करत काही घडामोडी होण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकार आणि सत्ताधारी आघाडी महिलांना आरक्षण मिळावं यासाठी अत्यंत सक्षमपणे बहुमत मिळवायच्या प्रयत्नात आहे. महिलांना 33% आरक्षण देणारा नारी शक्ती वंदना विधेयकाचा कायदा प्रत्यक्षात कशा रीतीने येईल आणि त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होईल याकडे लक्ष देणं आता आवश्यक झालं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी तेथे स्वच्छतेचं मोठं अभियान सुरू केलं होतं. मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यावर गुजरातमध्ये राबवल्या गेलेल्या या योजनेची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी त्यांनी स्वच्छ भारत अभियान म्हणून सुरू केली. अबाल वृद्धांमध्ये हे अभियान अत्यंत लोकप्रिय झालं होतं. भारताच्या कोणत्याही भागात गेलं तर शौचालय नसल्यामुळे नदी किनारी किंवा आडोशाला जाणाऱ्या महिला हे देशाच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं एक चित्र दिसायचं. शौचालय निर्माण करण्यावर स्वच्छ भारत अभियानामध्ये भर दिला गेला. स्वच्छ भारत अभियान हे खरे तर एक सामाजिक क्रांती आहे.
0: महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुद्रा योजना आणि स्टँडअप इंडिया अंतर्गत महिला उद्योजकांना कर्ज मिळत आहे. आर्थिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यात या योजना कशा यशस्वी ठरल्या आहेत?
1: महिलांना आर्थिक आधार मिळावा एवढंच नव्हे तर त्या अबलानाईत सबला व्हाव्यात यासाठी केलेल्या योजनांमधली सर्वात महत्वाची योजना ती मुद्रा. नोकरी देण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत असतानाच स्वयंरोजगारावर या सरकारनं मोदींच्या नेतृत्वात भर दिलं. मुद्रा योजना ही साधारणतः कर्ज हातात खेळतं राहावं आणि मध्यम ते छोट्या उद्योगांना त्यातून भांडवल मिळावं यासाठी तयार केली गेली. मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये मुद्राच्या लाभार्थींपैकी 3 जर लाभार्थी असतील तर त्यातल्या 2 महिला आहेत हे विशेष. महिलांसाठी कोणतंही तारण न ठेवता या योजनेअंतर्गत कर्ज दिलं जातं. या योजनेतल्या या मिळकतीतून ग्रामीण भागातल्या महिलांनी छोटी दुकानं शिलाई मशीन्स घेऊन स्वतःच्या संसाराला हातभार लावणाऱ्या योजना, सेमी अर्बन म्हणजे साधारणतः छोट्या मोठ्या गावांमध्ये जिथे नोकरदार आहेत तिथे त्यांना टिफिन पोहोचवण्यासाठीचे उद्योग, हस्तकलांच्या उपयोगातून वस्त्र प्रावरण तसंच दागिने असं सुंदर प्रकारे करायच्या योजना.

0: केल्या. आज उपलब्ध असलेली आकडेवारी जर लक्षात घेतली तर 81% महिलांनी या मुद्रा योजनेचा लाभ घेतलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महिलांच्या रोजगारात देखील लक्षणीय वाढ झालेली दिसते. ग्रामीण भागात महिलांनी लोकसंख्येतल्या सहभागाचं प्रमाण 96% वाढवलं असं दिसतंय, तर शहरी भागांमध्ये हेच प्रमाण 43% आहे. 1,56,00,000 महिला गेल्या 15 वर्षांमध्ये कामकाजी महिला झाल्या ही अजून एक थक्क करणारी आकडेवारी आहे. महिलांसाठीच्या योजना केवळ महिला ओरिएंटेडच न ठेवता देशाच्या अंदाजपत्रकातली 42% रक्कम महिलांवर खर्च होईल याकडेही लक्ष दिलं गेलं. सध्या अर्थकातन निर्मला सीतारामन एक यशस्वी महिला राजकारणी सांभाळतायत, त्यामुळे महिलांकडे लक्ष देण्याचा दृष्टिकोन गेल्या काही दिवसात अत्यंत जागरूक होतो आहे आणि त्याचे लाभ अनेकविध समाजातल्या महिलांना मिळत आहेत.
1: लखपती दीदी आणि नमो ड्रोन दीदी या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला आज तंत्रज्ञान हाताळत आहेत. भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं या योजना कशा महत्वाच्या आहेत?
0: लखपती दीदी ही योजना तर ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलून टाकणारी आहे. लखपती दीदी म्हणजे घरातच राहून त्या महिलेने 1,00,000 सरकारी मदतीच्या आधारावर नव्या योजना उभारणं, नवे गृह उद्योग करणं. भारतात गेल्या काही वर्षांपासून स्वयंसहाय्यित महिला गटांची चळवळ मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. या महिला मंडळांच्या हाताला काम देत कुठे कुटीरोद्योग तर कुठे शेतीवर आधारित उद्योग मोदी सरकारच्या काळात सुरू झाले. लखपती दीदींची संख्या 6 कोटींपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट सध्या मोदी सरकारनं ठेवलेलं आहे. याचबरोबर महिलांना शेतकरी म्हणून जे लाभ दिले जातात त्याचा लाभ आतापर्यंत 15,000 शेतकरी महिलांनी घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत ड्रोनच्या सहाय्यानं शेतीवर फवारणी, शेतीत उगवलेल्या पिकांना योग्य ती मदत करण्यासाठी लक्ष देण्याचं अभियान राबवलं जात आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बरकती यायची असेल तर त्यातलं महिला शेतकऱ्यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. महिला तंत्रज्ञान हाताळू लागल्या आणि स्वतःचा संसार सांभाळून अर्थव्यवस्थेला योगदान देऊ लागल्या हे मोदी सरकारच्या कार्यकाळातलं यश आहे.
1: राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानामुळे देशातील नवजात बालक आणि माता मृत्यूदरात लक्षणीय घट झालीय. महिलांच्या आरोग्याबाबत झालेल्या या सुधारणांबद्दल काय सांगाल?
0: राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन हा देखील गेल्या काही वर्षात राबवला गेलेला एक मोठा उपक्रम. घरी पुरुष आजारी असेल तर त्याच्या भोवती घर फिरतं, पण महिलेच्या आजारांकडे मात्र लक्षच दिलं जात नाही अशी स्थिती आहे. बाळंतपण घरीच होतात, ती सुरक्षित नसतात, त्यामुळे बालमृत्यूंचं प्रमाण मोठं होतं आणि त्या आईच्या तब्येतीकडे तर लक्ष द्यायला कुणीच नसतं अशी स्थिती आहे. ती स्थिती दूर करण्यासाठी मोदी सरकारच्या काळात सर्व बाळंतपण ही इन्स्टिट्युशनलाइज कोणत्या तरी संस्थेत दवाखान्यात व्हावीत यासाठी मुख्यत्वे करून योजना राबवली गेली. गर्भवती महिलांना योग्य तो सकस आहार मिळावा यासाठी त्यांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम पाठवण्याचे देखील प्रयोग गरजवंत महिलांबाबत केले गेले. रुग्णालयातल्या गर्भारपणांमध्ये वाढ करताना महिलांमध्ये अनिमिया म्हणजे साधारणतः सकस आहार न घेतल्यामुळे निर्माण होणारा जो रोग आहे तो होऊ नये यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले. या सर्व प्रयत्नांची आज फळं दिसत असून महिलांच्या आरोग्यविषयक तक्रारीमध्ये लक्षणीय घट झाल्याचं बोलले जात आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात केवळ पुरुषांचाच नव्हे तर महिलांचा विकास व्हायला हवा याकडे विशेष लक्ष दिलं गेलं आणि अर्थातच त्याचे परिणाम सध्या दिसत आहेत. भारत हा अत्यंत झपाट्यानं महासत्ता होऊ बघतोय. या महासत्तेतल्या महिला या दुर्लक्षित राहणार नाहीत, त्या संसाराची जबाबदारी सांभाळतील, पण त्या अबला नारी नसतील तर सबला सशक्त महिला असतील याकडे आवर्जून लक्ष पुरवलं जात आहे.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, निवेदन लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

श्रुती हो, सायंकाळची 7:30 झालेली आहेत. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आता ऐकूया कार्यक्रम शेतशिवार.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र. शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालनातून उत्पादन, उत्पन्न आणि समृद्धी वाढवून याची गुरुकिल्ली म्हणजे दर्जेदार मत्स्यबीज. मजबूत वाढ, उत्तम आरोग्य आणि चांगल्या उत्पादनासाठी गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्राचे दर्जेदार मत्स्यबीज आजच आपल्या मत्स्यतळ्यासाठी निवडा. आपल्या मत्स्यशेतीची सुरुवात करा विश्वासाच्या मत्स्यबीजापासून. आजच संपर्क करा गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र 91 30 98 98 07 या नंबरवर. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्या शेतशिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवित असतो. मंडळी, रंगबेरंगी आकर्षक आणि मनमोहक मासे आपल्या घरातील मत्स्यालयाची शोभा वाढवतात. मात्र या सुंदर माशांचं संगोपन ही केवळ एक आपली हौस नसून त्यातून देखील आपल्याला रोजगार आणि व्यवसायाची संधी देखील निर्माण होऊ शकते. मग यामध्ये शोभिवंत माशांच्या प्रजाती, त्यासाठी योग्य मत्स्यालयाची रचना, पाण्याची गुणवत्ता, खाद्य व्यवस्थापन, रोगप्रतिबंध उपाय आणि बाजारपेठ या सगळ्या बाबींचं योग्य असं ज्ञान असणं देखील खूप आवश्यक आहे. त्यासाठीच आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शोभिवंत मत्स्यपालन याची सुरुवात आपल्याला कशी करायची आहे, माशांची योग्य निगा कशी राखली जाते आणि या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहे याविषयी सविस्तर अशी माहिती आपण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे श्रीनाथ वैजनाथ गव्हाणे यांना. आणि त्यांच्याकडनं आपण आता नेमकं शोभिवंत मत्स्यपालन हे आपल्याला कसं सुरू करायचं आहे याविषयीची माहिती घेऊयात. तर सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की शोभिवंत मत्स्यपालन म्हणजे नेमकं काय आणि यामध्ये मग आपण कोणत्या प्रकारची मासे पाळले जातात, त्याचं महत्त्व देखील काय आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यावं लागेल.
1: मॅडम, शोभिवंत मत्स्य म्हणजे घर, कार्यालय, हॉटेल, संस्था किंवा इतर ठिकाणी शोभा वाढवण्यासाठी आकर्षक रंग, आकार, शरीरचना किंवा हालचाली असलेल्या माशांचे संगोपन, प्रजनन आणि विक्री करणे. यामध्ये गोड्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्यातील दोन्ही माशांचा समावेश होतो. गोड्या पाण्यामध्ये गप्पी, मोली, प्लेटी, गोल्डफिश अशा विविध प्रकारच्या माशांचा समावेश होतो. प्रत्येक प्रजातीची पाण्याची गुणवत्ता, तापमान, सामू आणि इतर माशांसोबत कॉम्पॅटेबिलिटी वेगळी असू शकते. त्यामुळे सगळे सुशोभित मत्स्यपालन सारखीच पाहता येतात असे समजणे चुकीचे आहे.
0: अच्छा.
1: या क्षेत्रात महत्व फक्त अक्वेरियमची शोभा वाढवण्यासाठी नाही तर त्यांचं प्रजनन घडून आणणे आणि त्यांच्या ऍसेसरीज यांच्या माध्यमातून रोजगाराची संधी निर्माण होऊ शकतात. विशेषतः कमी जागेत लहान प्रमाणावर सुरुवात करून हळूहळू व्यवसाय वाढवता येण्याची क्षमता आहे. मात्र ऑर्नामेंटल फिश कल्चर हा फक्त मासे ठेवण्याचा छंद नाही, त्यामध्ये वॉटर क्वालिटी मॅनेजमेंट, फिश हेल्थ मॅनेजमेंट, खाद्य पुरवणं, त्यांचं प्रजनन घडून आणवणं अशा अनेक बाबींचा समावेश होतो. त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीने केलेले तर हॉबी किंवा व्यवस्थित व्यवसाय संधी निर्माण होऊ शकते.
0: छान, म्हणजे या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी देखील आपल्याला उपलब्ध होऊ शकतात.
1: हो मॅडम.
0: शोभिवंत मत्स्यपालन जर सुरू करायचं असेल तर त्यासाठी सुरुवातीला कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? बरं,
1: सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम कोणत्या प्रजातीचे पालन किंवा प्रजनन करायचे आहे हे ठरवणे महत्वाचे असते. त्यानुसार अक्वेरियम किंवा रिअरिंग टँकचा आकार आणि आवश्यक असलेल्या वस्तूंची जोडजोड करणे महत्वाचे आहे. वेगवेगळ्या प्रजातीसाठी वेगवेगळ्या पर्यावरणाच्या आवश्यकता असू शकतात. पाण्याचा सुरक्षित स्रोत असणे अत्यंत महत्वाचे आहे. अक्वेरियम लहान प्रणाली असल्यामुळे थोडासा वेस्ट सुद्धा तुलनेने लवकर साचू शकतो. त्यामुळे फिल्ट्रेशन आणि नियमित वॉटर क्वालिटी मॅनेजमेंट कडे सुरुवातीपासून लक्ष देणे गरजेचे आहे. जे लोक नवीन सुरुवात करतात अशा लोकांना अनेक प्रजाती घेण्यापेक्षा कमी प्रजाती घेऊन आम्ही कमी संख्येपासून सुरुवात करणे हे अधिक महत्वाचे असते. त्याच्यासोबत त्यांच्या फीडिंग हॅबिट, बिहेव्हिअर, विविध आजार समजून घेणे गरजेचे आहे. जर व्यवसायाच्या दृष्टीने सुरुवात

0: करायची असेल तर फक्त अक्वेरियम आणि मासे खरेदी करण्याचा खर्च पाहू नये. तो अक्वेरियम जसे कुठं अव्हेलेबल आहे, त्याच्यासाठी किती इलेक्ट्रिसिटी लागते, फिल्ट्रेशन इक्विपमेंट कशा प्रकारचे आहे, प्रकारचे मासे मृत पावतात, कुठल्या कारणामुळे मृत पावतात, या सर्वांच्या बाबी लक्षात घेणे तेवढेच महत्वाचे आहे.
1: म्हणजे एखाद्याला सुरुवात करायची झाली तर या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्याशिवाय आणि संपूर्ण त्याचं ज्ञान असल्याशिवाय तो व्यवसाय आपल्याला सुरू करणं फायद्याचं होणार नाही का?
0: हो मॅडम.
1: त्यामुळे प्रशिक्षित आपल्याला व्हावं लागेल.
0: हो मॅडम.
1: बरं सर, आता याच्यामध्ये अक्वेरियम मधील जी पाण्याची गुणवत्ता असते तर ती शोभिवंत माशासाठी देखील महत्वाची आहे का? आणि मग यामध्ये आपल्याला कोणकोणते घटक तपासायला हवेत? बरं,
0: अक्वेरियम मध्ये सुशोभित मासे संकोपन त्याची पाण्याची गुणवत्ता हा एक महत्वाचा घटक आहे. माशांचे जे उरलेलं वेस्ट आहे किंवा उरलेलं आपण दिलेलं खाद्य आहे हे लवकर जमा होते, त्यामुळे पाण्याची गुणवत्ता लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात. पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवणे हे ऑर्नामेंटल फिश कल्चर मध्ये सर्वात महत्वाचे काम आहे. पाण्याची गुणवत्ता मध्ये आपण कुठले कुठले घटक पाहायचे, पाण्याचं तापमान, पाण्याचा सामू, पाण्यामध्ये प्राणवायू किती प्रमाणात आहे आणि पाण्यामध्ये अमोनिया किती प्रमाणात गोळा होत आहे, हे चार खूप महत्वाच्या बाबी आहेत. माशांच्या मेटाबॉलिझम मध्ये आणि न खाल्लेल्या खाद्यामुळे डिकम्पोजिशन होऊन तिथे अमोनिया वेस्ट तयार होतो. ती अमोनिया वेस्ट आपल्या पाळलेल्या माशेसाठी खूप हानिकारक असू शकते. म्हणून अक्वेरियम मध्ये बायोलॉजिकल फिल्टर असे आपण बनवायला पाहिजे, त्यामुळे अमोनियाची लेवल मेंटेन राहील आणि मासे सदा चांगल्या आरोग्य राहतील.
1: आणि शोभिवंत माशांना जर आपल्याला खाद्य द्यायचं झालं तर मग ओव्हर फिडिंग केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात?
0: कुठलाही प्राणी असो काही असो त्याला मुबलक प्रमाणात फीड दिलं, खाद्य दिलं तर तो चांगला होईल. त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण दिलं तर त्याच्यावर विपरीत परिणाम दिसतो.
1: निश्चितच
0: सेम कन्सेप्ट आपण फिश मध्ये सुशोभित मासे किंवा कुठल्याही फिश मध्ये अप्लाय होतो. ऑर्नामेंटल फिशेसला फीड देताना त्यांची प्रजाती कुठली आहे, त्यांची साईज केवढी आहे, त्यांचा खाण्याचा हॅबिट कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. बाजारात उपलब्ध असलेल्या योग्य कमर्शियली अवेलेबल फीड म्हणजे जे फीड रेडीमेड आहेत आणि आपण जाऊन विकत घेऊन माशांना डायरेक्टली खायला देऊ शकतो. भरपूर प्रमाणातले फीड बाजारामध्ये अवेलेबल आहेत. याचबरोबर आपण जे फीड देतोय ते खाद्य मासे सक्रियपणे घेतात का नाही, म्हणजे उरलेले फीड आहे ते आपण वेळेवर काढतोय का नाही, अशा गोष्टींचे पण काळजी घेणे महत्वाचे आहे. जर उरलेलं फीड बराच काळ पाण्यामध्ये साठवून राहत असेल तर त्याच्यामुळे अमोनिया नावाचा जो टॉक्सिक पदार्थ आहे तो वाढू शकतो आणि जो वाढल्यामुळे माशांना घातक ठरू शकतो, त्यामुळे मासे मृत सुद्धा पाहू शकतात. त्यासाठी ओव्हर फीडिंग करणे टाळावे. जोपर्यंत मासा खाद्य घेत आहे तोपर्यंत फीड करावं. त्यासाठी दिवसातून 3-4 वेळेस फीडिंग करावी. एकदाच फीड न टाकता तोच फीड 3-4 वेळेस दिल्यानंतर ते मासे चांगल्या प्रमाणात घेऊ शकतात. अशा बाबींचा थोडस लक्ष दिलं चांगलं असेल.
1: निश्चितच. तर सर, जेव्हा आपण नवीन फिश आपण आणले समजा आणि ते जर आपल्याला ह्या अक्वेरियम मध्ये सोडायचे असतील, ते सोडत असताना देखील काही काळजी आपल्याला घ्यावी लागते का? तर हे देखील नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना कळायला हवं.
0: निश्चितच मॅडम. जेव्हा आपण एखादी फिश बाहेरून विकत घेतो सेलर कडून, रिटेलर कडून, तेव्हा ती फिश त्या वातावरणामध्ये राहिलेली आहे, ते वातावरण आपल्या घरच्या असलेल्या वातावरण किंवा पाण्यापेक्षा निश्चितच वेगळं असू शकतं. त्यासाठी काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते. नवीन सुशोभित मासे आपण खरेदी करून आपण अक्वेरियम मध्ये सोडणे हे नवीन लोकांना होणारी एक सामान्य चूक आहे, ज्यामध्ये फिश ज्या पाण्यात आपण ट्रान्सपोर्ट करून आली आहे त्या पाण्याचे टेम्परेचर, सामू आणि इतर परिस्थिती आपल्या अक्वेरियम पेक्षा वेगळ्या असू शकतात. अचानक झालेल्या बदलामुळे फिशवर आपल्या माशावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यासाठी त्या आणलेल्या माशांना आपल्या अक्वेरियमच्या पाण्याशी जुळून घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही जे ते फिश आणलेली आहे प्लास्टिक टँक मध्ये, आपल्या टँक मधलं पाणी हळूहळू थोडस पाणी टाकायचं, म्हणजे आपल्या पाण्याचं तापमान सामू समतोल साधला जाईल. तो समतोल कमीत कमी 5-10 मिनिटं साधू द्यायचा. त्या 5-10 मिनिटं झाल्यानंतर हळू तो फिश आपल्या टँकमध्ये किंवा अक्वेरियममध्ये सोडून द्या.
1: म्हणजे अशा प्रकारची काळजी एखादा नवीन मासा त्या आपल्या अक्वेरियममध्ये सोडताना या प्रकारची काळजी घ्यावी लागेल.
0: हो मॅडम.
1: नाही का? आणि समजा आपल्या या शोभिवंत माशांमध्ये अचानक काही रोग दिसू लागले किंवा काही एखादा मासा मृत पावलेला आपल्याला दिसला, तर अशा वेळी देखील आपण काय करायला हवं आणि औषध देण्यापूर्वी देखील आपल्याला काय तपासायला पाहिजे याची देखील कल्पना आपल्याला असायला हवी.
0: मॅडम, निश्चितच. अचानक आपल्या अक्वेरियम टँक मध्ये अचानक जर मासे मृत दिसली तर मृत मासे अक्वेरियम टँक मधून काढून टाकावे. त्यानंतर प्रत्येक मृत मासा हा डिसीज रोग झाल्यामुळे होऊ शकतो असं नाही. तो जो टँक आहे ज्यामध्ये आपण मासा मेंटेन केला आहे त्या पाण्याची गुणवत्ता, त्याच्यामध्ये असलेला प्राणवायू

0: घेऊ, त्याच्यामध्ये झालेला अमोनिया, त्याचं टेम्परेचर, त्याचा सामू, किंवा आपण जास्त खाद्य जास्त प्रमाणात खाद्य दिलं, असे विविध कारण ते मासे मरायच्या पाण्याचे असू शकतात. त्यामुळं सर्वप्रथम आपण त्या पाण्याची गुणवत्ता चेक केली पाहिजे. त्यानंतर आपण ओव्हर फिडिंग करतोय का, आपण टाकलेलं फ्रीज जास्त काळ असतंय का, टँक मध्ये तसंच असतंय का, याची पण काळजी घेतली पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर फिशवर कुठले नको साईन दिसत आहेत का, समजा फिशवर कुठले व्हाईट स्पॉट दिसत आहेत का, किंवा एखादी अल्गी फंगस म्हणजे बुरशी वाढलेली आहे का, किंवा फिश असा वेगळा उलटा पोहतोय का, किंवा आपलं शरीर टँकला घासतोय का, अशा विविध प्रकारचे ऍक्टिव्हिटीज तो मासा शो करतो, दाखवतो. असे जर नको असलेल्या जर ऍक्टिव्हिटीज जो तो मासा दाखवत असेल तर आपण तो एखादा रोग झाला आहे असं समजू शकतो. त्यानुसार त्यांना जर तुम्हाला एखादं औषध पुरायचं असेल तर तज्ञांचा किंवा मत्स्यतज्ञांचा सल्ला घेऊनच औषध पुरवावे.
1: अच्छा, आपल्या मनाने आपल्याला काही करायचं नाही तर त्यासाठी मत्स्यतज्ञांचा सल्ला घेणं देखील आपल्याला आवश्यक आहे. हो की नाही? म्हणजे अचानक जर एखादा रोग आला किंवा मासे मृत पावलेले आपल्याला दिसले तर शोभिवंत मत्स्यपालन याला व्यवसाय म्हणून जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यामध्ये कोणकोणत्या संधी निर्माण होऊ शकतात, किंवा घरातून सुरुवात देखील आपल्याला यासाठी करता येऊ शकते का?
0: नक्कीच मॅडम, तुमच्या घराचं छोटंसं अंगण असते, त्या अंगणापासून तुम्ही छोट्याशा मत्स्यपालनाच्या व्यवसायाची सुरुवात करू शकता.
1: अच्छा,
0: मत्स्यपालन व्यवसायाचे अनेक काम करत येतात. काही लोक फक्त शोभिवंत मत्स्यपालन पाळतात आणि विकतात, काही लोक त्यांचं प्रजनन घडून आणतात, आणि त्यासोबतच एक्वेरियम बनवून देणं, एक्वेरियम मेंटेनन्स करणं, त्यांचं खाद्य पुरवणं, त्यांचे फिल्टर किंवा डेकोरेशन करणं, असे बऱ्याच प्रकारची कामं आणि त्याच्यातून व्यवसाय निर्माण होऊ शकतात. लहान प्रमाणावर सुरुवात करण्यासाठी मोठ्या तलावांची गरज असते. योग्य जागा, टँक किंवा अक्वेरियम, फिल्ट्रेशन आणि एअरिशनची व्यवस्था असल्यास काही प्रजातीचे प्रजनन किंवा रिअरिंग लहान प्रमाणावर सुरू करता येऊ शकते. मात्र घरातून सुरुवातच केली म्हणजे खर्च किंवा व्यवस्थापन शून्य असे नाही. त्यासाठी लागणारे पाणी, वीज, खाद्य इत्यादी गोष्टींचा आपण लक्ष द्यावं. स्थानिक बाजारपेठेत कुठल्या प्रजातीची डिमांड आहे किंवा मागणी आहे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे, आणि त्यानुसार त्यांचं फिडिंग करून आणणं किंवा त्यांना मेंटेन करणं आणि नंतर त्यांना विक्री करणं, हे एक छोटासा आणि चांगला घर बसल्या व्यवसाय होऊ शकतो.
1: छान, म्हणजे चांगल्या रोजगाराची संधी म्हणून आपल्याला याकडे पाहायला काही हरकत नाही, नाही का? शेवटी जाता जाता असं विचारायचं आहे की शोभिवंत मत्स्यपालन करताना जे काही नवीन आपल्या तरुणांना वाटलं की मला शोभिवंत मत्स्यपालन हा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्यांनी कोणत्या प्रमुख अशा चुका टाळायला हव्यात की जेणेकरून आपला व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने चालेल, यासाठी तुम्ही काय शेवटी जाता जाता सल्ला द्याल?
0: जर काही लोकांना शोभिवंत मत्स्यपालनाचा व्यवसाय करायचा आहे पण त्यांना कुठल्याच प्रकारचा अनुभव नाही, पण त्यांनी काही बेसिक गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. पहिली सामान्य चूक म्हणजे एकाच अक्वेरियम मध्ये खूप सारे मासे ठेवणे. त्यांना जो मिळणारी जागा आहे कमी होऊ शकते आणि त्यांच्या जी विष्ठा आहे किंवा त्यांचा जो वाढणारा वेस्ट आहे तो मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे त्यांना जो लागणारा प्राणवायू आहे किंवा ती पाण्याची गुणवत्ता आहे ती लवकर खराब होऊ शकते. त्यामुळे कमी जागेत जास्त मासे ठेवून नवीन व्यवसाय करणार आहे त्यांनी टाळावी. त्यामुळे अक्वेरियम आणि त्याच्या क्षमतेनुसार मासे त्यामध्ये ठेवावे. दुसरी चूक म्हणजे नको जास्त प्रमाणात फिडिंग करणं. माशांनी फीड पटकन संपवले नाही किंवा फीड तळाशी जमा होत असेल तर फीड क्वालिटी पुन्हा तपासावी. म्हणजे थोडक्यात जर मासे फीड घेत नसतील तर त्या फीडची गुणवत्ता खालावलेली असेल. त्यामुळे आपण जे फीड देतोय ते चांगल्या क्वालिटीचं आहे का नाही याची गुणवत्ता तपासून पाहावी. तिसरी चूक म्हणजे फिल्ट्रेशन किंवा एरेशन कडे दुर्लक्ष करणे. फिल्ट्रेशन म्हणजे असं जो आपली पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवते, त्या आपल्या फिशच्या रिक्वायरमेंटनुसार मेंटेन ठेवते, आणि एरेशन म्हणजे प्राणवायू त्याला आपण रिझर्व ऑक्सिजन म्हणतो, ते एरेशन त्या फिशच्या गरजेनुसार मेंटेन ठेवतो. अक्वेरियम मध्ये फिल्ट्रेशन हा फक्त पाणी स्वच्छ दिसण्यासाठी नसून तो वेस्ट फिश पासून निघणारी विष्ट आहे त्याचं वेस्ट आहे त्याचा पण नियोजन करण्याचं एक उपाययोजना आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही एक बाहेरून नवीन आणलेला फिश असेल तो सरळ आणल्या आपल्या टँक मध्ये सोडणं हे चुकीचा प्रकार आहे. पाण्याचा अक्लिमटाइज म्हणजे जुळवून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यानुसार तो फिश आणणे, त्याला जुळवून घेणं आणि त्यानंतर आपल्या टँक मध्ये सोडणे, या काही बेसिक गोष्टी आहेत. आणि ज्याकडे जे करून किंवा जे व्यक्ती नवीन शोभिवंत मत्स्यपालनाचा व्यवसाय करून इच्छुक आहे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे.
1: निश्चितच शोभिवंत मत्स्यपालन ही केवळ माशांची आवड किंवा आपला छंद नसून योग्य ज्ञान, नियोजन आणि व्यवस्थापनाच्या माध्यमातून व्यवसायाची संधी देखील चांगल्या प्रकारे ठरू शकते. आणि मंडळी, शोभिवंत माशांची योग्य निवड, स्वच्छ आणि संतुलित पाण्याची गुणवत्ता, त्याला योग्य खाद्य आपल्याला पुरवावं लागतं आणि

पुरेशी जागा सोबतच नियमित निरीक्षण आणि रोगांपासून संरक्षण या बाबी माशांना निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत अशा महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय कसा आपल्याला सुरू करायचा आहे, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे याविषयी सविस्तर अशी माहिती आपल्याला सरांनी दिलेलीच आहे आणि निश्चितच आपण याचा उपयोग कराल. आणि या नवीन अशा क्षेत्राकडे आपण देखील प्रशिक्षित होऊन चांगल्या प्रकारे हा व्यवसाय आपला सुरू करता येईल, चांगली अशी रोजगाराची संधी म्हणून देखील तुम्हाला याकडे पाहता येईल. तेव्हा सर

0: आणि या नवीन अशा क्षेत्राकडे आपण देखील प्रशिक्षित होऊन चांगल्या प्रकारे हा व्यवसाय आपला सुरू करता येईल, चांगली अशी रोजगाराची संधी म्हणून देखील तुम्हाला याकडे पाहता येईल. तेव्हा सर, आज ही महत्वपूर्ण अशी माहिती तुम्ही प्रत्येक आपल्या तरुण मित्रांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालनातून उत्पादन, उत्पन्न आणि समृद्धी वाढवून याची गुरुकिल्ली म्हणजे दर्जेदार मत्स्यबीज. मजबूत वाढ, उत्तम आरोग्य आणि चांगल्या उत्पादनासाठी गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्राचे दर्जेदार मत्स्यबीज आजच आपल्या मत्स्य तळ्यासाठी निवडा. आपल्या मत्स्य शेतीची सुरुवात करा विश्वासाच्या मत्स्यबीजापासून. आजच संपर्क करा गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र 91 30 98 98 07 या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र.
1: शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया ऊसासाठी पाण्याची काटेकोर नियोजन याविषयीची माहिती. पावसातील अनिश्चितता, अतिवृष्टी, दीर्घ पावसाचा खंड आणि वाढते तापमान यामुळे ऊस पिकाच्या पाणी व्यवस्थापनाचे गणित बदलत आहे. त्यामुळे ठराविक दिवसांनी सिंचन करण्याऐवजी पिकाची अवस्था, जमिनीतील ओलावा आणि हवामान अंदाज यांचा विचार करून पाणी देणे गरजेचे आहे. पावसाचे बदललेले स्वरूप, कमी कालावधीत होणारी अतिवृष्टी, पावसातील दीर्घ खंड, वाढते तापमान, बाष्पीभवन, बाष्प उत्सर्जन होणारी वाढ यामुळे ऊस पिकाची पाण्याची गरज आणि सिंचनाचे वेळापत्रक बदलत आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध आहे म्हणून सिंचन करण्याऐवजी पिकाला जेव्हा आणि जेवढे पाणी आवश्यक आहे तेवढेच पाणी देणे हा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. ऊस शेतातील पाऊस आणि सिंचन यांचा योग्य समन्वय साधणे आवश्यक आहे. चांगला पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा असताना लगेच सिंचन केल्यास पाण्याचा अपव्यय होतो. दुसरीकडे पावसाचा मोठा खंड पडला तर जमिनीतील ओलावा कमी होऊन पिकावर पाण्याचा ताण येऊ शकतो. त्यामुळे सिंचनाचा निर्णय घेताना मागील पावसाचं प्रमाण, जमिनीतील उपलब्ध ओलावा, पिकाच्या वाढीची अवस्था आणि हवामानाचा अंदाज या चार बाबीवर विचार करणे फार आवश्यक आहे. हवामान बदलामुळे कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची घटना वाढत आहे. अतिवृष्टीमुळे ऊस शेतात पाणी साचल्यास मुळांच्या क्षेत्रात ओलावा वाढतो आणि हवा कमी होते. परिणामी मुळांच्या श्वसनक्रियेत अडथळा येतो आणि पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. काही परिस्थितीत रोगांचा प्रादुर्भाव पण वाढू शकतो. त्यामुळे ऊस शेतीत सिंचना इतकेच जलनिचरा व्यवस्थापनालाही महत्त्व आहे. शेताचा उतार, सरींची दिशा आणि नैसर्गिक पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन निचराची व्यवस्था करावी. अतिवृष्टी झाल्यानंतर अतिरिक्त पाणी शक्य तितक्या लवकर शेताबाहेर काढणे आवश्यक आहे. पाणी कमी पडू नये तसेच पाणी जास्त काळ साचू नये हे ऊस पाणी व्यवस्थापनाचे मूलभूत तत्व आहे. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूयात वाढत्या तापमानात पाण्याची गरज का आहे. तापमान वाढल्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन आणि पिकातून होणारे बाष्प उत्सर्जन वाढते. या दोन्ही प्रक्रियांना एकत्रितपणे बाष्पीभवन, बाष्प उत्सर्जन म्हणतात. तापमान वाढल्यास जमिनीतील ओलावा वेगाने कमी होतो आणि पिकाच्या पाण्याची मागणी वाढते. विशेषतः उन्हाळ्यातील उच्च तापमानाच्या काळात ऊस पिकावर पाण्याचा ताण येण्याची शक्यता अधिक असते. पाण्याचा ताण आल्यास पानांची वाढ, प्रकाश संश्लेषण आणि कांड्यांची वाढ यावर परिणाम होतो. परिणामी ऊस उत्पादनात घट येऊ शकते. तसंच शेतकरी बंधूंनो, पिकाच्या अवस्थेनुसार पाणी व्यवस्थापन करणंही गरजेचं आहे. ऊस पिकाला संपूर्ण हंगामात समान प्रमाणात पाण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार सिंचनाचं नियोजन करणं हे फार आवश्यक आहे. सुरुवातीला आपण लागवडीनंतरची अवस्था याविषयी जाणून घेऊयात. तर लागवडीनंतर बेण्याची उगवण आणि नवीन मुळांची निर्मिती सुरू होते. या काळात जमिनीत योग्य ओलावा असणे आवश्यक आहे. मात्र जास्त पाणी दिल्यास पाणी साचण्याची शक्यता असते. त्यामुळे गरजेनुसार हलकं सिंचन करावं. तसंच फुटवा अवस्थेत कांड्यांची संख्या निश्चित होण्यास सुरुवात होते. या काळात पाण्याचा ताण झाल्यास फुटव्यांची वाढ आणि संख्या प्रभावित होऊ शकते. त्यामुळे जमिनीत आवश्यक ओलावा टिकवणे महत्त्वाचे आहे.

लगातार वाढीच्या काळात ऊसाची पाने, खोड आणि मुळे वेगाने वाढतात. या अवस्थेत पिकांची पाण्याची गरज मोठी असते. त्यामुळे नियमित निरीक्षण करून पिकाच्या गरजेनुसार सिंचन करावं. पीक पक्वतेकडे जात असताना पाण्याचे नियोजन बदलावे. काढणीच्या जवळ अनावश्यक अतिसिंचन टाळावं. जमिनीतील ओलावा, पिकाची स्थिती, काढणीचे नियोजन लक्षात घेऊन अंतिम सिंचनाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ऊस पिकामध्ये आपल्याला ठिबक सिंचनाचा वापर करणेसुद्धा आवश्यक आहे. बदलत्या हवामानामध्ये उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचन प्रभावी तंत्रज्ञान आहे. ठिबकद्वारे पाणी पिकाच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात नियंत्रित प्रमाणात देता येते. त्यामुळे पाण्याचे वितरण अधिक कार्यक्षमपणे होते. ठिबक सिंचनामुळे पाणी बचतीबरोबरच फर्टिगेशन करणे शक्य होते. विद्राव्य खते सिंचनाच्या पाण्यासोबतच पिकाच्या मुळापर्यंत देता येतात. त्यामुळे पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा समन्वय साधता येतो. मात्र ठिबक सिंचनाचा फायदा मिळवण्यासाठी प्रणालीची नियमित देखभाल करणे आवश्यक आहे. फिल्टर स्वच्छ करणे, लॅटरलची तपासणी करणे, ड्रिपरमधून समान प्रवाह होत आहे का नाही हे पाहणे, पाण्याचा दाब तपासणे आणि गळती दुरुस्त करणे या बाबी नियमितपणे कराव्यात. त्याचप्रमाणे शेतकरी बंधूंनो, पाचट न जाता त्याचा आच्छादन म्हणून जर आपण वापर केला तर जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. पाचटाच्या आच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन कमी होते. तसेच जमिनीचे तापमान तुलनेने नियंत्रित राहते आणि तणांची वाढ कमी होण्यास मदत होते. पावसातील खंड, वाढते तापमान या दोन्ही परिस्थितीत पाचट आच्छादन हा पाणी व्यवस्थापनाचा प्रभावी उपाय आहे. त्याचप्रमाणे आपल्याला मृदा आर्द्रतेनुसार सिंचन करणेही गरजेचं असते. पिकाला किती दिवसांनी पाणी द्यावं, यापेक्षा जमिनीत सध्या किती ओलावा आहे हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. मृदा आर्द्रता तपासण्यासाठी प्रत्यक्ष मातीची तपासणी, टेन्सिओमीटर तसंच मृदा आर्द्रता सेन्सरचा वापर करावा. उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीतील ओलाव्याच्या स्थितीनुसार सिंचनाचा निर्णय घेता येतो. यामुळे गरजेपेक्षा जास्त पाणी देणे टाळता येतं आणि उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करता येतो. त्याचप्रमाणे आपल्याला हवामानाच्या अंदाजानुसार सिंचनाचं नियोजन करणं महत्त्वाचं ठरू शकते. पावसाची शक्यता असल्यास अनावश्यक सिंचन पुढे ढकलता येते. दीर्घ पावसाचा खंड अपेक्षित असल्यास पिकाच्या अवस्थेनुसार सिंचनाचं व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे. यामुळे पाणी, वीज आणि मजुरी या तिन्हीची बचत होण्यास मदत होते. सिंचनासाठी पाणी उपसताना ऊर्जा खर्च होते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय म्हणजेच अप्रत्यक्षपणे ऊर्जेचाही अपव्यय होतो. योग्य क्षमतेचा पंप, पाईपलाईनमधील गळती कमी करणे, योग्य दाब राखणे आणि गरजेनुसार सिंचन करणे यामुळे पाणी आणि ऊर्जा या दोन्हीची बचत होते. स्वयंचलित सिंचन तंत्र भविष्यात ऊस शेती अधिक अचूक आणि तंत्रज्ञान आधारित करणे आवश्यक आहे. मृदा आर्द्रता सेन्सर, स्वयंचलित सिंचन नियंत्रक, हवामान केंद्र आणि मोबाईल आधारित हवामान माहिती याचा वापर वाढवणे गरजेचे आहे. या सर्वांचा जर आपण एकत्रित जर वापर केला तर पिकाच्या गरजेनुसार सिंचन करता येतं आणि फर्टिगेशनमध्ये इसी आणि सामू सेन्सरयुक्त स्वयंचलित प्रणालीचा वापर केल्यास खतांचे द्रावण योग्य गुणवत्तेत आणि आवश्यक प्रमाणात देण्यास मदत होऊ शकते. तर शेतकरी बंधूंनो, वाढत्या तापमानात पाण्याची गरज किती आहे, पिकाच्या अवस्थेनुसार आपण पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं, ठिबक सिंचनाचा वापर, मृदा आर्द्रतेनुसार सिंचन, पाचटचं आच्छादन, हवामान अंदाजाचा वापर, ऊर्जेमध्ये बचत, अशा ह्या सर्व गोष्टीचा जर आपण विचार केला तर नक्कीच आपल्या ऊस या पिकामध्ये अधिक उत्पादन येण्यास नक्कीच याची मदत होईल. तर नक्कीच आपण सर्वजण ऊसासाठी पाण्याचा काटेकोरपणे नियोजन करूया आणि अधिक उत्पादन घेऊया.

मंडळी, याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलं शेत शिवार हा आमचा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकलं शोभिवंत मत्स्यपालन याविषयी श्रीनाथ वैजनाथ गव्हाणे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्यानंतर ऊसासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन याविषयी शीतल निमजी यांनी दिलेली माहिती.

आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

0: अधे चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हण ना, आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेला हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा यावेळीचा विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला. श्रोते हो, मधुमेहाची लक्षणं कोणती, मधुमेहामुळे शरीराच्या कोणत्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो, आहार, व्यायाम, दैनंदिन जीवनशैली आणि औषधोपचारातून मधुमेहावर नियंत्रण कसं ठेवता येईल आणि मधुमेहाच्या गुंतागुंतीपासून स्वतःचा बचाव आपण कसा करू शकतो, या आणि मधुमेहाशी संबंधित असणाऱ्या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आकाशवाणी परभणीच्या लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर मध्ये जरूर दूरध्वनी करा. 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय मधुमेह तज्ञ डॉक्टर सागर चौलवार यांना. तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न. हॅलो डॉक्टर, विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला.
0: मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न करणाऱ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल दररोज सकाळी 6:10 मंगल प्रभात या कार्यक्रमात.

0: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।
2: नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा यावेळीचा विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला। श्रोते हो, मधुमेहाची लक्षणं कोणती, मधुमेहामुळे शरीराच्या कोणत्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो, आहार व्यायाम दैनंदिन जीवनशैली आणि
3: श्रोते हो 8:05 होत आहेत। आता वेळ झाली आहे राष्ट्रीय मराठी बातमीपत्राची। आम्ही सहक्षेपित करू मुंबई केंद्रावरून, कृपया प्रतीक्षा करा।

0: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।

ಆಕಾಶವಾಣಿ दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. हवाई दलासाठी सॅटसाव प्रणाली आणि इतर साहित्य खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी 810 कोटी रुपयांचा करार. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतले असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी करून देण्यात जाणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ स्थितीची पाहणी करण्यासाठी केलेल्या मराठवाड्या दौऱ्यामध्ये ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. आणि आता बातम्या विस्तारानं. आयुष्मान भारत योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 8 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. आज मितीला या योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थींना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण दिलं आहे. 5 कोटींहून अधिक नागरिकांनी आयुष्मान आरोग्य मंदिरात येऊन सेवांचा लाभ घेतला आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक मजबूत होण्यास मदत झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. भारतीय हवाई दलासाठी सॅटसाव अर्थात सॅटेलाईट स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन प्रणाली तसंच इतर साहित्याच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं भारत डायनॅमिक्स लिमिटेडबरोबर 810 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्लीत आज संरक्षण सचिवांच्या उपस्थितीत यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. सॅटेलाईट स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन हे थेट वेध घेणारं क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विकसित केलं असून ते जॅग्वार हॉक आणि SU-30 MKI या प्लॅटफॉर्मवरूनही प्रक्षेपित करता येतं. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था आहे. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न आणि शंका उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. मतदारांच्या हक्कांचं रक्षण करण्याचा हेतू त्यामागे असतो. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो असं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे. गेल्या 10 महिन्यांमध्ये 2 निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. देशभरात टप्प्याटप्प्यानं राबवल्या जात असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या प्रक्रियेअंतर्गत मतदार याद्यांच्या शुद्धीकरणादरम्यान निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार यादीतली नावं वगळणं तसंच मतदारांशी संबंधित माहिती साठ्याच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांच्या सहमतीनंच घेतले गेल्याचा खुलासा देखील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्ञानेश कुमार मनमानी करत असून त्याबद्दल कॅबिनेट सचिवांकडे तक्रारी झाल्या आहेत. विरोधी पक्षांकडूनही सातत्यानं निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविषयी तक्रारी होत आहेत. त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी आता कुमार यांना काढून टाकावं आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेनं परंपरागत अर्थकारणापलीकडे जात आर्थिक विकासात मोठी भूमिका बजवावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव पी के मिश्रा यांनी आज केलं. ते मुंबईत 13व्या SBI बँकिंग आणि इकॉनॉमिक कॉन्क्लेव 2026 ला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते.

0: आर्थिक सुधारणा सर्वसमावेशक असाव्यात यावर त्यांनी भर दिला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी आज लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी सुकून गेलेल्या पिकांची तसंच कोरड्या पडलेल्या साठवण तलावाचीही पाहणी केली. पिकांचे पंचनामे न करता सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकार तात्काळ उपाययोजना करणार आहे. दुष्काळाची पहिली अधिसूचना शासन लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
1: राज्य सरकारने तातडीने पावलं उचलायचं ठरवलेलं आहे. येत्या 2 दिवसात आपण दुष्काळाचा GR काढतो आहोत. दुष्काळाची सगळी मदत आपण देणार आहोत. त्यासोबत आपला हा प्रयत्न आहे की रबी जर आपल्याला पीक घेता आलं तर त्याकरताही आपण मदत करणार आहोत. पिण्याचं पाणी, आपल्या जनावरांकरता चाऱ्याची व्यवस्था, थेट मदत आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना अन्नधान्याची मदत आणि इतर सगळ्या प्रकारची मदत या दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीमध्ये भारताच्या महेश्वरी परिणास धालीवाल आणि रायजा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारामध्ये कांस्यपदक जिंकलं. नेमबाजीत मनू भाकरला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सॉफ्ट टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीना याला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलं आहे. वुशू या क्रीडा प्रकारात आज महिलांच्या 60 किलो वजनी गटांच्या सांडा प्रकारात उपांत्य फेरीमध्ये भारताची रोशिबिना देवी इंडोनेशियाच्या थानिया कुसुमा निंगत्यास हिला 2-0 असं हरवून अंतिम फेरीमध्ये पोचली आहे. नौकानयन स्पर्धेमध्ये रोईंगमध्ये बलराज पनवार यानं पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पुरुषांच्या दुहेरी स्कल्स प्रकारातही भारताच्या सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीनं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. कयाकिंगमध्येही भारताच्या पुरुष कयाक 4 संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत चीननं भारतावर 3-1 अशी मात केल्यामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महिलांच्या सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलेल्या परिणास रायझा आणि महेश्वरी यांचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडूंचं कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेला देशाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनीही पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आज पक्षाच्या 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी प्रभारी आणि सहप्रभारी पदांसाठीच्या नियुक्त्या जाहीर केल्या. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचं प्रभारीपद सोपवलं आहे. जगदीश पटेल, मेधा कुलकर्णी, प्रदीप वर्मा आणि अनंत ओझा यांची उत्तर प्रदेशच्या सहप्रभारीपदी नियुक्ती केली आहे. दिल्लीच्या प्रभारीपदी विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती केली असून जमॅंग तेत्सरिंग नामग्याल आणि दर्शनाबेन जरदोष यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे छत्तीसगड आणि हरियाणाच्या प्रभारीपदाची तर हरीश द्विवेदीकडे बिहारची जबाबदारी दिली आहे. राम माधव यांच्याकडे तामिळनाडू आणि उत्तराखंड, तरुण चुग यांच्याकडे गुजरात, सतीश पुनिया यांच्याकडे जम्मू काश्मीर आणि पंजाब, तर अनिल अँटोनी यांच्याकडे गोवा आणि नागालँडचं प्रभारीपद सोपवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आयुष्मान भारत योजनेमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी होऊन मध्यमवर्गीयांना मोठा लाभ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. हवाई दलासाठी सॅटसाव प्रणाली आणि इतर साहित्य खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी 810 कोटी रुपयांचा करार. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगानं एकमतानं घेतलं.

0: असल्याचे आयोगाचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची दुष्काळग्रस्तांची पाहणी केल्यानंतर केलेल्या मराठवाडा दौऱ्यामध्ये ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात रौप्य पदक. इतर खेळांमध्येही भारताची आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया सुभाष हरिभाऊ थोरवे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली भारुडं.

0: सावली, श्याम सुंदर मूर्ती सावली, उभी जणू असे नेत्र राऊळी, उभी जणू असे राऊळी, ती आकाश ब्रह्मांड गिळी, दहा दानो ठकडी बायको आली, ती आकाश ब्रह्मांड गिळी, दादा नो ठकडी बायको आली,
1: हरी हरी
0: ठकडी बायको, बर
1: का बायको, हरी हरी
0: म्हणजे वासना, वासना म्हणजे ठकडी बायको,

0: ही ठकली बायको बर का
1: बर बरे
0: ही तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की वासना वासना ही बायको आहे ठकडी बायको तिने भाल्या भाल्याला मातीत घातले
1: ठकवलंय
0: चारी शून्याच्या आवरती ज्ञान दृष्टीने न्याहाळी ती
1: भले भले
0: चारी शून्याच्या वरती ज्ञान दृष्टीने न्याहाळी ती चारी सूत्रे तिच्या हाती दादा नो ठकडी बायको आली
1: आली
0: वासना
1: वासना वासना
0: अहो ब्रह्मदेवाला सरस्वती मुलगी होती ब्रह्मदेवाची वासना सरस्वती मुलीवर गेली ब्रह्मदेव सुद्धा ठकले होते त्या वासनेनं म्हणून चारी शून्याच्या वरती ज्ञान दृष्टीने न्याहाळी ती
1: हरी हरी
0: चारी

0: बायकू नव्हे पुरुष नव्हे दावी नाना रंग नट भाव अहो या वासनेच्या अंगी लय रंग येत बायकू नव्हे पुरुष नव्हे दावी नाना रंग नट भाव
1: हरी हरी
0: जैसी आकाशी वीज नव्हे दादा न ठकडी बायको आली

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात सुभाष हरिभाऊ थोरवे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली भारुडं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8:30 वाजत आहेत.

प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. वंदना विटणकर यांचं गीत सुरुवातीला ऐकूया, गायिका कृष्णा खल्ली.

मनोज भाटवडेकर यांची गजल भीमराव पांचाळे यांच्या आवाजात आपण ऐकत होतात. या गजलबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. आज रात्री 10:20 भावधारा कार्यक्रमात सुगम संगीत आपण पुन्हा ऐकू शकाल. 8:45 होत आहे. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र, सुरुवातीला समाचार संध्या हिंदीतून बातमीपत्र, त्यानंतर रात्री 9 News@9 इंग्रजीतून बातमीपत्र, आणि त्यानंतर 9:15

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:20 झाली आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया निलेश सावरकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं भावगीत.

अर्चना काळे यांनी गायलेलं पारंपरिक भावगीत आपण ऐकलं. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. श्रोतेहो, आज नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात धीमंत वर्मन यांचं सतारवादन. राग आहे जोग, त्यांना तबला साथ केली आहे चिंतामणी वारांकर यांनी. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूया धीमंत वर्मन यांचं सितारवादन.